सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर, 3 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच दिनांक 24 मे 2026. सकाळचे 5:53 आणि 40 सेकंद झालेली आहेत. आमच्या प्रातकालीन सभेला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

24 तासात नागपूरचं कमाल तापमान 45 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 6 अंशानं अधिक होतं. तर किमान तापमान 30.4 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 2 अंशानं अधिक होतं. अंदाज असा आहे पुढील 24 तासात नागपूर आणि आसपासच्या परिसरात आकाश निरभ्र राहील. कमाल तापमान 46 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 29 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचप्रमाणे या दरम्यान उष्ण वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. आता ऐकूया रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 12139 सेवाग्राम एक्सप्रेस 5:45 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 12160 जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25 आपल्या नियोजित वेळेवर. 20482 भगत की कोठी हमसफर एक्सप्रेस 6:45 12724 तेलंगणा एक्सप्रेस 7:10 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 12860 गीतांजली एक्सप्रेस 7:40 येणारी ही गाडी 15 मिनिटं उशिरा धावते आहे. 12270 चेन्नई सेंट्रल दुरांतो एक्सप्रेस 5:35 येणारी ही गाडी 2 तास 38 मिनिटं उशिरा धावते आहे. 12289 छत्रपती शिवाजी टर्मिनल नागपूर दुरांतो एक्सप्रेस 8:25 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 12410 गोंडवाना एक्सप्रेस 8:20 12295 संघमित्रा एक्सप्रेस 8:35 61120 आमला नागपूर मेनू 8:45 12105 विदर्भ एक्सप्रेस 8:55 07008 चेरापल्ली एक्सप्रेस 11:20 येणारी ही गाडी 9 तास 47 मिनिटं उशिरा धावते आहे. 12113 नागपूर गरीब रथ एक्सप्रेस 9:20 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 01928 मदुराई कानपूर सेंट्रल स्पेशल एक्सप्रेस 9:15 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:20 22692 बेंगलोर राजधानी एक्सप्रेस 9:25 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 22974 गांधीधाम पुरी एक्सप्रेस 8:00 येणारी ही गाडी 1 तास 29 मिनिटं उशिरा धावते आहे. 12101 ज्ञानेश्वरी डिलक्स एक्सप्रेस 9:35 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 16032 अंदमान एक्सप्रेस 9:00 येणारी ही गाडी 49 मिनिटं उशिरा धावते आहे. 12129 आझाद हिंद एक्सप्रेस 9:50 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 10:15 येणारी ही गाडी 5 मिनिटं उशिरा धावते आहे. 12669 गंगा कावेरी एक्सप्रेस 10:25 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 20806 न्यू दिल्ली विशाखापट्टणम एपी सुपरफास्ट एक्सप्रेस 10:25 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. आणि 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस 10:40 आपल्या नियोजित वेळेवर.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 5:55 झाली आहेत. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. मागील

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत मन्नाडे आणि सहकारी यांच्या आवाजात संत तुकारामांची भक्तिरचना. या भक्तिरचनेला संगीत दिलं आहे अण्णा जोशी यांनी.

श्रोते हो आपण ऐकत आहात कार्यक्रम अर्चना. यानंतर ऐकवित आहोत सुधीर फडके यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वरांची भक्तिरचना. संगीत मधुकर गोळवलकर यांचं आहे.

श्रोते हो अर्चना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवित आहोत लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या आवाजात वी दा सावरकर यांची रचना, देशभक्तीपर रचना. संगीत मधुकर गोळवलकर यांचं आहे.

श्रोते हो या देशभक्तीपर रचनेबरोबरच अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. आपण हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या केंद्रावरून ऐकत होतात.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. चिंतन या कार्यक्रमात ऐका नवशिखा या विषयावर रोशनी गतफाणे यांचे विचार.

0: नवशिखा, नवशिखा म्हणजे एखाद्या गोष्टीत नुकताच प्रवेश केलेला, शिकण्याच्या प्रक्रियेत असलेला, अनुभवाच्या पहिल्या टप्प्यावर उभा असलेला व्यक्ती. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या प्रवासाची सुरुवात नवशिख्यापासूनच होते. म्हणूनच नवशिखा ही केवळ एक अवस्था नसून ती प्रगतीची पहिली पायरी आणि यशाच्या दिशेने टाकलेले पहिले धाडसी पाऊल आहे. नवशिखा हा शब्द आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या आणि मूलभूत अवस्थेचे प्रतिनिधित्व करतो. मानवी जीवन हे सतत शिकण्याची आणि विकसित होण्याची प्रक्रिया आहे. जन्मल्यापासूनच माणूस नवशिखाच असतो. चालायला शिकताना, बोलायला शिकताना, वाचायला लिहायला शिकताना तो नवशिखा असतो. प्रत्येक नवीन अनुभव, प्रत्येक नवीन कौशल्य आणि प्रत्येक नवीन ज्ञान हे नवशिख्याच्या अवस्थेतूनच सुरू होते. त्यामुळे नवशिखा असणे ही नैसर्गिक आणि अपरिहार्य प्रक्रिया आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, केल्याने होत आहे रे, आधी केलेचे पाहिजे. नवशिख्यासाठी कृती आणि प्रयत्न हाच यशाचा मार्ग आहे. नवशिखा असण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शिकण्याची प्रचंड क्षमता. नवशिख्याच्या मनात उत्सुकता, जिज्ञासा आणि नवीन गोष्ट जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते. तो चुका करतो, पण त्या चुका त्याला शिकवतात. खरं तर चुका या नवशिख्याच्या प्रवासातील सर्वात मोठे शिक्षक असतात. ज्या व्यक्ती चुका करण्यास घाबरत नाहीत, त्या व्यक्तीच खऱ्या अर्थाने पुढे जातात. एखादा खेळाडू नवीन खेळ शिकतो तेव्हाही तो नवशिखाच असतो. सुरुवातीला त्याला नियम समजत नाहीत, चुका होतात, पण सातत्याने प्रयत्न केल्यास तो त्या क्षेत्रात पारंगत होऊ शकतो. संत कबीर आपल्या दोह्यांमध्ये सांगतात, धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय. शिकण्याच्या प्रवासात संयम आवश्यक असतो. नवशिखा असताना धैर्य, संयम आणि चिकाटी या गुणांची अत्यंत आवश्यकता असते. सुरुवातीच्या टप्प्यात अडचणी येणे स्वाभाविक आहे. अनेक वेळा निराशा येते, आत्मविश्वास कमी होतो आणि सोडून द्यावेसे वाटते. पण अशावेळी चिकाटीने पुढे जाणे महत्वाचे असते, कारण यश हे एका दिवसात मिळत नाही, ते सततच्या प्रयत्नांमुळेच मिळते. नवशिख्याच्या प्रवासात मार्गदर्शकांचे स्थान अत्यंत महत्वाचे असते. शिक्षक, गुरु, प्रशिक्षक किंवा अनुभवी व्यक्ती नवशिख्याला योग्य दिशा देतात. त्यांच्या अनुभवातून नवशिख्याला शिकायला मिळते आणि त्याचा प्रवास अधिक सोपा होतो. योग्य मार्गदर्शनामुळे चुका कमी होतात आणि प्रगती जलद होते. संत बहिणाबाई म्हणतात, अडचणी म्हणजे शिकण्याची शाळाच असते. चुका किंवा संकटे नवशिख्याला अधिक सक्षम बनवतात. नवशिख्याच्या प्रवासात अपयश अटळ असते, पण अपयशाकडे नकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याऐवजी त्यातून शिकण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे. आजच्या आधुनिक युगात जिथे तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे, तिथे प्रत्येकाने नवशिखा बनण्याची तयारी ठेवली पाहिजे. नवीन तंत्रज्ञान, नवीन कौशल्ये आणि नवीन संधी सतत निर्माण होत आहेत. जो व्यक्ती सतत शिकत राहतो, स्वतःला अपडेट ठेवतो, तोच या स्पर्धात्मक जगात टिकून राहू शकतो. मानवी जीवनात नवशिखा ही अवस्था कधीच संपत नाही. नवशिखा म्हणजे प्रत्येक यशाची सुरुवात होय. नवशिखा असणे ही कमजोरी नसून तीच खरी ताकद आहे, कारण जो व्यक्ती नवशिखा होण्यास तयार असतो तोच आयुष्यात मोठे यश मिळवू शकतो. प्रत्येक नवीन टप्प्यावर, प्रत्येक नवीन अनुभवात आपण पुन्हा नवशिखा बनतो. हीच जीवनाची खरी सुंदरता आहे. सतत शिकत राहणे, स्वतःला विकसित करत राहणे आणि नवीन गोष्टी आत्मसात करणे हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. एवढेच म्हणावेसे वाटते, नव्या वाटेवर पहिले पाऊल, चुका यशात अनुभवांचा पूल. नवशिख्याच्या स्वप्नांची उंच कोठी, प्रयत्नांनीच गाठतो सर्वोच्च शिखरे मोठी. प्रयत्नांनीच गाठतो सर्वोच्च शिखरे मोठी.
1: पडती शब्द काली चिंतनास, काली चिंतनास.
2: नवशिखा या विषयावर रोशनी गथवणे यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी

8.80 मीटर्स म्हणजे 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ऐकूया आमच्या केंद्रावरून आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 आणि दुपारी 2 शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम प्रसारित होईल कृषीवाणी. या कार्यक्रमात आपण मूलस्थानी जल आणि मृदसंधारणाचे उपाय याविषयी माहिती ऐकू शकाल. या कार्यक्रमाचा भाग पहिला प्रसारित करण्यात येईल. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात अभ्यासाचा ताण याविषयी हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. त्यानंतर 6:50 परिसर या कार्यक्रमात सामाजिक जबाबदारी यासाठी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती सहक्षेपित करण्यात येईल. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 6:25 अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 स्वरमंजिरी या कार्यक्रमात साक्षी वासनिक आणि मिलिंद जिभे यांचं गायन आपण ऐकू शकाल. 7:55 सुगम संगीत या कार्यक्रमात मिलिंद जिभे यांचं मराठी भक्तिगीत गायन आपण ऐकू शकाल. 9 सूचनापत्र. 9:05 वृत्तविशेष. 9:30 मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाचा विषय आहे, थायरॉईड ग्रंथीचे आजार आणि उपचार. आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर जयंत केळवदे. सकाळी 10 हॅलो मनभावन. 11 गाता रहे मेरा दिल. 11:30 इंद्रधनुष्य अंतर्गत नामदेव राठोडांचं कविता वाचन आपण ऐकू शकाल. त्यानंतर चेस चॅम्पियन अनुष्का देशपांडे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 1:05 गीतबहार मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 1:40 रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:30 नादब्रह्म. 5:02 नादब्रह्म हे सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 5:30 एअर ॲट द रेट 90 अंतर्गत सर्वोदय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे पार पडलेल्या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांशी अंकिता पोहरकर हिने केलेली बातचीत आपण ऐकू शकाल. सादर करते अतुल साकरकर. 6:30 गंमत जम्मत. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझा वावर या ग्रामीण भागातील श्रोत्यांच्या मनपसंत कार्यक्रमात सुरुवातीला धान्य साठवणुकीतील केडीचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर व्ही जे तांबे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. त्यानंतर रामराव मंडळी हा श्रोत्यांच्या पत्रांना पोच हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:30 भावधारा. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. आणि त्यानंतर रात्री 10 रविवासरी अखिल भारतीय संगीत सभा या कार्यक्रमात पंडित हराशंकर भट्टाचार्य यांचं सतारवादन आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: पुलिस?
1: मिस सीमा?
0: हाँ बोलते हैं।
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नहीं तर घरी येऊ हा?
0: पण का मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
1: अरे
0: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा, त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
3: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा।
4: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ KYC

0: अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजे 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6:41 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे मूलस्थानी जल आणि मृदा संधारणाचे उपाय. या कार्यक्रमाचा भाग पहिला प्रसारित करीत आहोत निवेदक सचिन लाडोळे.
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आपल्या विदर्भात कोरडवाहू शेतीचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब आपण शेतामध्ये मुरवला पाहिजे. लक्षात घ्या, आपल्या शेतातील पाणी मूलस्थानी जिरवायचं, अडवायचं आणि त्यानंतर त्या पाण्याचा उपयोग करून जिरवलेल्या पाण्यापैकी किमान 25% पाणी भूगर्भात ठेवणं हे मात्र गरजेचं आहे. अशा रीतीनं सध्या पाण्याच्या पातळीस जी खोल जात आहे त्याला आपल्याला रोख लावता येईल. असं म्हटलं जातं की साधारणपणे 1 हेक्टर शेतामध्ये पाऊसमानाप्रमाणे 60 ते 75 लाख लिटर पाणी जिरवणं शक्य होतं. या जिरवलेल्या पाण्यापैकी 3 भाग आपण स्वतःच्या शेतातील सिंचनाकरता वापरावं. उर्वरित 1 भाग पाणी पिण्याकरता, उद्योगाकरता, जनावरं किंवा मग इतर गरजांकरता शिल्लक ठेवावं. लक्षात घ्या, ही संकल्पना जी आहे ती लोकोपयोगी आहे. या संकल्पनेनुसार जितक्या क्षेत्रावर हे तंत्र अवलंबल्या जाईल त्याच्या 25 ते 30% क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा वापर करून देखील कमी पाण्यावर लागणाऱ्या फळबागा आपल्याला चांगल्या रीतीनं उभ्या करता येतात. यासाठी काही मूलभूत मृद आणि जलसंधारणाचे उपाय आपल्याला शेतात करावे लागतील. लक्षात घ्या, जमिनीचा पोत विशेषतः उतार, शेतातील ओघळी या सर्व बाबी लक्षात घेऊन आपण काही उपाययोजना शेतामध्ये करायलाच पाहिजे. यामध्ये आंतरपीक पद्धतीचा आपण वापर करावा. पेरणी करताना नेहमी उताराला आडवी पेरणी करावी आणि मशागत देखील करावी. समतल बांधाला समांतर पेरणी आणि मशागत करावी. उभ्या पिकामध्ये शेवटच्या कोळपणीच्या वेळेस कोळप्याद्वारे उथळ चर आपण काढून घ्यावा. फळझाडांमध्ये पावसाळ्यापूर्वी नांगरानं आडवे उभे चर काढून चौकोनी वाफे तयार करून घ्यावेत. हे काम आता आपल्याला लगेच पूर्ण करता येईल. शेतातील ओघळीवर गवत, दगडी, मातीचे किंवा मग इतर फांदेरी भान घालून जागच्या जागी पाणी देखील आपण अडवून मुरवू शकतो. ज्या ठिकाणी मात्र जास्त उतार आहे अशा हलक्या जमिनीमध्ये सलग कंटूर चरावर कृषी फळबाग तसंच वनकुरण आपण विकसित करावं. याशिवाय शेतकरी बंधूंनो अनेक उपाययोजना आपल्याला शेतामध्ये करता येईल, जेणेकरून कोरडवाहू भागात आपल्याला पाणी साठवून त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करता येईल. तर या उपाययोजना कोणत्या, त्या कशा अंमलात आणाव्यात या संदर्भात डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी सांगितल्याप्रमाणे आपण माहिती लक्षात घेऊया उद्याच्या कृषीवाणीतून.
0: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदक होते सचिन लाडोळे. आता ऐका हवामानाचा अंदाज. पुढील 24 तासात विदर्भ आणि आसपासच्या परिसरात आकाश निरभ्र राहील. हवामानात फारसा बदल संभवत नाही, पण उष्ण वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. याबरोबरच कृषीवाणी हा कार्यक्रम ऐकला संपला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, थोड्याच वेळात 6:45 आरोग्य
2: माहिती तज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. त्यानंतर ऐका मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा.
0: हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 6:50 परिसर या कार्यक्रमात सामाजिक जबाबदारीसाठी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येत आहे. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा.
3: ची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अभ्यासाचा ताण याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: अभ्यासाचा ताण आणि यशाची व्याख्या. मित्रांनो, परीक्षांचे दिवस जवळ आले की घराघरातून एकच आवाज येतो, अभ्यास कर, टी व्ही बंद कर, मोबाईल ठेव खाली तो. पण या सगळ्या आवाजात एक गोष्टीचा आवाज दबला जातो, तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनाचा आवाज. आजकाल अभ्यास हा शब्द ऐकला की ज्ञान डोळ्यासमोर येत नाही, तर येतो तो फक्त ताण म्हणजेच स्ट्रेस. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त रॅट रेस, ट्यूशन, शाळा, पुन्हा क्लास आणि रात्री उशिरापर्यंत उजळणी. कोणासाठी, कशासाठी? तर त्या रिझल्ट कार्डवरच्या आकड्यांसाठी. पण मित्रांनो, कधी शांतपणे बसून विचार केलाय का की यश म्हणजे नक्की काय? फक्त 90 किंवा 95% मिळवणं म्हणजे यश आहे का? जर एखाद्या मुलाला गणितात 70% मिळाले पण तो उत्तम चित्र काढत असेल, तर त्याला आपण अपयशी म्हणणार आहोत का? पालकांनो, ही वेळ तुमच्या मुलांच्या पाठीवर हात ठेवण्याची आहे. त्यांच्यावर अवास्तव्य अपेक्षांचं ओझं टाकण्याची नाही. यशाची व्याख्या आपण इतकी संकुचित केली आहे की आपल्याला असं वाटतं की डॉक्टर किंवा इंजिनियर होणं म्हणजेच लाईफ सेट होणं. पण खरं सांगू का, यशाची व्याख्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते. कोणासाठी उत्तम स्वयंपाक करणं यश असू शकतं, कोणासाठी एखादं वाद्य वाजवणं हे यश असू शकतं, तर कोणासाठी माणुसकी जपणं हे सुद्धा सर्वात मोठं यश असू शकतं. आणि माझ्या तरुण मित्रांनो, तुमच्यासाठी एक गोष्ट. परीक्षेतले मार्क हे तुमच्या बुद्धिमत्तेचा कागद असू शकतात, पण ते तुमच्या आयुष्याचं भवितव्य ठरवणारे अंतिम निकष नसतात. अभ्यासाचा ताण घेऊ नका, तर अभ्यासातलं कुतूहल जागं करा. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर मनापासून प्रेम करतो तेव्हा त्याचा ताण येत नाही. झाडाला फूल येताना कधी ताण येतो का? नाही, कारण हे त्याचं निसर्गदत्त काम आहे. तुमचं काम आहे शिक्षण, स्वतःला घडवणं, परीक्षेत स्वतःला सिद्ध करणं हा केवळ त्याचा एक छोटासा भाग आहे. श्रोतहो, यश हे स्टेशन नाही, तर तो एक प्रवास आहे. आयुष्यात येणारी प्रत्येक परीक्षा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते, हरवण्यासाठी नाही. त्यामुळे परीक्षेच्या काळात मुलांशी गप्पा मारा, त्यांना हसवण्याचा प्रयत्न करा, त्यांना सांगा की रिझल्ट काहीही लागो, आम्ही तुझ्यासोबत आहोत. विश्वास ठेवा, हाच एक शब्द त्यांचा अर्धा ताण कमी करेल. चला तर मग यशाची व्याख्या बदलूया आणि शिक्षणाचा आनंद घेऊया. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी अभ्यासाचा ताण याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा। श्रोतेहो, हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05 आपल्या अस्मिता वाहिनीवरून।

0: सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सामाजिक जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: आपण एक व्यक्ती असलो तरीही आपल्या परिवाराचा एक घटक असतो. परिवाराला सोबत घेऊन

0: आपण आपल्या घराला पर्यावरणपूरक घर बनवलं आणि त्याला हरित घर म्हटलं, तर पुढे जाऊन आपण आपली भूमिका समाजामध्ये आपण जे काम करत असतो तिथेही असते. आपण जर शिक्षक असू तर शाळेत जात असतो, डॉक्टर असू तर दवाखान्यात जात असू, आपण कामगार असू तर कारखान्यात जात असू, आपण शेतकरी असू तर शेतात जात असू, आणि तिथे जाऊनसुद्धा आपल्या जीवनशैलीमध्ये आलेले हे चांगले बदल त्यांचं प्रदर्शन करू शकतो. आणि ते प्रदर्शन केलं तर तो जो परिसर आहे, मग तो दवाखान्याचा असू दे, शाळेचा असू दे, सरकारी कार्यालयाचा असू दे, अथवा शेताचा असू दे, किंवा गर्दीच्या ठिकाणचा असू दे, त्या सर्व ठिकाणी आपल्या वर्तनानं आपण तो पर्यावरणपूरक परिसर बनवू शकतो, हरित परिसर बनवू शकतो. गेल्या वर्षी 11 जून 2025 रोजी आपल्या सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून एक पत्र निर्गमित झालं. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की आता आपण कोणत्याही बैठकीमध्ये वगैरे पाण्याचे बॉटल्स वापरणार नाही, त्याऐवजी तांब्या आणि भांडे वापरू. आपण कार्यक्रमामध्ये एकमेकांना भेट देण्यासाठी रोपांचीच निवड करू, आणि ज्या ज्या गोष्टी आपल्या जीवनशैलीमध्ये पर्यावरण रक्षणासाठी करणे आवश्यक आहे त्याचा सदैव उच्चार आणि व्यवहार करत राहू. मग अशा कार्यालयातून झालेली पत्रे आणि त्याची अंमलबजावणी जर नीट झाली तर अशा प्रभावशाली व्यक्तींचे संदेश इतर लोकांना प्रेरणा देतात. बरेच लोक अशा लोकांना आदर्श मानत असतात आणि त्यांचं पाहून ते आपल्याही जीवनशैलीमध्ये बदल करतात. यातून सामाजिक बदल होणं खूप सोपं जातं. आपण बऱ्याचदा कुठे किल्ल्यावरती गेलो, सहलीला गेलो, गर्दीच्या ठिकाणी गेलो, तर आपल्याला न कळत हातामध्ये असलेला प्लास्टिकचा तुकडा किंवा कचरा कुठेतरी टाकल्यासारखं वाटतं. पण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, कॅरेक्टर इज व्हॉट यू आर इन डार्कनेस. आपल्याकडं कुणीही पाहत नाही अशा वेळी आपण कसं वागतो तो आपला अंगभूत स्वभाव असतो. जर पर्यावरण संरक्षण हा आपला स्वभाव असेल तर आपण अशा सार्वजनिक ठिकाणी कधीही कचरा टाकणार नाही. त्याच्याऐवजी आपण जेव्हाही बाहेर जाऊ तेव्हा आपल्याबरोबर एक कापडी पिशवी असेल, जेणेकरून आपण कधीही पॉलिथिन बॅग कुणाकडे मागणार नाही. जेव्हाही आपण बाहेर जाऊ तेव्हा आपल्याबरोबर आपल्याला लागेल एवढा पाण्याचा साठा असेल, त्यामुळे आपल्याला पाण्याचे बॉटल्स खरेदी करावे लागणार नाहीत, आणि आपल्याकडे आपला हात रुमाल असेल. ही अगदी साधी गोष्ट आहे, पण त्याच्यामुळे जे आपल्याला हात पुसण्यासाठी कागद दिले जातात त्या कागदासाठी जी वृक्षांची तोड होते ते थांबवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून आपण नेहमी शेतकरी, स्वच्छता कर्मचारी आणि कारागीर जे अनुपयुक्त वस्तूपासून उपयुक्त वस्तू बनवतात, किंवा एखादी चालू वस्तू खराब झाली तर तिला चांगला बनवण्यासाठी योगदान देतात, त्यांचा सर्वाधिक आदर केला पाहिजे.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात डॉक्टर मनोज पाटील यांनी आपली सामाजिक जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. मंडळी, आता आपण ऐकूया संस्कृत मधून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम. हॅलो डॉक्टर, उद्या दिनांक 25 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.
1: आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या दर्जेदार अविस्मरणीय कार्यक्रमांच्या ऑडिओ सीडीज आणि डीव्हीडीज आता ऑनलाइन उपलब्ध. अधिक माहिती आणि खरेदीसाठी www.prasarbhartiarchives.co.in या प्रसार भारती संग्रहालयाच्या वेबसाईटवर लॉग इन करा. निरामय श्रवणानंदासाठी प्रसार भारती अर्काइव्ज.

0: आकाशवाणी
1: हृदय वीणेतून स्फुरणारी मंगलमय वाणी
0: 99.18% भारतीयांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी संजीवक वाणी आकाशवाणी
1: 146 बोली भाषा आणि 24 भाषा बोलणारी आकाशवाणी
0: राष्ट्रीय क्षेत्रीय स्थानीय आणि विदेश सेवा पुरवणारी प्रसारण वाहिनी
1: आकाशवाणी विश्वासार्ह बातम्या असो न्यूज ऑन एअर ऍप असो अद्ययावत वेब OTT पर्यंत 90 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास
2: तुमच्या सारख्या श्रोत्यांमुळे आहे खास.
3: मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर. हॅलो डॉक्टर, या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाविषयीचं निवेदन आहे का? आज रविवार दिनांक 24 मे 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉईड ग्रंथीचे आजार आणि उपचार. तज्ज्ञ आहेत डॉक्टर जयंत केळवदे, तेव्हा ऐकायला विसरू नका. हॅलो डॉक्टर, आज दिनांक 24 मे 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी निवेदन संपलं.
0: नव्या आशा, नव्या दिशा,
4: नवी क्षितिज, नव्या वाटा
5: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस, युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून या कास,
6: कला साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात,
4: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात.
5: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 kHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर गुरुवारी संध्याकाळी 5:30.
6: तर ऐकायला विसरू नका
2: युववाणी कार्यक्रम.
7: आठ दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा.
8: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा.
7: आप भी जुड़िए हमारे साथ
8: विज्ञापन के जरिए,
7: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम.
8: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
7: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से.
8: फोन नंबर है 2548271
7: 2524 82.
9: आकाशवाणी नागपूर केंद्र घेऊन आलाय प्रत्येक महिन्याच्या 4 मंगळवारी अनुभवाची गाठवडी तुमच्या दारी, अमृत कलश. पिकल्या पानातला हिरवा देठ भरून काढतो चैतन्याची कमी. वडीलधाऱ्यांच्या अनुभवानं आपण शहाणे होऊया, अमृत कलश देतो ही हमी. तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे प्रस्तुत अमृत कलश हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या 4 मंगळवारी सायंकाळी 6:30.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, थोड्याच वेळातच 7:30 क्षमाग्र 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. त्यानंतर 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
1: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवर

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. शिर्डी इथल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव. शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक.

0: आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण आचरण आणि दैनंदिन कृतींद्वारे त्या विश्वासाला जागणे आणि तो अधिक दृढ करणे ही त्यांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधन करताना सांगितलं. तरुणांना संधी रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय गृहमंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात आलं. संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम असलेला देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. शिर्डी येथील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. नवीन युगाचा हा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: यहां से निकला सूर्यास्त दुश्मनों के मंसूबों का सूर्यास्त करने के लिए पर्याप्त होगा, ऐसा भी मेरा विश्वास है. साथियों, एम्युनिशन मिसाइल रॉकेट सिस्टम और सैटेलाइट पार्ट्स के प्रोडक्शन से एंसिलरी यूनिट्स सप्लायर्स और वेंडर्स जुड़ेंगे, रोजगार बढ़ेगा और शिरडी सहित आसपास के नौजवानों को कटिंग एज टेक्नोलॉजी का स्किल सेट प्राप्त होगा. यह और अधिक सामर्थ्य के साथ इस राष्ट्र के निर्माण में अपना कॉन्ट्रीब्यूशन दे पाएंगे.
0: यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे गणेश निबे, संरक्षण दलाचे जनरल अनिल चौहान, डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर कामत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: माननीय राजनाथ सिंगजींना आम्ही विनंती केली होती, आम्हाला 4 डिफेन्स कॉरिडॉर तयार करायचे आहेत, नाशिक पुणे नागपूर आणि अहिल्यानगर. राजनाथजींनी तात्काळ त्या संदर्भात आम्हाला होकार दिला आणि त्याची प्रोसेस त्यांनी अंतिम टप्प्यामध्ये नेलेली आहे. आजही देशाच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि आता तो इतका पुढे जाणार आहे की महाराष्ट्राला कोणी थांबवू शकणार नाही, हा मला विश्वास आहे.
0: शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे 200 एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत असून यामध्ये रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन आणि विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत. निबे ग्रुपनं या प्रकल्पाची उभारणी केली आहे. या प्रकल्पामध्ये 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचं उत्पादन करण्यात येणार असून प्रतिवर्षी 5 लाख तोफगोळे तयार करण्याची या कारखान्याची क्षमता आहे. भविष्यात भारतातील विविध जलाशयांवर उडणारं विमान देखील इथं तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर इथल्या प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करणं हा केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेनं टाकलेलं दूरदर्शी आणि मानवकेंद्री पाऊल आहे. यामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम, सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचवण्याचा आमचा संकल्प अधिक बळकट होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. राज्य शासनानं या रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा महत्वपूर्ण प्रस्ताव पुढे आणला आहे. या उपक्रमामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रात दर्जेदार उपचार सेवांसोबतच शिक्षण आणि संशोधनाला देखील चालना मिळणार आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत 12व्या पंचवार्षिक योजनेपासून या दिशेनं विशेष भर देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी आधीपासून पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत अशा प्रादेशिक रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका

डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिर्डी इथं सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिर्डी इथं गेले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर समाज माध्यमांमधून टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असून देखील सरकार जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक तसंच आरोग्य आणि कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. अशा महिलांच्या समस्या शासनस्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. महिला आणि बालविकास विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी करून मसुदा समिती गठीत केल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 24 नायजेरियन अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून या आरोपींवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीचे गंभीर आरोप आहेत. दरम्यान कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकानं 34 कोटी रुपये किमतीचे सुमारे 10 किलो हेरॉईन जप्त केलं आहे. या प्रकरणी मुख्य पुरवठादार युसुफ पठाणसह 5 जणांना अटक करण्यात आली अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलमुक्त झाल्याच्या घोषणेपूर्वी नक्षल्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही शस्त्रास्त्रे शोधून काढून नष्ट केली. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर वाघानं हल्ला करून जागीच ठार केलं. हा संपूर्ण थरार मृत व्यक्तीच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी आणि वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली आहे. राज्यात काल काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि खानापूर या तालुक्यात काल दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात वीज पडल्यानं माण तालुक्यातील गोंदवले आणि कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी इथं 2 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाचा सामना करत असलेल्या सोलापूरला काल पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळे शहर तसंच जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी उकाड्यापासून मात्र काही अंशी दिलासा मिळाला आहे. तर जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तर मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्राचं वितरण. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव. शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सतारीचे बोल असोत
2: कि मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: कि मंगल सनई,

0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
1: आकाशवाणी आप...

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणी।
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात। न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे।
4: श्रोतेहो, सकाळचे 7:22 झाली आहेत। आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष। आज आहे 24 मे, जागतिक स्किझोफ्रेनिया जागरूकता दिवस। स्किझोफ्रेनिया ह्या गंभीर मानसिक आजाराविषयी समाजात पसरलेले गैरसमज दूर करणं, तसंच रुग्णांना योग्य वैद्यकीय आणि भावनिक आधार मिळवून देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। मंडळी, आजच्या दिवशी राष्ट्रीय बंधू दिन देखील साजरा केला जातो। तसं बघायला गेलं तर आपल्या भारतात भाऊ बहिणींच्या नात्याला अधिक दृढ करण्यासाठी रक्षाबंधन आणि भाऊबीज साजरी केली जाते, पण तरीही खास भावांसाठी आणि त्यांच्या अनोख्या बंधासाठी दरवर्षी 24 मे रोजी राष्ट्रीय बंधू दिन हा संपूर्ण जगभरात साजरा केला जातो। केवळ सख्खा भाऊ नव्हे तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक भावाचं महत्व आणि त्याचं आपल्या जीवनात असलेलं मोलाचं स्थान याची जाणीव या दिवसाच्या निमित्तानं करून दिली जाते। मंडळी, जादूच्या दुनियेतील एक अवलिया, जागतिक कीर्तीचे जादूगार रघुवीर यांचा आज जन्मदिन आहे। 1924 साली आजच्याच दिवशी मुळशी धरणाजवळच्या कादव गावात जन्मलेले रघुवीर भोपळे हे महाराष्ट्रातील पहिले यशस्वी व्यावसायिक जादूगार होते। जादू म्हणजे तंत्रमंत्र नव्हे तर ती एक केवळ हातचलाखी आहे हे त्यांनी ठामपणे सांगत अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही खूप मोठं कार्य केलं। त्यांच्या स्मृतींना आणि कलेला विनम्र अभिवादन।

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: lagi.
1: Tapi lagi.
0: Abija Marathi.
1: Tapi lagi.
2: नमस्कार श्रोते हो, मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं अभिजात

0: मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. मराठी भाषा आणि साहित्य यांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना 19 नोव्हेंबर 1960 रोजी करण्यात आली हे आपण मागच्या भागांमधून ऐकलं आहे. सुरुवातीला ह्या मंडळाच्या वतीनं महाराष्ट्र विश्वकोश प्रकल्प कार्यान्वित झाला आणि त्यानंतर 1 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ असं स्वतंत्र मंडळ शासनानं स्थापन करून या बृहत प्रकल्पाला चालना दिली. आज अखेर मराठी विश्वकोशाचे 21 खंड तयार झाले हे आपण मागच्या भागात ऐकलं. तर यातील 1 ते 5 खंडांचा परिचय आपण आजच्या कार्यक्रमातून करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे पुन्हा एकदा डॉक्टर सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्याव्यासंगी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मराठी विश्वकोश कार्यालय, वाई, जिल्हा सातारा इथून आलेले आहेत. सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, मराठी विश्वकोशाचं जे स्वरूप आपण चर्चा करतोय तर ते नेमकं कशा प्रकारचं आहे?
1: मराठी विश्वकोश, जसं मागच्या भागात आपण चर्चा केली की तो सर्व विषय संग्राहक असा आहे आणि सामान्य माणसाला सर्व ज्ञानक्षेत्राचा परिचय करून द्यावा म्हणून वर्णानुक्रमे त्याची आकार विल्हे कोश रचना ही पाहायला मिळते.
0: बरोबर.
1: म्हणजे अ ते ज्ञ पर्यंत आणि सर्व विषयातील त्याच्यामध्ये काय आहे तर सिद्धांत आहेत, विचार प्रवाह आहेत किंवा तत्व आहेत, चरित्र आहेत, तर अशा प्रकारचा स्थूल आढावा या विश्वकोशामध्ये घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि तुम्ही जो प्रश्न विचारले की नेमकं याचं स्वरूप काय आहे, तर मराठी विश्वकोशाचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ हा 1965 साली प्रकाशित केलेला होता. म्हणजे विश्वकोशाच्या निर्मिती आधी त्याचा परिचय देणारा ग्रंथ, तो अतिशय महत्वाचा ग्रंथ मानला जातो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी नोंदी कशा प्रकारे असतील, विषय कोणते असतील, विषयांना शब्दमर्यादा कशी दिलेली असतील, अशा प्रकारची मांडणी आणि उदाहरणादाखल काही नोंदी सुद्धा त्या परिचय ग्रंथामध्ये दिलेल्या होत्या. आणि तर्कतीर्थांचं एक मोठं विद्वतेचं क्षेत्र असं त्यातलं दिसून येतं की त्यांनी तो परिचय ग्रंथ चर्चेसाठी खुला ठेवला आणि महाराष्ट्रभरातून महाराष्ट्र बाहेरील विद्वानांनी सुद्धा तो परिचय ग्रंथ वाचून त्याच्यावरती आपले अभिप्राय कळवले. काहींना त्यातल्या नोंदी किंवा रचना पटली नाही तर त्यांनी विरोधी मतं सुद्धा दिलेली दिसतात. तर त्या सगळ्या पत्रांची दखल तर्कतीर्थांनी घेतली आणि पुन्हा त्यांनी नवीन एक ग्रंथ तयार केला, मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ अभिप्राय टीका आणि प्रतिटीका. म्हणजे असं पुस्तक आपल्याला कुठेतरी दुर्मिळ स्वरूपात पाहायला मिळतं. म्हणजे तर्कतीर्थांचं म्हणणं होते की हा विश्वकोश जर सर्वसामान्यांपर्यंत जायचा असेल तर सर्वांची मतं, त्यांचं स्वागत करणं आणि भूमिका समजून घेणं महत्वाचे आहे. आणि एकूणच वर्णमालेची रचना आहे त्याप्रमाणे या नोंदींचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो.
0: म्हणजे स्वर आणि व्यंजनानुसार ते तयार केले गेले.
1: अगदी.
0: आणि टीकेचं देखील लक्ष्मणशास्त्री जोशींनी, म्हणजे एवढे तर्कतीर्थ असूनही आपण ज्यांना म्हणतो विद्वान असून त्यांनी स्वागत केलं,
1: स्वागत केलं
0: आणि त्याचा परिचय ग्रंथ तयार केला. सर, खूप छान ही गोष्ट झाली आहे कारण की असं टीका पण स्वीकारणं आणि तेही इतक्या विद्वान व्यक्तीने खरंच मोठी गोष्ट आहे. सर, आता हे जे वेगवेगळे खंड तयार केले तर ह्या खंडांचा मग अनुक्रम कसा तयार केला?
1: बरोबर. आता कसं आहे की विश्वकोशामध्ये नोंदी तर घ्यायच्या आहेत पण त्या नोंदी कोणत्या घ्याव्यात आणि मग कशा पद्धतीने घ्याव्यात त्याचा एक आराखडा सुरुवातीला निश्चित करण्यात आला आणि एक नोंद यादी तयार करण्यात आली. म्हणजे जरी पहिला खंड 1976 प्रकाशित झाला असला आणि विश्वकोशाचा 20वा खंड 2015 साली प्रकाशित झाला असला तरी 1 ते 20 खंडांची यादी ही सुरुवातीलाच तयार केलेली होती. अर्थात त्या यादीमध्ये भर पडत गेलेली दिसते,
0: ज्ञान
1: प्रवाह असतं, काही नोंदी वाढतात आणि मग त्याच्यामध्ये मग भाषा साहित्य, इतिहास असेल, धर्म असेल, तत्वज्ञान असेल किंवा अगदी अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान, सांख्यिकी, अर्थशास्त्र, तर असे सुमारे 100 विषय उपविषय निश्चित करून त्यांची नोंद यादी आणि शब्दमर्यादा निश्चित केली आणि मग त्या नोंदी लेखनासाठी पुढे लेखकांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. साधारणतः पहिली नोंद जी आहे ती अंक अशी आहे पहिल्या खंडातील, ती मराठी विश्वकोशातील पहिली नोंद आहे. तर ज्ञेयवाद म्हणजे धर्म या विषयातील ती नोंद 20व्या खंडातील सगळ्यात शेवटची नोंद. म्हणजे अ ते ज्ञ या वर्णमालेच्या क्रमाने हा आपल्याला प्रवास विश्वकोशाचा पाहायला मिळतो आणि पुढे यादीमध्ये

0: वेळोवेळी भर पडून अनेक नोंदींची संख्या वाढलेली सुद्धा आपल्याला याच्यात पाहायला मिळते.
1: सर, आता हे मराठी विश्वकोशाचा तुम्ही म्हणालात की पहिला खंड 1977 साली प्रकाशित झाला, त्याच्याविषयी थोडक्यात सांगा.
0: कोश निर्मितीचं काम हे साधारण दीर्घकालीन चालणारी एक प्रक्रिया आहे. म्हणजे आपण म्हणतो की विश्वकोशामध्ये नोंद येते वाचकांना, पण नोंदीचा जन्म होणारचा जो एक काळ असतो तो खूप दीर्घकाळ आपल्याला दिसतो. की नोंद यादी निश्चित झाल्यानंतर त्या नोंदीचा आराखडा तयार करणं, उदाहरणार्थ चरित्रात्मक नोंद आपल्याला घ्यायची आहे तर त्या व्यक्तीचं चरित्र, त्याचं कार्य, त्याचं मूल्यमापन आणि हे सगळं किती शब्दात दिलं पाहिजे, हा सगळा निश्चित आराखडा करून तो लेखकाला सोपवला जातो. आणि लेखकांना सुद्धा कालमर्यादा दिली जाते. लेखकांच्याकडून ती नोंद आल्यानंतर पुन्हा ती नोंद समीक्षणासाठी अन्य तज्ञाकडे पाठवली जाते. म्हणजे समीक्षक त्या नोंदीवर पुन्हा आपला अभिप्राय देतात आणि मग कार्यालयीन संपादक त्या नोंदींवरती संपादनाचं काम करतो आणि ह्या सगळ्या चाळणीतून ती नोंद अंतिम संपादित होत असते. म्हणजे हे सगळं करत असताना विश्वकोशाचा परिचय खंड 65 साली आल्यानंतर अवघ्या 10 वर्षामध्ये, हे साधारणतः 1977 ला विश्वकोशाचे पहिले 1 ते 5 खंड एकाच वेळेला प्रकाशित झालेले. तत्कालीन भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते या पहिल्या 5 खंडांचं प्रकाशन झालेलं आहे. आता पहिल्या 5 खंडांचं जर स्वरूप बघितलं तर अंक या नोंदीपासून मी म्हटलं की पहिली नोंद आहे पहिल्या खंडामध्ये. अंक ते आतुर चिकित्सा हे पहिल्या खंडाचं शीर्षक आपल्याला दिसेल. म्हणजे अंक ही अर्थात गणितातली नोंद आहे. त्याचा अंकाचा नेमका इतिहास काय आहे, पूर्वीच्या लेखन पद्धती कशा होत्या, अशा प्रकारचं वर्णन त्या नोंदीमध्ये पाहायला मिळतं. अगदी शोभना गोखले सारख्या तज्ञांनी त्यावेळी ती नोंद लिहिलेली आहे किंवा लवा गुर्जर यांचं त्यात योगदान दिसून येतं. किंवा शेवटची नोंद त्या खंडातली आहे ती आतुर चिकित्सा. म्हणजे आयुर्वेदात आतुर चिकित्सा अर्थात आयुर्वेदीय विषय आहे. चिकित्सा म्हणजे आपण रुग्णांवर करावयाचे उपचार असं आपण म्हणतो. तर त्या नोंदीचं लेखन वेणी माधव शास्त्री जोशी, जे आयुर्वेद तज्ञ होते, तर्कतीर्थांचे ते ज्येष्ठ बंधू होते, त्यांनी लेखन केलेलं आहे. नाह जोशी यांनी लेखन केलेलं आहे. साधारणतः पहिल्या खंडामध्ये 942 नोंदी आपल्याला वेगवेगळ्या विषयावरच्या पाहायला मिळतात आणि 944 पृष्ठांचा हा खंड आहे. तसाच दुसरा खंड जो आहे तो आतुर निदान ते एपस्टाईन जेकब, म्हणजे आ या अक्षरापासून सुरुवात झालेली आहे आणि ए पर्यंत त्या नोंदींची संख्या आपल्याला दिसते. साधारणतः 918 नोंदी आहेत. आतुर निदान अर्थातच आयुर्वेदातली ही नोंद आहे. रोग्याचे किंवा रोगाचे विषय ज्ञान असं आपण त्याला म्हणतो. आणि एपस्टाईन जेकब जो इंग्लिश शिल्पकार होता त्यांची ती नोंद आहे. मराठी साहित्यातले ज्येष्ठ समीक्षक श्रीदे इनामदार, ज्यांना SD इनामदार म्हणून ओळखलं जातं, तर त्यांनी ती नोंद लिहिलेली आहे. तर हा दुसरा खंड आपल्याला दिसून येईल. तिसरा खंड पुन्हा ए पासूनच गेलेला दिसतो. तिथं पुन्हा 12 खडी येते बरं का. म्हणजे आपण पहिले दुसरीच्या वर्गात 12 खडी शिकतो, क का की वगैरे. तर इथं की पर्यंतच आपण गेलं, म्हणजे की सांगानी. एबिंग हाऊस हेरमान म्हणजे एक जर्मन मानसशास्त्रज्ञ होते, त्यांची ती नोंद आहे त्याच्यामध्ये पहिली आलेली नोंद. आणि शेवटची नोंद आहे ती की सांगानी. कॉंगो लोकशाही गणतंत्रातला तो एक भाग आहे, म्हणजे भूगोल या विषयातली ती नोंद आहे. पुन्हा चौथा खंड आहे किकट ते गाल्फिमिया ग्लॉका, म्हणजे क ते ग या टप्प्यापर्यंतचा प्रवास तिथं आपल्याला दिसतो. आता किकट म्हणजे एक प्राचीन देश आहे तो, साधारणतः ऋग्वेदामध्ये त्या देशाचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. तर चंद्रहास जोशी यांनी ती नोंद लिहिलेली आहे. आणि त्या खंडातली म्हणजे चौथ्या खंडातली शेवटची नोंद म्हणजे गाल्फिमिया ग्लॉका वनस्पती विज्ञानातली अर्थात ती नोंद आहे. आणि भारतामध्ये आजकाल शोभे करता त्या वनस्पतीची लागवड प्रचंड प्रमाणात होते. तर जवी जमदाडे यांनी त्या नोंदीचं लेखन केलेलं आहे. नोंद कोणी लिहिली त्या लेखकाचं नाव त्या नोंदीखाली तिथं दिलेलं असतं. पुन्हा त्या नोंदीचं समीक्षण कोणी केलं असेल तर सुरुवातीच्या पानावर आपण लेखक, समीक्षक, भाषांतरकार त्यांची आपण नावं आणि त्यांची त्या क्षेत्रातील नेमकी विद्वत्ता काय आहे याचाही थोडक्यात परिचय करून दिलेला असतो.
1: हा पुढच्या पिढ्यांसाठी खूपच छान वारसा आहे.
0: साधारणतः एका खंडाला 200 ते 300 लेखक समीक्षकांचं योगदान जेव्हा मिळतं तेव्हा तो खंड आकाराला येत.
1: खूप मेहनतीचं काम.
0: वाईतील संपादकीय कार्यालय संपादनाचं मुख्य काम करतं, पण प्रत्यक्ष नोंद लेखनाचं जे काम आहे, समीक्षणाचं काम आहे, पूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेरील मराठीजन असे विद्वत लोकांच्याकडून सातत्याने होत असताना दिसतं. त्या साखळीतला आपण जर 5वा खंड बघितला तर गालवा एव्हारिस्त ते चेदी, म्हणजे गालवा एव्हारिस्त हा फ्रेंच गणितज्ञ आहे आणि साधारण बीज गणितात त्यांचं उल्लेखनीय काम आहे आणि भूचिम मिठारी म्हणून त्याचे लेखक आहेत. आणि शेवटची नोंद त्या 5व्या खंडातील आहे चेदी, म्हणजे मध्य प्रदेशातील बुंदेलखंडा जातोय.

0: पूर्व भाग
1: भाग
0: होता
1: हाँ
0: आणि त्याची सुलभा कापडी या त्याच्या लेखिका आहेत. तर प्रत्येक खंडामध्ये आपल्याला नोंदीच्या खाली त्याचे संदर्भ पण असतात.
1: सर, आता तुम्ही सांगतायत की व्यंजनापासून सुरुवात करून म्हणजे अ ते ज्ञ आहे स्वर आणि व्यंजन आणि बाराखडी पण आहे, त्या क्रमाने त्यांच्या नोंदी आहेत.
0: बरोबर.
1: पण मग अशा वेळेला चरित्रात्मक नोंदींचं स्वरूप कसं असतं, कारण ते येणार वर्णनात्मक.
0: अगदी अगदी अगदी.
1: आणि अशा नोंदी घेताना मग ते सचित्र किंवा संदर्भासह परत येतात का?
0: बरोबर आहे. चरित्रात्मक नोंदींच्या बाबतीत काही एक निकष ठरवलेले आहेत.
1: हां,
0: म्हणजे साधारणतः विश्वकोशामध्ये, अगदीच इतर जे जागतिक ज्ञानकोश आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तीच पद्धत आहे जी मराठी विश्वकोशात सुद्धा आहे.
1: हां,
0: की आडनावानं आपण चरित्रात्मक नोंदी घेतो.
1: अच्छा.
0: म्हणजे उदाहरणार्थ आता अळतेकर अनंत सदाशिव,
1: हां,
0: म्हणजे अळतेकरांची नोंद शोधायची आहे तर ती तुम्हाला पहिल्या खंडातच पाहायला मिळेल. किंवा हरिनारायण आपटेंची नोंद शोधायची आहे किंवा हन आपटेंची, तर आपटे हरी नारायण म्हणजे आ या वर्णमालेच्या क्रमानं ती नोंद आपल्याला पाहायला मिळेल. मात्र काही व्यक्ती टोपण नावाने प्रसिद्ध असतात, मग अशा वेळेला ती आडनावाची पद्धत वापरून चालत नाही, तर त्याच आपण टोपण नावानं नोंदी त्या घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ कुसुमाग्रज यांची नोंद आपण कुसुमाग्रज या नाव शीर्षकाने, हा म्हणजे क या ह्याच्यामध्ये गेलेले. येथे मात्र इतिहासकालीन काही व्यक्ती असतात आणि त्या एका अक्षरे असतात, किंवा ज्याला आपण म्हणतो उदाहरणार्थ अभिनव गुप्त, आता ती त्याच रूढ नावानंच आपण घेतो. किंवा सम्राट अशोक यांची नोंद तर त्याच रूढ नावानं आपण घेत असतो.
1: सर, मग अशा वेळेला काय होतं की नोंदीतील शब्द जे घेतलेले आहेत त्याचे अनेक अर्थ पण असू शकतात, मग वाचकांनी अशा वेळेला कसं ठरवायचं?
0: अगदी अगदी. म्हणजे महाराष्ट्र आज मराठी अभिजात भाषा आहे आपली, मराठीच्या अनेक बोलींचा त्याच्यामध्ये सहभाग किंवा सर्व बोलींचं योगदान आपल्याला दिसून येतं, त्यामुळे वाचकाची अर्थभिन्नता वेगळी असू शकते, आकलन क्षमता प्रत्येकाची वेगळी असू शकते. तर नोंदीमध्ये येणारे जे शब्द आहेत त्या शब्दांचं नेमके अर्थ स्पष्ट करणारा परिभाषा संग्रह हा विश्वकोशानं पूर्वीच प्रकाशित केलेला आहे. तो मराठी इंग्रजी असाही आहे आणि इंग्रजी मराठी असा आहे. त्यामुळं नोंदीमध्ये आलेला शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तर तो परिभाषा संग्रहाच्या आधारे वाचकाला शोधणं सोपं जातं.
1: डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि विश्वकोशाच्या 1 ते 5 खंडाविषयी आम्हाला माहिती सांगितली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत, तेव्हा आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. aaplimarathi210@gmail.com. आपली मराठी 210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: aquí.
1: Aquí, aquí.
0: Aquí ya, Maraquí.
1: Aquí.
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो हे प्रसारण आपण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात.
3: श्रोतेहो आताच आपण अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला होता. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो यावेळी सकाळी 7:40 आणि 42 सेकंद झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वरमंजिरी. या कार्यक्रमात ऐका साक्षी वासनिक आणि मिलिंद जिव्हे यांनी गोविंद साल्पे यांच्या काव्याचं गायन, संगीत भूपेंद्र सवाई

0: करते विजय सिंह राजपुत्र, ऐकूया कार्यक्रम स्वर मंजिरी.
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत मासिक गीतांचा विशेष कार्यक्रम स्वर मंजिरी.

0: गीतकार आहेत गोविंद साल्पे, संगीतकार भूपेंद्र सवाई, गायक कलाकार साक्षी वासनिक, मिलिंद जिभे. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी गोविंद साल्पे यांचं मनोगत आपण ऐकणार आहात.
1: महात्म्यांचं कार्य हे मानवतेकरता दीपस्तंभासारखं असतं. जगाच्या कल्याणाचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध हे त्यापैकीच एक. राजघराण्यात जन्म, सेवेला गजांत वैभव, आणि इतकं असूनही केवळ मानव जन्माच्या उत्थानाकरता त्यांनी गृहत्याग केला. खरं पाहता आपल्या राजपुत्राने चक्रवर्ती सम्राट व्हावं अशी महाराज शुद्धोधन यांची पितृसुलभ इच्छा होती. त्यामुळे दुःख, दयना, वेदना त्यांच्या जवळपासही फटकू नये असा त्यांनी चंगच बांधला. यथावकाश गौतमाचा विवाह झाला, पुत्र जन्मही झाला, पण एक दिवस फेरफटका मारत असतानाच त्यांना आढळलं दारिद्र्य, जरा जर्जर झालेलं शरीर आणि एक प्रेतयात्रा. या दुःखाच्या कारणांनी त्यांना पूर्णतः विषण्ण केलं आणि त्यांनी सर्वसंग परित्याग करून संन्यास घेतला, कठोर तपस्या केली आणि बुद्धही उपाधी मिळवली आणि जगाला पंचशीलाचा मार्ग दाखवला. त्यांनी दाखवलेला मार्गच आपल्याला खऱ्या गंतव्याकडे घेऊन जातो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बुद्धांनी सांगितलेलं पंचशील. अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, सत्य आणि व्यसनमुक्ती या पाच तत्वाचा जर आपण अवलंब केला तर मानव जन्म अगदी सुलभ होईल. ही बुद्धाची शिकवण अनेक दिवसांपासून मनात कुठेतरी रुजत होती, आज त्याला शब्दरूप आलं आणि त्यातून हे गीत तयार झालं. सद्यस्थिती बघा, माणसानं अमाप समृद्धी मिळवली तरीही त्याचा लोभ सतत वाढतच आहे, सगळीकडे अशांती पसरत आहे. अशा वेळेस फक्त आणि फक्त बुद्धाचं तत्वज्ञानच आपल्याला तारू शकतं असं मला वाटतं. आणि यासाठी व्यावहारिक माणसानं केवळ बुद्धाच्या पंचशीलाचं जरी पालन केलं ना, आणि हे पंचशील अतिशय सोपं आहे, अहिंसा म्हणजे अकारण प्राणिहिंसा करू नये, अस्तेय म्हणजे वस्तूंचा अपहार करू नये, ब्रह्मचर्य म्हणजे व्यभिचार न करावं, आणि सत्य कधी खोटे बोलू नये, आणि पाचवं आहे व्यसनमुक्ती म्हणजे सगळ्या दुर्व्यसनापासून दूर राहावं. किती सोपी आहेत, याचं जरी पालन केलं ना तरी आपलं मंगल निश्चित आहे. दुसरं कुठलंही कर्मकांड करण्याची अगदी गरजच उरत नाही. मी हेच या गीतातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि आकाशवाणीनं मला संधी दिली त्याबद्दल त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो.

श्रोते हो, आताच आपण मासिक गीतांचा विशेष कार्यक्रम स्वरमंजिरी ऐकलात. गीतकार होते गोविंद सालपे, संगीतकार भूपेंद्र सवाई, गायक कलाकार होते साक्षी वासनिक, मिलिंद जिभे. साथ संगत अशी होती तबला प्रमोद बावणे, सिंथेसायझर कवडू गलांडे, ऑक्टोपॅड योगेश हिवराळे, गिटार गजानन गाडे, बासुरी रवींद्र खंडारे. या कार्यक्रमाचं संयोजन केलं होतं मोनाली शेंडे यांनी. निर्मिती सहाय्य होतं अवनिंद्र शेवलीकर यांचं. सादर करते होते डॉक्टर विजयसिंग राजपूत. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण स्वरमंजिरी हा मासिक गीतांचा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमात साक्षी वासनिक आणि मिलिंद जिभे यांनी गोविंद साल्फे यांचं गीत सादर केलं. संगीत भूपेंद्र सवाई, सादर करते होते डॉक्टर विजय सिंग राजपूत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रामधून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30
2: ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
1: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
2: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
3: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 च्या नंतर मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 वाजता उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायला तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचा तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील. तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असत, काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस पुस करून खायचं. आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यातलं साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा. या 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
4: क्लियर नहीं है,
5: अरे पर्दा ही मेला है.
4: अरे कुछ आता है कि नहीं?
6: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 7:55 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. श्रोते हो, आज सुगम संगीत या कार्यक्रमात ऐका मिलिंद जिभे यांचं मराठी भक्तिगीत गायन.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉ जयशंकर यांची बैठक. आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण, आचरण आणि दैनंदिन कृतीद्वारे

त्या विश्वासाला जागणं आणि तो अधिक दृढ करणं ही त्यांची जबाबदारी आहे असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दुरस्त पद्धतीनं संबोधित करताना सांगितलं. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत. महाराष्ट्रात नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक शांतता तसंच सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकी परराष्ट्र मंत्री रुबिओ काल 4 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात दाखल झाले. त्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि संरक्षण, सामरिक तंत्रज्ञान, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा सुरक्षा, कनेक्टिव्हिटी, शिक्षण आणि दोन्ही देशांमधील जनतेतील परस्पर संबंध यांसारख्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या सातत्यपूर्ण प्रगतीची माहिती दिली. भारत आणि अमेरिका जागतिक हितासाठी एकत्रितपणे काम करत राहतील असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. शांतता प्रयत्नांना भारताचा सातत्यपूर्ण पाठिंबा असल्याचं सांगून संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे संघर्षाचं शांततापूर्ण निराकरण करण्याच्या आवाहनाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. रुबिओ यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीसह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर अमेरिकेचा दृष्टिकोन मांडून भारताला अमेरिकेचा एक महत्वाचा भागीदार असल्याचं म्हटलं. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या 26 मेला होणाऱ्या बैठकीत परराष्ट्र मंत्री डॉ जयशंकर, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोटेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ सहभागी होतील. संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार देश होणार आहे असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. महाराष्ट्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. नवीन युगाचा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उद्यापासून भारतीय उद्योगपतींच्या शिष्टमंडळासह 3 दिवसीय कॅनडा दौऱ्यावर जाणार आहेत. व्यापार, गुंतवणूक आणि सीईपीए अर्थात भारत कॅनडा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार वाटाघाटींना गती देण्यासाठी गोयल ओटावा आणि टोरांटो इथं द्विपक्षीय बैठका घेतील अशी माहिती वाणिज्य मंत्रालयानं दिली आहे. या कराराच्या नियम आणि अटींवर यावर्षी मार्चमध्ये कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आली होती. वाटाघाटींची पहिली फेरी मार्चमध्ये दूरस्थ पद्धतीनं पार पडली तर दुसरी फेरी 8 मे रोजी संपली. या दौऱ्यादरम्यान ओटावा इथं वाटाघाटींची पुढील फेरी आयोजित केली जाईल. 2030 द्विपक्षीय व्यापार 70 अब्ज कॅनेडियन डॉलर्सपर्यंत वाढवण्याच्या सामायिक महत्वाकांक्षेसह दोन्ही देश या वर्षाच्या अखेरपर्यंत एक संतुलित आणि परस्पर फायदेशीर सीईपीए करार लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दिशेनं काम करत आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसोबतच डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांचं प्रशिक्षण तितकंच महत्वाचं असल्याचं सांगितलं. नवी दिल्ली इथं आयोजित नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसच्या 23व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. डॉक्टर हे आरोग्य व्यवस्थेचे सॉफ्टवेअर तर रुग्णालयं आणि सुविधा हार्डवेअर असल्याचं त्यांनी नमूद केलं. नवोदित तज्ज्ञांची कौशल्य आणि समर्पण देशातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकसित भारत आणि निरोगी भारत संकल्पना साकारण्यात वैद्यकीय क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. कार्यक्रमात 26,000 अधिक उमेदवारांना विविध वैद्यकीय पदव्या प्रदान करण्यात आल्या. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं नवी दिल्ली इथं साकुरा विज्ञान कार्यक्रम 2026 साठी

0: निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या पथकाला हिरवा झेंडा दाखवून निरोप दिला. या उपक्रमाअंतर्गत 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारी शाळांमधील 56 विद्यार्थी आणि 4 पर्यवेक्षक 30 तारखेपर्यंत जपान दौऱ्यावर असतील. विद्यार्थ्यांमध्ये 24 मुलं आणि 32 मुलींचा समावेश आहे. हे विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक निकष आधारित गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवडले गेले आहेत. भारतासोबत घाना, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका इथले विद्यार्थीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जपान सायन्स अँड टेक्नॉलॉजी एजन्सीतर्फे राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संशोधनाची आवड निर्माण करणं आणि जपानच्या प्रगत विज्ञान तंत्रज्ञानासह सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणं हा आहे. केंद्र शासनानं विकसित भारत जी रामजी अधिनियम 2025 अंतर्गत नियमांचा मसुदा व्यापक जनपरामर्शासाठी प्रकाशित केला आहे. कोणतीही व्यक्ती, संबंधित भागधारक, संस्था आणि संघटना या नियमांवर आपले आक्षेप अथवा सूचना पुढील महिन्याच्या 21 तारखेपर्यंत सादर करू शकतात, असं ग्रामीण विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. विकसित भारत जी रामजी कायदा 2025 अधिसूचना या महिन्याच्या 11 तारखेला जारी करण्यात आली असून 1 जुलै 2026 पासून तो सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होईल. UNC अर्थात युनायटेड नागा कौन्सिलच्या 6 सदस्यीय शिष्टमंडळानं मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांची भेट घेऊन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चर्चा केली. बैठकीत उपमुख्यमंत्री लोसी डिखो, गृहमंत्री गोविंद दास आणि नागा आमदार उपस्थित होते. UNC कांग पोकपी जिल्ह्यातील कोन्साखुल इथून अपहरण झालेल्या 6 नागा गावकऱ्यांचा शोध घेण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास NIA सोपवण्यात येणार असल्याचं सांगितलं. 14 मेपासून शोधमोहीम सुरू असल्याची माहिती देत ओलीस ठेवलेल्या 14 कुकी नागरिकांच्या सुटकेसाठी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी UNC केलं आहे. IPL क्रिकेटमध्ये लखनौ इथल्या एकनाथ क्रिकेट मैदानावर काल रात्री पंजाब किंग्जनं कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद 101 धावांच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सचा 7 गडी राखून पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सनं विजयासाठी ठेवलेल्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जनं 18 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या. स्पर्धेत आज 2 सामने होणार असून पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुपारी 3:30 सुरू होईल, तर कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होईल. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेकडील काही राज्य तसंच विदर्भाच्या काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, पंजाब, राजस्थान तसंच तेलंगणातील काही ठिकाणीही अशाच प्रकारची हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून दक्षिणेकडील काही राज्यांसह ईशान्य भारताच्या काही भागात तसंच बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, कोकण आणि गोवा इथं आज विजा आणि मेघगर्जनेसह वादळाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉ जयशंकर यांची बैठक. आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि IPL क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 8:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात गृहदेवता या चित्रपटातील गीतरचना. गीत पी सावळराम यांचं आहे आणि या गीतरचनेला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. या गीतरचनेनंतर ऐकविता होत आशा भोसले यांच्या आवाजात घरकुल चित्रपटातली गीतरचना. गीत सुरेश भट यांचं आहे आणि या गीतरचनेला संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी.

श्रोते हो, या गीत रचनेनंतर ऐकविता हो तो गारंबीचा बापू या चित्रपटातील गीत रचना स्वर जयंत कुलकर्णी आणि क्षमा करा जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात शांता शेळके यांची रचना, संगीत भास्कर चंदावरकर यांचं आहे.

सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात धाकटी बहीण या चित्रपटातील गीतरचना ऐकवित आहोत. गीत जगदीश खेबुडकर यांचं आहे आणि या गीतरचनेला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

एक दिवस उन्हाळा या चित्रपटातील गीतरचना ऐकवीत आहोत. सुभा जोशी यांच्या आवाजात गीत सौमित्र यांचं आहे आणि या गीतरचनेला संगीत दिलं आहे सलील कुलकर्णी यांनी.

मान्सून पूर्व नाले स्वच्छता मोहिमेस सुरुवात. 15 जून पर्यंत काम संपविण्याचे आयुक्तांचे सक्त निर्देश. चंद्रपूर शहरातील तीनही झोन अंतर्गत येणाऱ्या 6 मोठे नाले सफाई स्वच्छतेचे कार्य युद्धपातळीवर हाती घेऊन 10 छोट्या नाल्यांच्या स्वच्छता मोहिमेला चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरुवात करण्यात आली असून येत्या 15 जून पर्यंत नाले सफाईचे काम संपविण्याचे सक्त निर्देश आयुक्त अकुनुरी नरेश यांनी दिले आहेत. शहरातील तीनही झोन अंतर्गत बहुतांश नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा जमा झाला आहे, त्यामुळे नाल्यांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होतो. मुसळधार पावसामुळे पूर परिस्थितीही निर्माण होण्याची शक्यता असते. हे सर्व टाळण्यासाठी मान्सूनपूर्व नाले स्वच्छता करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील महाविदर्भ पत्र कार्यालय ते मच्छीनाला, सावरकर नगर, बगड खिडकी रेल्वे पटरी, बिनबा मोरी ते सटवाई, रहमतनगर, सिस्टर कॉलनी, चांभारकुंडी, आकाशवाणी परिसर, निंबाळकरवाडी, एसपी कॉलेज ते नगराय दवाखाना इत्यादी चंद्रपूरच्या मोठ्या नाल्यांची साफसफाई सुरू असून मनुष्यबळ आणि जेसीबीच्या मदतीने तेथील गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात येत आहे. नाल्याभोवती वाढलेली झाडे झुडपी आणि नाल्यातील माती दगड बाहेर काढून सांडपाण्याला वाट काढून दिली जाणार आहे, त्यामुळे सांडपाणी तुंबून न राहता पुढे वाहून जाईल. सांडपाण्याला वेग आल्याने नाल्याजवळ

0: तेल दुर्गंधी कमी व्हायला मदत होईल. नाले सफाईचे कार्य मशीनद्वारे आणि जेथे मशीनद्वारे शक्य नाही तेथे स्वच्छता कर्मचाऱ्यांद्वारे होत आहे. सध्या स्वच्छतेच्या कामात नियमित आणि अतिरिक्त असे एकूण 126 कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय मोठ्या नाल्यांच्या सफाई करता 3 जेसीबी लावण्यात आले असून 2 पोकनेलद्वारे स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. अन्य नाले जेथे पोकलेन जाऊ शकत नाही अशा उर्वरित नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे करण्यात येत आहे. कंत्राटदाराला सफाई मशीन तसेच कामगार वाढविण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून नाल्यावर अतिक्रमण केल्याने पाण्याच्या प्रवाहाला अवरोध निर्माण होऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. याशिवाय पावसाळ्यात नाला ओव्हरफ्लो झाल्यास परिसरात पाणी शिरून साधन संपत्ती आणि आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ज्या नागरिक दुकानदारांनी नाल्यावर अतिक्रमण करून बांधकाम केले आहे त्यांनी ते त्वरित काढण्याचे आवाहन महानगरपालिका चंद्रपूर तर्फे करण्यात आले आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 9:05 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष. आजचा विषय आहे पश्चिम आशियातील ताज्या घडामोडी. निवेदक हेमांगी कुलकर्णी.
1: नमस्कार श्रोते हो, वृत्तविशेषच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या भागात आपण पश्चिम आशियामधील बदलती परिस्थिती आणि केंद्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना याबद्दल जाणून घेऊया. सर्वप्रथम एलपीजी साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी सरकारनं देशभरात कडक कारवाई सुरु केली आहे. गेल्या काही दिवसात देशभरात 5,000+ ठिकाणी छापे टाकण्यात आले. तसंच सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून अचानक तपासणी मोहीमही राबवण्यात आली. या अंतर्गत 3,100+ किरकोळ विक्रेते आणि एलपीजी वितरक केंद्रांची तपासणी करण्यात आली. या कारवाई दरम्यान नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 463 एलपीजी वितरकांना दंड ठोठावण्यात आला असून 81 वितरकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारनं सांगितलं की गैरवापर टाळण्यासाठी डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड म्हणजेच डीएसी आधारित वितरण प्रणालीला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर हा कोड पाठवला जात असून या पद्धतीत सुमारे 96% वाढ झाली आहे. काही दिवसात 1,32,00,000 एलपीजी सिलेंडर बुक करण्यात आले होते. त्याच्या तुलनेत 1,34,00,000 सिलेंडरचं वितरण करण्यात आलं. व्यावसायिक एलपीजी पुरवठ्याबाबतही सरकारनं विविध उपाययोजना केल्या आहे. गेल्या 3 दिवसात 5 किलो वजनाचे 1,87,000 एफटीएल सिलेंडर विकले गेले. 3 एप्रिल 2026 पासून सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी 14,500+ जनजागृती शिबिर आयोजित केली आहे. या शिबिरांमधून आतापर्यंत 2,34,000 एफटीएल सिलेंडरची विक्री झाली आहे. 348 शिबिरांच्या माध्यमातून 4,919 एफटीएल सिलेंडर विकण्यात आले. तसंच मे 2026 पासून एकूण 1,32,341 मेट्रिक टन व्यावसायिक एलपीजीची विक्री झाली. काही दिवसात 23,588 मेट्रिक टन व्यावसायिक एलपीजीची विक्री करण्यात आली. वाहनांसाठी लागणाऱ्या एलपीजीच्या विक्रीतही वाढ झाली असून गेल्या 3 दिवसात 963 मेट्रिक टन एलपीजीची

0: विक्री झाली आहे. नैसर्गिक वायू आणि पीएनजी जोडण्यांबाबत सरकारनं माहिती दिली की मार्च 2026 पासून सुमारे 7,64,000 पीएनजी जोडण्या गॅसिफाय करण्यात आल्या आहे. अतिरिक्त 2,81,000 जोडण्यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्यानं एकूण जोडण्यांची संख्या 10,45,000 पोहोचली आहे. याशिवाय 7,99,000 ग्राहकांनी नव्या पीएनजी जोडण्यांसाठी नोंदणी केली आहे. तसंच 20 मे 2026 पर्यंत 58,500 पेक्षा अधिक ग्राहकांनी mypngd.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून त्यांच्या एलपीजी जोडण्या परत केल्या आहे. कच्च्या तेलाच्या स्थितीबाबत आणि तेलशुद्धीकरणाशी संबंधित उपाययोजनांबाबतही सरकारनं माहिती दिली. केंद्रीय औषध निर्मिती विभाग, केंद्रीय रसायनं आणि पेट्रोकेमिकल्स विभाग तसंच DPIIT यांच्या विनंतीनुसार औषध निर्मिती, रसायनं आणि रंग उद्योगांसाठी एलपीजी साठ्यातून दररोज 1,120 मेट्रिक टन C3-C4 रेणूंचा पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 1 मे 2026 पासून मुंबई, कोची, विशाखापट्टणम, चेन्नई, मथुरा आणि गुजरात इथल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पातून औषध निर्मिती, रसायनं आणि रंग उद्योगांना सुमारे 10,600 मेट्रिक टन प्रॉपिलिन आणि ब्युटिलिन या C3 आणि C4 रेणूंचा पुरवठा करण्यात आलाय. याशिवाय 3,940 मेट्रिक टन ब्युटिल अॅक्रिलेटची विक्री करण्यात आली आहे. किरकोळ इंधन उपलब्धता आणि इंधन दरांबाबत सरकारनं स्पष्ट केलं आहे की देशभरातील सर्व पेट्रोल पंप नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू आहे आणि पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पश्चिम आशियातील संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र या वाढीचा फटका ग्राहकांना बसू नये म्हणून केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवरील अबकारी करात प्रति लिटर 10 रुपयांची कपात केली आहे. तसंच 15 मे 2026 राजपत्रित अधिसूचनेनुसार डिझेलवरील निर्यात शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून 16.50 रुपये करण्यात आलंय. विमान इंधन म्हणजेच ATF वरील निर्यात शुल्क प्रति लिटर 33 रुपयांवरून 16 रुपये करण्यात आलंय. याशिवाय पेट्रोलवर लिटर 3 रुपये निर्यात शुल्क लागू करण्यात आलंय. सागरी सुरक्षा आणि नौवहन संचालनाबाबतही सरकारनं महत्वाची माहिती दिली. संबंधित क्षेत्रातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. नौवहन महासंचालनालयाच्या नियंत्रण कक्षानं आतापर्यंत 10,106 फोन कॉल्स आणि 22,215 अधिक ईमेल्स हाताळले आहे. एकूणच पश्चिम आशियातील परिस्थितीवर केंद्र सरकार बारकाईनं लक्ष ठेवून असून इंधन पुरवठा, एलपीजी वितरण, सागरी सुरक्षा आणि आवश्यक सेवांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी विविध मंत्रालयं समन्वयानं काम करत असल्याचं नुकतंच सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होता. नमस्कार.
1: वृत्तविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: अरे पिक्चर क्लियर नहीं है,
3: अरे पर्दा ही मेला है,
2: अरे कुछ आता है कि नहीं? सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी.
4: ऐका ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 9:11 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात मादा देवकाटे यांची गीतरचना. या गीतरचनेला संगीत दिले आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि चित्रपटाचं नाव आहे दैवत.

0: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
1: नाही, आधी बचत.
0: आधी झुमके.
1: ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
2: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की देऊ इंजेक्शन?
3: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात कान्हू पात्रा यांची गीतरचना. संगीत आनंद घन यांचं होतं आणि स्वर हृदयनाथ मंगेशकर यांचा होता. चित्रपटाचं नाव होतं साधी माणसं.
1: पोलीस?
2: मिस सीमा?
1: हो, बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं, ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा. ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कारे घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
4: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.

लता मंगेशकर यांच्या आवाजात जानकी या चित्रपटातले गीतरचना आपण ऐकत होती. गीत सुधीर मोघे यांचं होतं आणि या गीतरचनेला संगीत दिलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोते होई या गीतरचनेनंतर ऐकवीत आहोत देऊळ या चित्रपटातील गीत. रचना सुधीर मोघे यांची आहे, संगीत मंगेश धाकडे यांचं आहे, स्वर शाहीर देवानंद माळी यांचा आहे.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवीत आहोत आशा भोसले यांच्या आवाजात ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत प्रभाकर जोग यांचं आहे. चित्रपटाचं नाव आहे घर गंगेच्या काठी.

श्रोते हो या गीत रचनेबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. आपण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत होतात.

0: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 9:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा ध्वनिमुद्रित कार्यक्रम. मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉईड ग्रंथीचे आजार आणि उपचार. तज्ज्ञ आहेत डॉक्टर जयंत केळवदे.
1: सादर करीत आहोत कार्यक्रम मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर.
2: श्रोते हो नमस्कार. मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण थायरॉईड ग्रंथीचे आजार आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे एन्डोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टर जयंत केळवदे. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. आता थायरॉईड ग्रंथीचे आजार आणि उपचार आज आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिला शब्द तो येतो म्हणजे थायरॉईड. तर थायरॉईड म्हणजे नेमकं काय असतं आणि त्या ग्रंथीचं काम काय असतं हे आमच्या श्रोत्यांना सांगा.
3: थायरॉईड ही एक महत्वाची एन्डोक्राईन ग्लँड आहे, म्हणजे हॉर्मोन सिक्रेटिंग ग्लँड आहे. आपल्या गळ्यामध्ये थायरॉईड ग्लँड सगळ्यांमध्येच असते. या थायरॉईडचं काम असतं थायरॉईड हॉर्मोन बनवणं, म्हणजे जे आपण T3 T4 हॉर्मोन असतात ते थायरॉईड ग्रंथीद्वारे सिक्रेट केले जातात. आणि हे थायरॉईडचे हॉर्मोन मेटाबॉलिझमसाठी, बॉडी मेटाबॉलिझमसाठी खूपच अत्यावश्यक असतात. त्याच्यामुळे जर थायरॉईडचे हॉर्मोन जर शरीरात नसतील तर मेटाबॉलिझम एकदम स्लो होऊन जातो, पेशंटचं खूप वेट वगैरे वाढून जातं आणि खूप सारे मग त्याला सिम्पटम येऊ शकतात. तर शॉर्टमध्ये सांगायचं तर थायरॉईडचं काम आहे थायरॉईड हॉर्मोन सिक्रेट करणं आणि ते थायरॉईड हॉर्मोन बॉडीच्या ओव्हरऑल मेटाबॉलिझमसाठी, बॉडीच्या फंक्शनिंगसाठी खूप आवश्यक असतात. आता या थायरॉईड ग्लँडला कंट्रोल करणारी अजून एक दुसरी ग्लँड असते जिला आपण पिट्युटरी ग्लँड म्हणतो, ती ब्रेनमध्ये असते. तर ही पिट्युटरी ग्लँड TSH नावाचं हॉर्मोन बनवतं. TSH म्हणजे थायरॉईड

0: थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, तर हे TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन थायरॉइडवर जातं आणि थायरॉइड मग T4 आणि T3 हॉर्मोन बनवतात. तर ह्या दोन्ही ग्लँड खूप महत्वाच्या ग्लँड्स आहेत आणि पूर्ण ओव्हरऑल बॉडीचं मेटाबॉलिझम कंट्रोल करण्याचं काम ह्या दोन ग्लँड करतात आणि याच्यात काहीही डिफेक्ट झालं की मग आपल्याला त्याचे सिम्पटम्स जाणवतात.
1: हे हॉर्मोन्स का सिक्रेट केल्या जातात आणि कशासाठी याचं महत्व असतं?
0: मी जसं म्हटलंय की मेनली बॉडीचं जे मेटाबॉलिझम आहे, मेटाबॉलिक फंक्शन असतं, बॉडीला ऍक्टिव्हिटी, बॉडीमध्ये एनर्जी मेंटेन करणं, हे सगळं काम थायरॉइडचं असतं. आणि तुम्ही बघाल थायरॉइडचे पेशंट खूप स्लो होऊन जातात, ज्यांच्यामध्ये थायरॉइड हॉर्मोन बनत नाही एकदम स्लो होऊन जातात, दिवसभर त्यांना थकवा जाणवत राहतो, कशात कामात मन लागत नाही, वजन वाढतं, सुजन येतं, कारण बॉडीमध्ये थायरॉइडच बनत नाही, ते हॉर्मोन बनत नाही जे बॉडीला ऍक्टिव्ह ठेवण्याचं काम करतात. तर तुमचा एनर्जी सोर्सच निघून जातो आणि त्याच्यामुळे बॉडी स्लो होऊन जाते. तर हे खूप महत्वाचं हॉर्मोन आहे जे बॉडीला मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी आवश्यक असतं.
1: डॉक्टर, आता आपण म्हणालात की मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी हे खूप आवश्यक असतं. बऱ्याच गोष्टी मेटाबॉलिझमवर डिपेंड असतात आणि जर थायरॉइडचं काम बंद पडलं तर मग त्यामुळे काय काय कॉम्प्लिकेशन्स येतात किंवा कुठले आजार उद्भवतात?
0: तर थायरॉइडचे आजार रफली आपण जर डिवाइड करायला गेलो तर दोन प्रकार आहेत. एक तर थायरॉइडचं फंक्शन जर प्रॉपर होत नसेल, तर फंक्शन म्हणजे थायरॉइड हॉर्मोन बनत नसेल किंवा एक्सेसमध्ये बनत असेल, त्यामुळे उद्भवणारे आजार त्याला आपण हायपोथायरॉइडिझम आणि जर थायरॉइड जास्त काम करत असेल त्याला हायपरथायरॉइडिझम म्हणतो. आणि दुसऱ्या प्रकारचे आजार म्हणजे थायरॉइडमध्ये काही गाठी तयार झाल्या असतील, साध्या गाठी असतील किंवा कॅन्सरच्या गाठी असतील किंवा गॉयटर जे आपण म्हणतो तो एक प्रकार. पहिला आजार म्हणजे थायरॉइडच्या फंक्शनवर डिपेंड असणारे आजार, म्हणजे थायरॉइड जर काम करतच नसेल, मी जसं म्हटलं थायरॉइडचं काम कमी झालं असेल किंवा पूर्णपणे बंद झालं असेल, त्याला आपण हायपोथायरॉइड असं म्हणतो. हायपो म्हणजे कमी झालेलं आहे. तर या प्रकारामध्ये काय होतं की T4 T3 हॉर्मोन बनत नाही आणि त्याच्यामुळे जे TSH हॉर्मोन, जे म्हटलं मी थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, बॉडी इकडे T4 T3 बनवत नाही, म्हणून बॉडी सिग्नल पाठवते पिट्युटरीला की TSH वाढवा सो दॅट थायरॉइड हॉर्मोन बनवेल, तर TSH वाढून जातो. तर याचं डायग्नोसिस कसं केलं जातं, जर T4 T3 कमी असेल आणि TSH वाढलं असेल तर त्याला म्हणतो आपण हायपोथायरॉइडिझम, कारण T4 बनतच नाही आणि त्याच्यामुळे TSH वाढलेलं आहे. आता याच्यात मी जसं म्हटलं की थायरॉइड हे खूप महत्वाचं हॉर्मोन आहे मेटाबॉलिझमसाठी, तर थायरॉइड बनतच नाही आहे शरीरामध्ये, तर बॉडी खूप स्लो होऊन जाते. याचे मुख्य जे सिम्पटम्स म्हटल्या जातात त्याच्यात असं राहील की पेशंटला खूप वीकनेस जाणवतो, थकवा जाणवतो, दिवसभर असं ड्राउझीनेस वाटत राहतं, म्हणजे झोप लागल्यासारखी वाटत असते, काही काम करण्याची इच्छा होत नाही. स्किन मध्ये पण त्याचे इफेक्ट बघितले आहे, स्किन खूप ड्राय होऊन जाते किंवा हेअरफॉल खूप जास्त होऊन जातो. बाकीच्या हॉर्मोन्सवर त्याचा इफेक्ट होतो, जसं मासिक पाळीचे आजार वगैरे बायांना होऊ शकतात, पिरियड इरेग्युलर होऊ शकतात. लहान मुलांमध्ये जर समजा याचे कमी बघायला गेलो तर त्याच्यामध्ये मग बाळाची वाढ खुंटते, हाईटच वाढत नाही, मुलं एकदम शॉर्ट राहतात, किंवा त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट बाळाच्या ब्रेनवर पण होतो, तर ब्रेन फंक्शन स्लो होऊन जातं. आणि जर ते वेळेवर डायग्नोज झालं नाही, म्हणजे बरेचदा काय होतं कंजनायटल हायपोथायरॉइडिझम पण असतं, म्हणजे जन्मताच बाळाला पण थायरॉइड असतो, असे केसेस जर तुम्हाला माहीत झाले नाही तर बाळामध्ये समोर जाऊन मग बुद्धीचा विकासच होत नाही आणि ते मग मतिमंद बाळ असे डेव्हलप होतात. त्याच्यामुळे थायरॉइडचं मी जसं म्हटलं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट हॉर्मोन, सगळ्या वयागटात व्यक्तींना हे अफेक्ट करतं, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम स्मॉल चाइल्ड, रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप, ओल्ड एज ग्रुप, सो A to Z, म्हणजे सगळ्याच्या सगळे एज ग्रुप याच्यामुळे अफेक्ट होऊ शकतात. मी जसं म्हटलंय की कंजनायटल हायपोथायरॉइड हा प्रकार खूप महत्वाचा आहे. आता त्याच्यामुळे गव्हर्नमेंटनी काय केलंय की प्रत्येक बाळाचं थायरॉइड जन्मताच चेक करायला कंपल्सरी केलंय, म्हणजे ऍट द डे ऑफ 3 ऑफ बर्थ तुम्ही प्रत्येक बाळाचं थायरॉइड चेक करणं आवश्यक आहे. का बरं चेक करणं आवश्यक आहे, कारण हे बरेचदा असं समजून येत नाही थायरॉइडचं आजार, जेव्हा आपण चेक करू तेव्हाच माहीत होतं. आणि हे कम्प्लिटली ट्रीटेबल आजार आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे की याचं जर औषध दिलं तर हे पूर्णपणे ठीक होतात, आणि जर याचं वेळेवर डायग्नोसिस निदान करण्यात आलं तर ते पूर्णपणे बरे होतात, अदरवाईज मग आजार वाढत जातो. कारण जर तो वेळेवर उपचार करण्यात आला नाही तर बाळाची वाढ खुंटेल, बाळाचा बौद्धिक विकास पण खुंटेल. मी तसंच म्हटलंय की जर थोडे मोठे मुलं असतील, समजा 13, 14, 15 वर्षाचे मुलं वयोगटातील मुलं असतील, त्याच्यामध्ये परत वाढीचा एक प्रॉब्लेम येतो त्यांच्यामध्ये, प्लस प्युबर्टल प्रॉब्लेम जे असतात, म्हणजे प्युबर्टीला जे आजार होतात, म्हणजे वयात लवकर न येणं किंवा लवकर येणं, हे सगळे आजार पण उद्भवू शकतात. आणि मोठ्या लोकांमध्ये मी जसं म्हटलंय ते सगळे मेटाबॉलिझम रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आता याचा दुसरा प्रकार म्हणजे हायपरथायरॉइडिझम, म्हणजे हा झाला हायपोथायरॉइडिझम, याच्या अपोजिट साईडला जो असतो तो हायपर, म्हणजे थायरॉइड तुमची खूप जास्त काम करत आहे. एक्सेस हॉर्मोन म्हणत आहे. याचं निदान कसं राहणार, परत तुम्हाला थायरॉइड फंक्शन टेस्टच करावी लागेल. याच्यामध्ये तुमचं T4 T3 खूप वाढून जाईल आणि त्याच्यामुळे TSH कमी होईल. तर हे अपोजिट डायरेक्शनला मूव्ह होतात हॉर्मोन. तर हायपोमध्ये T4 T3 कमी झालेलं आहे, TSH वाढलेलं आहे, आणि हायपरमध्ये T4 T3

0: ट्री वाढलेलं आहे आणि टीएसएच
1: कमी
0: झालेलं
1: आहे.
0: आता ही हायपर झालेली आहे आपली ग्लँड, त्याच्यामुळे ही हॉर्मोन जास्त बनवते आणि मेटाबॉलिझम पण वाढून देते, त्याच्यामुळे पेशंट खूपच हायपर होतात. त्याचे क्लासिकल 3 सिम्पटम्स डिस्क्राईब केलेले आहेत, एक पाल्पिटेशन, दुसरं आहे ट्रिमर्स म्हणजे हातामध्ये असे कंपने येतात, आणि तिसरं आहे वेट लॉस. तर हे 3 क्लासिकल सिम्पटम असतील कुणालाही, छातीत खूप धडधड होणे, हातामध्ये कंपन येणे, किंवा मग वजन खूप कमी होऊन जाणे, ह्या 3 पैकी कुठलेही सिम्पटम असतील तर ते थायरॉइड असण्याचे चान्सेस आहेत. आणि वयोगट असं काही फिक्स नाही, कुठल्याही वयोगटात हे आजार होऊ शकतात, पण जनरली रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये हे खूप कॉमनली बघितल्या गेलेल्या आहेत, म्हणजे 15 ते 30 वर्षाच्या वयांमध्ये हे खूप कॉमनली बघितलं जातं, आणि मग ओल्ड एजमध्ये पण खूप कॉमनली हायपोथायरॉइडिझम बघितला जातो.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: डॉक्टर, दोन्ही प्रकार आपण सांगितले, त्याचं लक्षणं पण आपण सांगितली, पण यामागे नेमकी कारणं काय असतात, कुठल्या कारणांमुळे हे दोन्ही प्रकार घडून येत असतात?
0: तर आपण एक एक घेऊ, म्हणजे पहिले हायपोथायरॉइडिझम आणि नंतर हायपरवर मी जातो. सो हायपोथायरॉइडिझमचे मुख्य कारण जे बघितले गेले आहेत त्याच्यामध्ये ऑटो इम्युन, म्हणजे बॉडीमध्ये काही अँटीबॉडीज बनतात जे थायरॉइडचं काम कमी करून घेतात. त्याच्यात टीपीओ अँटीबॉडी, आपण बरेचदा डॉक्टर प्रिस्क्राईब करताना बघितलं असेल टीपीओ अँटीबॉडी, टीजी अँटीबॉडीज, ह्या शरीरामध्ये अँटीबॉडीज बनतात जे थायरॉइडचं काम कमी करून देतात, आणि थायरॉइडचं कमी झालं की मग ते सिम्पटम्स येतात. त्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आयोडीन डेफिशियन्सी. आता तुम्ही अगोदर 10 ते 15 वर्षा अगोदर बघितलं असेल की खूप घेंगा म्हणून आपल्याला आजार दिसायचा, गावागावामध्ये अशा खूप मोठे मोठे गलगंड असलेले बाया दिसायच्या, आणि ते आयोडीन डेफिशियन्सीमुळे व्हायचा. पण आता तो आजार आपल्याला तेवढा दिसत नाही, किंवा तशा खूप मोठ्या थायरॉइड असलेल्या बाया दिसत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे गव्हर्नमेंटने आपलं आयोडिनेशन प्रोग्राम चालू केलेला आहे. तर प्रत्येक मिठामध्ये आता आपण आयोडीन टाकतो, ऍड करतो, आणि त्याच्यामुळे जे आयोडीन डेफिशियन्सी आहे ती आता कमी झाली आहे. अदरवाईज आयोडीन डेफिशियन्सी वॉज वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉज फॉर हायपोथायरॉइडिझम इनिशियल डेज, पण जेव्हापासून गव्हर्नमेंटने ते आयोडिनेशन प्रोग्राम चालू केलं आहे त्याच्यामुळे आयोडीन डेफिशियन्सी कमी झाली आहे. तरी सुद्धा कधी दुर्गम भागामध्ये म्हणा किंवा पहाडी एरियामध्ये म्हणा, जिथे आयोडीनची डेफिशियन्सी असते त्याच्यामुळे पण हायपोथायरॉइडिझम होऊ शकतात. किंवा काही लोक आताही नॉन आयोडाइज सॉल्ट खातात, आता तर इतक्यात बिकॉज ऑफ सोशल मीडिया म्हणा की काय, याचं प्रमाण खूप आम्ही बघतोय की वाढतं आहे. पण मी तुमच्या माध्यमातून एक प्रत्येक व्यक्तीला हा संदेश देऊ इच्छितो की ऑलवेज यूज आयोडाइज सॉल्ट, कारण ते मुलांच्या वाढीसाठी, ब्रेनच्या ग्रोथसाठी, थायरॉइडसाठी खूप आवश्यक असतं. सो आयोडाइज सॉल्टच तुम्ही यूज करायला पाहिजे. दुसरे काही कारण म्हणजे जर समजा तुमचं थायरॉइडच कोणी काढून टाकलेलं आहे ऑपरेशन करून, कशामुळे सुद्धा एखाद्या व्यक्तीला ब्रेस्ट कॅन्सर असेल आणि त्याला रेडिएशन मिळालं, त्याच्यामुळे पण थायरॉइडचं काम कमी होऊन जाते, कारण ती जवळच असते ना, म्हणजे एरिया जवळपास सिमिलर असतो. आणि हे असे मुख्य कारण घेतलेले आहेत, एक ऑटो इम्युनिटी, आयोडीन डेफिशियन्सी, थायरॉइड सर्जरी किंवा रेडिएशन, किंवा मग कंजनायटल मध्ये मी जसं म्हटलं लहान मुलांमध्ये जन्मताच थायरॉइड बनत नाही आणि त्याच्यामुळे पण हायपोथायरॉइडिझम येऊ शकतात. राहिला प्रश्न हायपरथायरॉइडिझमचा, म्हणजे थायरॉइड जास्त काम करते त्याच्यामध्ये मुख्यतः 3 कारणं बघितली गेलेली आहेत. एक ऑटो इम्युन, ज्याला आपण ग्रेव्स डिसीज म्हणतो, अगेन याच्यात पण अँटीबॉडीज बनतात, पण ह्या अँटीबॉडीज स्टिम्युलेट करतात थायरॉइडला. तर याच्यामध्ये टीएसएच रिसेप्टर अँटीबॉडी असतात जे थायरॉइडचं काम वाढवतात. आणि दुसरं कारण म्हणजे थायरॉइडमध्ये एखादी गाठ बनते ज्याला आपण टॉक्सिक नोडूल म्हणतो, म्हणजे ते नोडूल जास्त हॉर्मोन बनवते, किंवा असे खूप सारे मल्टिपल नोडूल्स असते त्याला मल्टी नोडल टॉक्सिक गॉयटर म्हणतात. हे 3 मुख्य कारण असतात, एक ग्रेव्स डिसीज, दुसरा टॉक्सिक नोडूल, आणि तिसरा आहे मल्टी नोडल टॉक्सिक गॉयटर. आणि कधी कधी टेम्पररी पण थायरॉइडचं काम वाढतं, ज्याला आपण थायरॉइडायटिस नावाची कंडिशन म्हणतो, म्हणजे जस्ट थायरॉइडमधनं हॉर्मोन लीक होतं आणि त्याच्यामुळे टेम्पररी ते हायपरथायरॉइडिझम सारखं पिक्चर येतं, पण ती ट्रीटेबल कंडिशन असते, त्याला असं काही घाबरण्यासारखं नसतं.
1: तर ही मुख्य लक्षणं आणि ही कारणं झालीत. या व्यतिरिक्त आणखी येतं की निदान कसं करायचं. आपण मग अशी उल्लेख केला की T3, T4 आणि TSH आपण टेस्ट करत असतो, तर या टेस्ट नेमक्या कशा करण्यात येतात, म्हणजे ब्लड टेस्ट होतात, त्या व्यतिरिक्त आणखी काही असतं?
0: हो, सगळ्यात म्हणजे थायरॉइडचं डायग्नोसिस सगळ्यात इझी आहे, तुम्हाला फक्त एक ब्लड टेस्ट करावी लागते आणि ती ब्लड टेस्ट तुमचं सगळं निदान करून देते. याच्यासाठी T3, T4 आणि TSH ही ब्लड टेस्ट करावी लागते आणि ती ऑलमोस्ट सगळ्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये अवेलेबल आहे. पहिल्यांदा जेव्हाही तुम्ही डायग्नोस करता हे तिन्ही पॅरामीटर्स चेक करणं आवश्यक आहे. बरेचदा लोक फक्त टीएसएच चेक करतात, पण जेव्हाही तुम्ही पहिल्यांदा टेस्ट करता त्यावेळेस पूर्ण तिन्ही पॅरामीटर्स चेक करा, T3, T4, TSH. मग डायग्नोसिस निदान झालं की मग

त्याच्यानंतर तुम्ही फक्त टीएसएच करून फॉलोअप करू शकता. हे याच्यासाठी आवश्यक आहे कारण जर तुम्ही तिन्ही पॅरामीटर्स चेक केले नाही तर बरेचदा काही डायग्नोसिस मिस होऊ शकतात आणि म्हणून ते तिन्ही पॅरामीटर्स चेक करणं आवश्यक आहे. हायपोथायरॉइडिझम मध्ये ह्या दोन्ही टेस्ट हायपो आणि हायपरसाठी आवश्यक आहेत, टी3 टी4 टीएसएच. हायपोथायरॉइडिझम मध्ये कधी कधी आपण अँटीबॉडीज चेक करतो, मी ज्या अँटीबॉडीज सांगितल्या तुम्हाला टीपीओ अँटीबॉडी किंवा टीजी अँटीबॉडी, त्या कधी कधी आपल्याला चेक कराव्या लागू शकतात बिकॉज टू फाइंड आउट द कॉज ऑफ हायपोथायरॉइडिझम. म्हणजे का बरं का, ज्यांना कधी कधी आता समजा टीएसएस फक्त थोडंसं वाढलेलं आहे, मार्जिनली वाढलं आहे, 4 पर्यंत नॉर्मल असेल 5 झालेलं आहे, अशा कंडिशनमध्ये ते टेम्पररी वाढलं आहे की परमनंट वाढलेलं आहे ते पाहण्यासाठी आपण अँटीबॉडी टेस्ट करतो, ज्याला ह्या आपण टीपीओ अँटीबॉडीज वगैरे म्हणतो. त्या व्यतिरिक्त हायपोथायरॉइडिझममध्ये असं खूप काही स्पेसिफिक दुसऱ्या टेस्ट करायची गरज नाही आहे.

0: कधी कधी आपल्याला चेक कराव्या लागू शकतात बिकॉज टू फाइंड आउट द कॉज ऑफ हायपोथायरॉइडिझम म्हणजे का बरं का ज्यांना कधी कधी आता समजा टीएसएच फक्त थोडंसं वाढलेलं आहे मार्जिनली वाढलं आहे 4 पर्यंत नॉर्मल असेल 5 झालेलं आहे अशा कंडिशनमध्ये ते टेम्पररी वाढलं आहे की परमनंट वाढलेलं आहे ते पाहण्यासाठी आपण अँटीबॉडी टेस्ट करतो ज्याला हे आपण टीपीओ अँटीबॉडीज वगैरे म्हणतो. त्या व्यतिरिक्त हायपोथायरॉइडिझममध्ये असं खूप काही स्पेसिफिक दुसऱ्या टेस्ट करायची गरज नाही आहे पण थायरॉइड सोबत बाकीचे काही आजार नाही आहेत हे ऑलवेज चेक करायला पाहिजे जसं शुगर तर नाही आहे कोलेस्ट्रॉल वगैरे नाही आहे हे सगळं चेक करावं लागतं आणि जर समजा काही थायरॉइडमुळे गाठ वगैरे दिसत असेल तर सोनोग्राफी करून ती गाठ साधी गाठ आहे किंवा कॅन्सरची गाठ आहे वगैरे ते आपल्याला मग शोधावं लागतं. या व्यतिरिक्त दुसरं जे आहे कंडिशन हायपरथायरॉइडिझम. हायपरथायरॉइडिझम मध्ये तुम्हाला T3 T4 TSH परत कंपल्सरी आहे त्याच्यावरूनच डायग्नोस होईल आणि नंतर मग आपण कारण शोधायसाठी म्हणजे का बरं हायपरथायरॉइडिझम आलं बा ते पाहायसाठी म्हणून मग काही टेस्ट करतो ज्याला एक तर अँटीबॉडीज टेस्ट असतात TSH रिसेप्टर अँटीबॉडी किंवा थायरॉइड टेक्निशियन स्कॅन नावाचं एक स्कॅन असतं ज्याच्यावरून त्या तीन कंडिशन मी ज्या म्हटल्या आहेत ग्रेव्स डिसीज किंवा थायरॉइड नोड्यूल किंवा मल्टीनोड्युल थायरॉइड गॉयटर हे आपण डिफरेन्शिएट करू शकतो. तर अँटीबॉडीज आणि थायरॉइड टेक्निशियन स्कॅन हे करू शकतो आणि ऑब्विसली जेव्हा काही गाठ वगैरे असेल किंवा सुजन दिसत असेल तर तुम्हाला सोनोग्राफी वगैरे करून बघावी लागते.
1: डॉक्टर यावर मग उपचार पद्धती काय असते नेमकी?
0: हो सो उपचार एकदा सगळ्यात महत्वाचं आहे की निदान होणं आवश्यक आहे. एकदा तुम्ही डायग्नोस केलं की आपल्याला हायपो आहे किंवा हायपर आहे टेम्पररी आहे की परमनंट आहे हे तुम्हाला माहित झालं की मग ट्रीटमेंट तर अगदी सोपं आहे. हायपोथायरॉइडिझम मी जसं म्हटलं की थायरॉइड काम करत नाही आहे थायरॉइड हॉर्मोन बनवत नाही आहे तर आतून शरीरातून हॉर्मोन बनत नाही आहे तर तेच हॉर्मोन आपण बाहेरून गोळी देऊन रिप्लेस करतोय. तर थायरॉइडची जी आपण गोळी देतोय ती काही केमिकल नाही आहे ते नॅचरल हॉर्मोन आहे आतमधलं हॉर्मोन बनत नाही आहे म्हणून तेच उचलून आपण गोळीच्या रुपात देतोय. तर या गोळीचे काहीही साईड इफेक्ट बऱ्याच लोकांना कन्सर्न असतं अरे थायरॉइडची गोळी खातोय जन्मभर खावी लागते त्याचे साईड इफेक्ट तर होणार नाही. तर या गोळीचे काहीही साईड इफेक्ट नाही अगदी सेफ गोळी असते म्हणजे सगळ्यात कुठली सेफ गोळी असेल तर ती थायरॉइडची गोळी असते कारण हे नॅचरल हॉर्मोन आहे आतलंच हॉर्मोन आपण गोळीच्या रुपात बाहेरून देतोय. आणि मी जसं म्हटलं की थायरॉइडचं काम पूर्णपणे बंद झालेलं आहे ते नेहमीसाठी बंद झालेलं आहे त्याच्यामुळे गोळी तुम्हाला रेग्युलर घ्यावी लागते. जितकं गोळी रेग्युलर घ्याल तितकं तुम्हाला थायरॉइडचा डोस कमी लागेल आणि तुम्ही व्यवस्थित राहणार. दुसरं थायरॉइडच्या गोळीचे पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन्स आहेत हे महत्वाचे हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर थायरॉइडची गोळी सकाळी उपाशीपोटी घ्यायची आणि गोळी घेतल्यावर अर्धा तास तरी काही खायचं नाही. हे का बरं करावं लागतं कारण थायरॉइडची गोळी जर पोटात गेली आणि तुमच्या पोटात जर अन्न असेल तर ती गोळी रक्तात येतच नाही ऍब्झॉर्ब होत नाही पोटामधनं आणि त्याच्यामुळे ते हाफ अवरची गॅप देणं आवश्यक आहे. तर बरेच लोक गोळी घेतले की चहा घेतात कॉफी घेतात ते पूर्ण त्या थायरॉइडचं ऍब्झॉर्प्शन हॅम्पर करतात. दुसरं कंडिशन म्हणजे जी हायपरथायरॉइडिझम आहे त्याच्यामध्ये दुसरी गोळी असते म्हणजे याच्या अपोजिट आहे ना ती ते हॉर्मोन जास्त बनतात आपल्याला हॉर्मोन कमी करणारी गोळी द्यावी लागते. त्याच्यामध्ये एक मिथिमॅझॉल किंवा कार्बिमॅझॉल किंवा प्रोफिल थायरिसेल अशा मेडिसिन्स असतात हे मेडिसिन्स आपल्याला घ्यावे लागतात आणि यांना काही असं पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन नाही आहेत या गोळ्यांसाठी हे तुम्ही जेवणानंतर घेतले तरी चालतात. जी मी थायरॉइडची गोळी सांगितली तुम्हाला म्हणजे थायरॉइड हॉर्मोन्सची गोळी जी असते ती सेफ असते त्याचे काही साईड इफेक्ट नसतात पण हायपरथायरॉइडिझमच्या ज्या गोळ्या आहेत त्या ऑलवेज डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशनमध्ये घ्या कारण त्या गोळ्यांचे कधी कधी साईड इफेक्ट होऊ शकतात जनरली होत नाही पण त्या गोळ्या ऑलवेज डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायला पाहिजे. आता हायपर थायरॉइडिझम जो आहे प्रकार याच्यामध्ये तुमच्या मेडिसिन पूर्णपणे बंद होऊ शकतात म्हणजे जर तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घेतलं हायपोथायरॉइडिझम लाईफ लाँग आहे तुम्हाला नेहमी घ्यावे लागतील मेडिसिन. काही काही टेम्पररी कंडिशनमध्ये कधी कधी थायरॉइड टेम्पररी वाढतं आणि ते नॉर्मल होऊन जातं ते 10-20% केसेसमध्ये ज्याच्यामध्ये मेडिसिन बंद होतात. पण हायपरथायरॉइडिझम जो दुसरा प्रकार आहे ज्याच्यात थायरॉइड जास्त काम करत आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता जर तुम्ही गोळ्या रेग्युलर घेतल्या डॉक्टरांच्या रेग्युलर फॉलोअपमध्ये राहिले तर त्याचं पूर्णपणे निदान असतो 1.5-2 वर्ष औषधं घेऊन तुम्ही औषधं बंद करू शकता. त्याच्यामध्ये हायपरथायरॉइडिझममध्ये अजून दोन प्रकारचे ट्रीटमेंट आहेत एक रेडिओ आयोडीन थेरपी म्हटलं जातं आणि दुसरं आहे सर्जरी पण करता येतं. तर इनिशियली आपण गोळ्या औषधं देतो औषधं जवळपास 1.5-2 वर्ष त्याचं ट्रीटमेंट चालतं 1.5-2 वर्ष घेऊन जर तुमचं थायरॉइड पूर्ण बरा होत असेल हायपरथायरॉइडिझममध्ये तर मग गोळ्यांनीच ठीक होऊन जातं. पण जर समजा 2 वर्ष देऊन सुद्धा हायपर असेल तर मग हे परमनंट उपचार म्हणजे रेडिओ आयडीन किंवा मग सर्जरी हे करावे लागतात.
1: डॉक्टर याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोतेहो आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा आपला विषय आहे थायरॉइड ग्रंथीचे आजार आणि उपचार आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक

0: कोराडे रोड नागपूरचे सुप्रसिद्ध एन्डोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टर जयंत केळवदे.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
0: डॉक्टर पुनश्च एकदा स्वागत आहे कार्यक्रमात. डॉक्टर, आता आपण दोन आजारांविषयी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. आपण आणखी एक उल्लेख केला होता आणि तो उल्लेख म्हणजे गॉयटर आणि कॅन्सर याचा उल्लेख आपण केला होता. ते नेमकं काय असतं आणि ते थायरॉइडशी कसं काय संबंधित आहे?
2: तर थायरॉइडमध्ये काही गाठ झाली किंवा थायरॉइडचा साईज वाढला तर त्याला आपण गॉयटर म्हणतो. ठीक आहे. आता या गाठी मुख्यतः दोन प्रकारचे असतात किंवा तीन प्रकार म्हणा. म्हणजे एक तर डिफ्यूज एनलार्जमेंट असेल, म्हणजे थायरॉइड ग्लँड पूर्णपणे मोठी झाली आहे. तर डिफ्यूज एनलार्जमेंट जनरली साध्या असतात, त्या थायरॉइड जास्त काम करायला लागली तर त्याच्यामुळे ते साईज वाढतं किंवा थायरॉइडायटिस वगैरेमध्ये साईज वाढू शकतो किंवा ग्रेव्स वगैरेमध्ये. पण जर गाठ असिमेट्रिकल असेल, म्हणजे एका साईडलाच आहे दुसऱ्या साईडला नाही आहे, तर मग त्या गाठींचं निदान करणं गरजेचं आहे की ती गाठ साधी आहे की कॅन्सरची आहे. आणि त्याचं वेळेवर निदान होणं खूप आवश्यक आहे. आता तुम्हालाही माहिती आहे कॅन्सरचं जर वेळेवर निदान झालं तर ट्रीटमेंट पूर्णपणे शक्य असतं. दुसरं, थायरॉइडचे जे कॅन्सर आहेत त्यांचा ऍडव्हान्टेज हे आहे की ते कम्प्लिटली क्युरेबल आहेत. म्हणजे मोर दॅन 90% केसेसमध्ये आपण थायरॉइड आजार पूर्णपणे बरा करू शकतो जर ते वेळेवर निदान झालं तर. कारण हे खूप स्लो ग्रोईंग ट्युमरच असतात, त्याच्यामुळे थायरॉइडमध्ये तुम्हाला केव्हाही गाठ दिसत असेल तर त्याचं लवकर जाऊन डॉक्टरांकडे निदान करायचं. त्याच्यासाठी काय करायचं, एकतर सोनोग्राफी करावी लागते आणि दुसरी FNAC म्हणजे ती सुईची टेस्ट असते ती टेस्ट करावी लागते. या दोन टेस्टमध्ये आपल्याला एक अंदाज येऊन जातो की गाठ साधी आहे की कॅन्सरची आहे. त्याच्यात कॅटेगरायझेशन दिले असतात, जसं बेथेस्डा कॅटेगरायझेशन असतं FNAC मध्ये आणि टायरॉइड क्लासिफिकेशन असतं सोनोग्राफीमध्ये. या कॅटेगरायझेशन म्हणजे 1 to 6 असं कॅटेगरायझेशन दिलं आहे. 1 to 2 असेल तर ते बिनाईन असतात, म्हणजे साध्या असतात. 5-6 असतील तर ते कॅन्सरच्या गाठी असतात आणि 3-4 असतील तर त्या बॉर्डरलाईन असतात. तर ते प्रॉपर तुमचं सोनोग्राफी आणि FNAC याच्यावर आपण निदान करतो. थायरॉइडमध्ये गाठ असली म्हणजे एकदमच घाबरून जायचं नाही. प्रत्येक गाठ आहे तर ती कॅन्सरचीच आहे असं नसतं. 60% टाइममध्ये तर त्या साध्याच गाठी असतात, 40%मध्ये तुम्हाला त्या कॅन्सरच्या येऊ शकतात. त्याच्यामुळे प्रॉपर निदान करणं आवश्यक आहे. बरेचदा काही लोक जस्ट गाठ आहे म्हणून थायरॉइड पूर्णपणे काढून टाकतात, पण तशी अजिबात गरज नाही. जर साधी गाठ असेल तर त्याला अजिबात ऑपरेशनची गरज नसते, प्रोव्हाइडेड ती गाठ खूप मोठी झाली आहे तरच आपण ऑपरेशन करतो. तर मग थायरॉइडच्या सर्जरीचे इंडिकेशन्स काय आहेत? तर सगळ्यात महत्वाचं पहिलं इंडिकेशन म्हणजे जर ती थायरॉइडची गाठ कॅन्सरची असेल तर आपण त्याचं ऑपरेशन करून काढून घेतो. किंवा थायरॉइडची गाठ साधी आहे पण खूप मोठा साईज वाढलेला आहे ज्याच्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय किंवा अन्ननलिकेवर प्रेशर येत आहे, तर अशा कंडिशनमध्ये पण आपण थायरॉइड ग्लँड मग ऑपरेशन करून काढून घेतो. तिसरं इंडिकेशन म्हणजे हायपर थायरॉइडिझम, जर तो गोळ्यांनी ठीक होत नसेल तर मग आपण त्याला सर्जरी करून त्याला काढून घेतो. आणि चौथा कॉस्मेटिक रिझन, बरेचदा यंग अनमॅरिड गर्ल्स असतील त्यांना खूप गॉयटर वाटत असेल, मोठा साईज आहे आणि कॉस्मेटिकली दिसत नसेल, तर अशा कंडिशनमध्ये पण कधी कधी आपण थायरॉइडची सर्जरी ऍडवाईस करतो. आता दुसरं एक उपचार पण आलेला आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सी किंवा थर्मल ॲब्लेशन्स असं पण म्हटलं जातं. विदाऊट सर्जरी पण छोट्या गाठी असतील, साध्या गाठी असतील, कॅन्सरच्या नसतील, तर त्यांच्यावर पण ते आपण उपचार करू शकतो. ते आता नवीन एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे, तर पर्टिक्युलरली यंग मुलींमध्ये कॉस्मेटिक ज्यांना कन्सर्न आहे त्यांना आम्ही ते सजेस्ट करतो.
0: म्हणजे आधुनिक उपचार पद्धती पण त्यात आलेली आहे. डॉक्टर, गॉयटर आणि कॅन्सर यात डिफरन्स आहे का काही?
2: गॉयटर म्हणजे थायरॉइड ग्लँडचा साईज वाढला तर त्याला आपण गॉयटर म्हणतो. तो साधा राहो की कसाही राहो त्याला आपण गॉयटर म्हणतो. मग त्याच्यात आपण त्या साध्या गाठी आहेत की कॅन्सरच्या गाठी आहेत ते बघतो.
0: हा, तेवढा एक डिफरन्स आहे असं म्हणता येईल.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
0: थायरॉइडचा जर विचार केला तर आणखी एक गोष्ट आपल्या समोर येते, ती म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये बऱ्याच लोकांना थायरॉइडच्या गोळ्या सुरू होतात आणि आफ्टर प्रेग्नेन्सी त्या बंद होत असतात, तर याचं काय रिलेशन आहे दोन्ही गोष्टी?
2: अगदी महत्वाचा टॉपिक तुम्ही विचारला आहे. तर थायरॉइडचं खूप मोठा रोल असतो, म्हणजे खूप महत्वाचा रोल आहे प्रेग्नन्सीमध्ये. ज्याही व्यक्ती प्रेग्नन्सी प्लॅन करत आहेत त्यांनी थायरॉइड फंक्शन ऑलवेज चेक करायला पाहिजे प्रेग्नन्सीच्या अगोदरच. कारण जर थायरॉइड फंक्शन प्रॉपर नसेल, हायपोथायरॉइडिझम असेल, तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट बाळाच्या ग्रोथ

0: ग्रोथवर, बाळाच्या ब्रेनच्या ग्रोथवर पण असू शकतो. सो थायरॉइड फंक्शन अगदी नॉर्मल राहणं गरजेचं आहे. ऑलवेज प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या अगोदर तुम्ही थायरॉइड चेक करा. हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम काही पण असेल ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दाखवा, त्याचा वेळेवर उपचार करा, थायरॉइड फंक्शन नॉर्मल करा आणि त्याच्यानंतरच प्रेग्नन्सी तुम्ही प्लॅन करायला पाहिजे. बरेचदा काही लोकांना थायरॉइड नॉर्मल असतं पण प्रेग्नन्सीमध्ये येतं, जो तुम्ही विषय काढला की प्रेग्नन्सीमध्ये कधी कधी थायरॉइड येतो, तर कधी कधी प्रेग्नन्सीमध्ये पण टेम्पररी थायरॉइड फंक्शन डिरेंज होऊ शकते. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला वेळेवर आणि अगदी अचूक उपचार करावे लागतात. समजा आता प्रेग्नंट पेशंट आहे आणि पहिल्या ट्रायमिस्टर म्हणजे पहिल्याच 3 महिन्यामध्ये आहे आणि एसएस खूप वाढले आहे, तर आपल्याला थोडं हायर डोजेस देऊन अर्ली तुम्हाला थायरॉइड फंक्शन नॉर्मल करावं लागतं. आणि मग प्रत्येक दर महिन्याला, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये आपण थोडं फ्रिक्वेंटली चेक करतो, दर महिन्याला थायरॉइड मॉनिटर करून थायरॉइडचे डोजेस वगैरे ऍडजस्ट करावे लागतात. बरेचदा काही काही लोकांमध्ये, मी जसं म्हटलं, टेम्पररी थायरॉइड प्रेग्नन्सीमध्ये वाढतो, तर अशा पेशंटचं थायरॉइडची टॅबलेट प्रेग्नन्सी नंतर बंद होऊ शकते, प्रोव्हाइडेड की डोस कमी लागत असेल. समजा आता एखादी प्रेग्नंट लेडी आहे, तिला फक्त थायरॉइडची टॅबलेट 25 पॉवरची किंवा 50 पॉवरची अशी लागत असेल आणि प्रेग्नन्सीच्या अगोदर जर तिला थायरॉइड नसेल तर त्या व्यक्तीचं समोर जाऊन थायरॉइडच्या गोळ्या बंद होऊ शकतात. पण एखादी व्यक्ती असेल जिला खूप जास्त डोस लागतोय, 100-150 असा डोस लागतोय, ज्यांच्या फॅमिलीमध्ये पण हिस्ट्री आहे की आईला बाबांना असं काही थायरॉइड आहे किंवा त्या व्यक्तीला खूप मोठं गॉयटर वगैरे आहे, अँटीबॉडीज पॉझिटिव्ह आहेत, अशा व्यक्तींना मग गोळ्या नियमित घ्याव्या लागतात. बऱ्याच प्रेग्नंट लेडीजचा क्वेश्चन असतो की माझ्या बाळाला तर इफेक्ट होणार नाही थायरॉइडची गोळी घेताना, तर मी त्यांना परत सांगू शकतो की ती थायरॉइडची गोळी तुमच्यापेक्षा तुमच्या बाळाला जास्त आवश्यक आहे. कारण बाळ बनत असतं त्याचं थायरॉइड ग्लँड बनलेलं नाही आहे आणि त्या बाळ तुमच्या हॉर्मोनवर कम्प्लिटली डिपेंडंट असतं, तर त्या बाळाच्या ब्रेनच्या ग्रोथसाठी ती थायरॉइडची गोळी आवश्यक असते. तर ती गोळी तुमच्यासाठी आवश्यकता आहेच पण तुमच्या बाळासाठी खूप जास्त आवश्यक आहे, त्याच्यामुळे थायरॉइडची गोळी प्रेग्नन्सीमध्ये अवॉइड करू नका. थायरॉइडच्या गोळ्या रेग्युलर घ्यायच्या, डोजेस डेफिनेटली डॉक्टरांकडनं आपले ऍडजस्ट करून घ्यायचे.
1: हा डॉक्टर, बऱ्याचदा बऱ्याच लोकांना असं वाटतं की थायरॉइडची गोळी एकदा सुरू झाली की ती त्याचा पॉवर वाढतच जातो, तो कमी होऊ शकत नाही, असं काही असतं का?
0: थायरॉइड, आता मी जसं म्हटलं, थायरॉइड कधी कधी टेम्पररी पण वाढतं, 10-15% व्यक्तींमध्ये तो टेम्पररी वाढतो. अशा व्यक्तींमध्ये थायरॉइडची गोळी बंद होऊन जाते, सामोर घ्यावी लागत नाही, कारण ते थायरॉइड फंक्शन टेम्पररी कमी झालं असतं, नंतर परत रिकवर होऊन जातं. पण ज्यांचं परमनंट हायपोथायरॉइडिझम आहे त्यांना गोळ्या नियमित घ्याव्या लागतात आणि जीवनभर घ्याव्या लागतात. आता गोळीचा डोस कधी कमी होऊ शकतो, कधी जास्त होऊ शकतो. गोळीचा डोस मुख्यतः 2 गोष्टींवर डिपेंड करतो, एक तुमचं वेट, बॉडी वेट, आणि दुसरं TSH. तर बॉडी वेट, समजा तुम्ही 60 kg वेटचे आहात तर तुमच्या 1.6 times तुम्हाला डोस घ्यावा लागतो, तर 60 × 1.6 म्हणजे तुमचा 100 डोस येईल. कुणी व्यक्ती 50 असेल त्यांचा डोस 75 येईल, 30 kg असेल तर 50 येईल, म्हणजे तो तुमच्या वेटनुसार तो डोस व्हॅरी करतो. दुसरं, काही लोकांना कमी डोस लागतो, काही लोकांना जास्त डोस लागतो, कारण थायरॉइडचं जे फंक्शन असतं ते पूर्णपणे एका वेळेस बंद होत नाही, ते ग्रॅज्युअली कमी होत जातं. तर इनिशियली थायरॉइडचं काम 25% कमी झालं असेल, समजा 75% काम करताय, तुम्हाला डोस कमी लागतो, पण ग्रॅज्युअली त्या थायरॉइडचं फंक्शन कमी कमी होत जातं आणि त्याच्यामुळे मग तुमचा गोळीचा डोस वाढत जातो. जो अल्टिमेट डोस असतो थायरॉइडचा तो 1.6 times ऑफ युअर वेट आहे. तर काही व्यक्तींना स्टार्टिंगला तुम्हाला 25 गोळी लागू शकते, पण जसं जसं थायरॉइडचं फंक्शन कमी होत जातं मग तो वेटनुसार डोस वाढत जातो.
1: आहाराचं काही महत्व असतं
0: थायरॉइडमध्ये? आहार महत्वाचा, म्हणजे असं बरेच त्याच्याबद्दल मिथ्स आहेत, म्हणजे पत्ता गोबी खाऊ नका किंवा सोयाबीन घेऊ नका, असे खूप सारे मिथ्स थायरॉइडबद्दल सांगितले जातात आणि ते पहिले गाईडलाईन्समध्ये पण होते. पण जर हायपोथायरॉइडिझम आहे आणि तुम्ही पत्ता गोबी खूप रेग्युलर, कॅबेज तुम्ही रेग्युलर घेताय किंवा सोयाबीन रेग्युलर खाताय, म्हणजे डेली बेसिसवर खात असेल, तर त्याचा काही इम्पॅक्ट होईल. आपण हार्डली एखाद्या वेळेस वीकली वन्स घेतो तर त्याचा काही इम्पॅक्ट होत नाही, तुम्ही सगळं घेऊ शकता. आणि ज्यांना खूप फ्रँक हायपोथायरॉइडिझम आहे, ते थायरॉइड फंक्शन ऑलरेडी डिरेंज झालेलं आहे, तुम्ही कॅबेज घेतले आणि सोयाबीननी त्यातला काही थायरॉइडमध्ये फंक्शन पडत नाही, तर असं खूप फरक इम्पॅक्ट पडत नाही. सगळ्यात महत्वाचं एकच सांगेन की आयोडाईज सॉल्ट तुम्ही वापरा, जेणेकरून तुमचं थायरॉइड फंक्शन प्रॉपर वर्क राहील. बाकी अदरवाईज असं खूप वेगळं प्रिकॉशन घ्यायची गरज नाही.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: डॉक्टर सरते शेवटी आमचे जे श्रोता आजचा कार्यक्रम ऐकत

0: ते त्यांना काय मार्गदर्शन कराल?
1: थायरॉईडचे आजार खूप साधे आजार असतात, पण ते तेवढेच महत्वाचे पण आहेत. त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट बॉडी मेटाबॉलिझम, तुमच्या ग्रोथवर, तुमच्या ब्रेन फंक्शनवर होतो. त्याच्यामुळे थायरॉईडच्या आजारांना इग्नोर करू नका. थायरॉईडचं फंक्शन रेग्युलर चेक करत राहा. ज्यांना थायरॉईडचा आजार आहे त्यांना, आणि ज्यांना नाही आहे त्यांनी तरी 2-3 वर्षातून एकदा, पर्टिक्युलरली जर फॅमिली हिस्ट्री असेल तर त्यांनी चेक करत राहायला पाहिजे. थायरॉईडच्या गोळ्या अगदी सेफ असतात. त्या तुम्ही जर तुमच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने प्रॉपर घेतल्या तर त्याचा काहीही साईड इफेक्ट होत नाही. फक्त रेग्युलर मेडिसिन घेणं, जेणेकरून तुमचं थायरॉईड फंक्शन नॉर्मल राहील आणि तुम्हाला होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स पासून तुम्हाला तुमचा स्वतःचा बचाव करता येईल.
0: डॉक्टर जयंत केळवदे, आपण इथे आलात आणि थायरॉईड ग्रंथीचे आजार आणि उपचार याविषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: थँक्यू.
0: नमस्कार. श्रोते हो, हा होता मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा आपला विषय होता थायरॉईड ग्रंथीचे आजार आणि उपचार. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलं मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध एन्डोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टर जयंत केळवदे यांनी. तेव्हा मी वैदेही चौरे डॉक्टर जयंत केळवदे यांच्यासह घेते आपली रजा. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
3: श्रोते हो आत्ताच आपण मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हा ध्वनिमुद्रित कार्यक्रम ऐकलात. आजचा विषय था थायरॉईड ग्रंथीचे आजार आणि उपचार. तज्ञ होते डॉक्टर जयंत केळवदे, सादरकर्त्या संगीता रसपुरे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हॅलो मनभावन. निवेदन भावना लोखंडे, सादरकर्त्या मोनाली शिंदे.
1: हॅलो मनभावन.
2: ग्रीष्म ऋतूत वाहतात घामाच्या धारा, ग्रीष्म ऋतूत वाहतात घामाच्या धारा, सूर्यानं ओतला आगडोंब सारा. झाडांची मुळं म्हणती पाणी दे रे, माणसाची सावली पण म्हणते निवारा दे रे. पण या ऋतूला नाव ठेवू नका, कारण तो पण शिकवतो जगण्याची कला. ताप सहन केला की सावलीची किंमत कळते आणि खोटभर पाण्याचे मोलही समजते. म्हणूनच या ग्रीष्माला सामोरं जा आणि घाम पुसत पुसत गाणी गुणगुणा, कारण पावसाच्या सरी येणारच आहेत लवकर. तोपर्यंत गर्मीचा आनंद घ्या आणि कूल रहा. श्रोते हो, नमस्कार, सुप्रभात. आपणा सर्वांचं हॅलो मनभावन कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मनाला गारवा देणाऱ्या गीतांची मेजवानी घेऊन तुमच्याशी गप्पा गोष्टींसह संवाद साधण्यासाठी सज्ज आहे मी, तुमची रेडिओ मैत्रीण भावना. चला तर मग ऐकूया तुमच्या पसंतीची तुमच्या मनातली गाणी गप्पांसह. कार्यक्रम हॅलो मनभावन, बघूया कोण श्रोते आहेत फोनवर. हॅलो मनभावन.
3: हॅलो मनभावन, माझं नाव सुरदास कदम आहे मॅडम, गुरफळवरून बोलतो, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड.
2: तुमच्या इथे आमचा रेडिओ छान ऐकू येतो का?
3: हो ना मॅडम, आपल्याकडे रेडिओ आहे.
2: आहे ना, आणि ऐकू येतो छान तिथपर्यंत.
3: हो ना मॅडम, येते ना.
2: आकाशवाणी नागपूरचे आपण कोणकोणते कार्यक्रम ऐकता?
3: मॅडम मला जास्त शास्त्रीय संगीत, भक्ती संगीत, नाट्य संगीत
2: हे कार्यक्रम आवडतात.
3: हो मॅडम. मॅडम मी दोन्ही डोळ्याने ब्लाइंड आहे.
2: अच्छा.
3: तर जर का कुठे जर आले कार्यक्रम सप्त्याची, लग्नाची वगैरे जात असतो कार्यक्रमाला.
2: तुम्हाला म्हणजे कीर्तन आणि भजन गाण्याची आवड आहे?
3: हो मॅडम. म्हणजे तुम्ही? मी अंधशाळेमध्ये होतो मॅडम.
2: तर एखादं भजन गाऊन दाखवाल आम्हाला?
3: हो ना मॅडम.
2: हा ऐकवा मग.
3: भेटीची आवडी उतावीर मन, भेटीची आवडी उतावीर.

0: आगले शिद्यान जीवी जीवा जीवी जीवा इतित यावरी उतावे मन।
1: अतिशय सुंदर गायलं तुम्ही भजन। बरं, आजच्या कार्यक्रमात तुम्हाला कोणतं गीत ऐकायचं आहे?
0: गायक आहेत ना प्रभाकर कारेकर, ते त्यांचं प्रिय पहा हे नाटक गायक आहे मॅडम।
1: अच्छा, प्रिय पहा, अतिशय सुंदर असं नाट्यगीत आहे। तर तुमच्या आवडीचं हे नाट्यगीत ऐकवित आहोत।

0: हॅलो
1: हॅलो मनभावन कार्यक्रमात आपलं स्वागत. कोण बोलताय?
0: नांदेड महाराष्ट्राहून बालाजी जोनकले.
1: बालाजी, आपण काय करता
0: जोनकले
1: बालाजी?
0: शेतीची काम.
1: शेतीची कामं. अरे
0: हो
1: आता सध्या खूप ऊन तापत आहे, तर
0: हो
1: शेतीवर त्याचा नक्कीच परिणाम होत असेल नाही?
0: हो कसं आहे आता 42 वर गेलेलं आहे टेम्परेचर नांदेड जिल्ह्यात. सकाळी सकाळी 10 वाजेपर्यंत करायचं.
1: अच्छा, मग आता पावसाची प्रतीक्षा असेल.
0: हो आता मृग नक्षत्र 8 जूनला निघतो आणि त्याच्या आधी 25 रोहिण्या म्हणून एक नक्षत्र राहतो 14 दिवसाचा. थोडं थंड करतात रोहिण्या मध्ये, एखादी पाणी पडलं तर थोडं दिलासा मिळतो.
1: बरं, कशा कशाची लागवड करता तुम्ही शेतीत?
0: आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये सध्या जास्तीत जास्त सोयाबीनचं क्षेत्र 80% वर आहेत आणि कापूस जो आहे तो 20% आहे.
1: अच्छा,
0: अगदी ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणार माध्यम म्हणजे आकाशवाणी आहे. आणि आज बहुजन वित आहे, बहुजन सुख आहे या वाक्याला ब्रीद धरून आज आकाशवाणीला 90 वर्ष सुद्धा पूर्ण झालेले आहे.
1: तर त्यासंबंधी आपण काय सांगू शकाल?
0: म्हणजे एक आठवण सांगतो ताई, आम्ही 2015 एक स्थानिक रेडिओ जे सुरुवात झाली 1992 त्या निमित्तानं 2015 कार्यक्रम अधिकाऱ्याला भेट देऊन आम्ही 10 लोकांनी श्रोता मेळावा घेतल्या होत्या मोठ्या ठिकाणी गडगा या ठिकाणी. श्रोता मेळावा जवळजवळ 2000 लोक आले त्या ठिकाणी श्रोते.
1: बरं, खूपच छान आठवण आहे तुमची.
0: आणि कार्यक्रमात काय बदल करायचा,

0: काय नाही, प्रसारण अधिकारी मोठ्या केंद्रीय पातळीवर आमची योग्यते दखल घेऊन कार्यक्रमात बदल सुद्धा झाला. आपल्यावर वाढली आपकी पसंत.
1: अच्छा, म्हणजे खूप छान आठवणी आहेत तुमच्या. तर बालाजी, तुम्हाला आजच्या कार्यक्रमात कोणतं गीत ऐकायचं आहे?
0: पाणी पडरे पाण्या कर पाणी पाणी से तर माझं लईत आलेलं त्याच काम. असं वाटलं थंड होईल म्हणलं आता तरी वातावरण.
1: तुमच्या आवडीचं हे गीत ऐक.

0: हॅलो मन भावन.
1: हॅलो मन भावन, नमस्कार.
0: कोण श्रोते आहेत फोनवर?
1: हा, मी चंदूर घाटवरून गजानन गोरडे बोलून आलो.
0: अच्छा गजाननजी, काय करता आपण?
1: मी शेती करतो आणि माझ्याकडे तुरडाळ मिल आहे.
0: अच्छा, शेती करता.
1: व्यवसाय सुद्धा आहे.
0: अच्छा, व्यवसाय सुद्धा आहे त्याच्या व्यतिरिक्त. मग आता पावसाची

0: प्रतीक्षा असेल?
1: पावसाची प्रतीक्षा आहे. आता
0: काय पेरता आपण आपल्या शेतीत?
1: मी पेरत नाही, माझ्याकडे खाली शेत नाही आहे. संत्र्याची झाडच आहे, 400 संत्रा झाड आहे.
0: अच्छा,
1: त्या कारण खाली शेत नाही आहे माझ्याकडे.
0: तर या व्यतिरिक्त तुम्ही आमच्या आकाशवाणी नागपूर केंद्राचे कार्यक्रम ऐकता का?
1: मी सर्वच कार्यक्रम ऐकतो. सकाळी 6 वाजतापासून कार्यक्रम ऐकतो तुमचे, अर्चना, त्याच्यानंतर चिंतन.
0: कोणता कार्यक्रम जास्त आवडतो तुम्हाला?
1: मला हॅलो मनभावन.
0: अच्छा, हॅलो मनभावन. बरं, आजच्या या कार्यक्रमात तुम्हाला कोणत्या गीताची आवड कळवायची आहे?
1: मला ह्या कार्यक्रमामध्ये खिल्लारा बैलाची जोडी हो.
0: तुमच्या आवडीचं गीत ऐकवित आहोत.
2: माझ्या बैलाची सोब जोडी, अर माझ्या बैलाची सोब जोडी, नाव सारंगान चातुर हो, भीमथडीची जणू ही जोडी, अर भीमथडीची जणू ही जोडी माझ्या

0: हॅलो मनभावन, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. कोण बोलताय?
1: हा मॅडम, मी जवाहरनगर भंडारा इथून इंदू मेश्राम बोलत आहे.
0: अच्छा इंदुताई,
1: हा
0: काय करता
1: हा
0: आपण?
1: मी हाऊस वाईफच आहे मॅडम.
0: अच्छा, म्हणजे
1: आणि
0: घरात
1: हा
0: राहून सर्वांची तुम्ही सेवा करता, घरच्यांचा सांभाळ करता, खूप छान
1: हो
0: गोष्ट
1: हो
0: आहे.
1: मला माझे मुलं पण आहेत आणि सुना पण आहेत.
0: अच्छा.
1: हा माझी सून, तिचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे, नैना मेश्राम
0: अच्छा
1: त्याच्यामुळे. आणि 90 वर्ष पूर्ण होत आहेत ऑल इंडिया रेडिओला, सगळ्यांकडून शुभेच्छा.
0: हा, बरं, तुमचं एवढं मोठं भरलेलं कुटुंब आहे तर तुमचा कुटुंबात छान वेळ जात असेल, नाही?
1: हो मॅडम, खूप छान.
0: बरं इंदुताई, तुम्हाला आजच्या कार्यक्रमात कोणतं गीत ऐकायला आवडेल?
1: सांगे कधी कळणार तुला.
0: खूप छान असं हे युगलगीत आहे, तर इंदुताई तुमच्या आवडीचं हे गीत ऐकवित आहोत.

0: हॅलो मन भावन, या कार्यक्रमात आपलं स्वागत. कोण बोलत आहे?
1: खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मी सौ अपर्णा फडके नागपूरहून बोलते.
0: अच्छा फडके. अच्छा अपर्णाताई, सांगा तुम्ही काय करता?
1: मी कॉन्व्हेंट मध्ये फर्स्ट टू फोर्थ टीचर होते. आता माझं रिटायरमेंट राहायचे तर आता मी घरी आपलं लिखाण वगैरे करते, म्हणजे गोष्टी वगैरे, आपल्या सामाजिक समस्या, स्त्रीच्या ज्या समस्या असतात त्याच्यावरती मी गोष्टी कविता वगैरे लिहिते. आणि आता सध्या उन्हाळा आहे तर सगळे स्वस्त झाले तर पावसाची वाट बघत बसले.
0: खूप छान असं काम आहे आणि आता साहित्य क्षेत्रात सुद्धा तुमचं योगदान देत आहात. तर अपर्णाताई, आज तुम्हाला आजच्या कार्यक्रमात कोणतं गीत ऐकायला आवडेल?
1: आमच्या घराच्या मागे पहिले तपोवन अमराई होती सगळी आणि तिथे मग आता फ्लॅट झाले. पण जेव्हा आम्ही आलो इथे राहायला 85 मध्ये तेव्हा इथे मागे अमराई होती तर खूप मोर आणि सारस वगैरे यायचे आणि पाऊस वगैरे जेव्हा यायचा तेव्हा खूप छान वाटायचे. पिसारा फुलवून नाच वगैरे करायचे आणि अगदी विलोभनीय दृश्य वाटायचं. ते नाचरे मोरा आंब्याच्या वनाच्या असं पावसाची वाट बघतो आहे.
0: खूप छान असं गीत आहे पावसाळ्यासाठी.
1: खूप खूप छान आहे, खूप छान आहे.
0: तर अपर्णाताई, तुमच्या आवडीचं हे नाचरे मोरा गीत ऐकूया.

0: हॅलो मन भवन.
1: हॅलो.
0: हां, कोण बोलत आहे?
1: हॅलो, मी पूजा बोलते आहे. पूजा काने.
0: हां बोला पूजा, कसे आहात
1: पूजा
0: तुम्ही?
1: काने फ्रॉम नागपूर. मी
0: कशा आहात
1: मस्त आहे,
0: तुम्ही?
1: छान छान आहे. ऊन काही बरोबर राहू देत नाही, पण छान आहे, मस्त आहे.
0: बाहेर ऊन असलं तरी घरात नक्कीच गारवा असतो.
1: ते तर आहेच. तुम्ही कशा आहात?
0: मी पण मस्त. तर तुम्ही काय करता?
1: मी माझे दुकान आहे, शॉप आहे सक्करदऱ्याला.
0: काय काय असतं दुकानात?
1: हा, गर्ल्स वेअरचं कम्प्लीट हे आहे, वेस्टर्न ट्रेडिशनल.
0: म्हणजे या गर्मीचा सामना तुम्हाला नक्कीच करावा लागतो तिथे राहून.
1: हा,
0: पण मग या दुकानात राहून तुम्ही आकाशवाणी नागपूर केंद्राचे कार्यक्रम ऐकता का?
1: नक्कीच ऐकते.
0: अच्छा, तर पूजाताई तुमच्या आवडीचं कोणतं गीत ऐकायचंय तुम्हाला?
1: मला माझ्या आईसाठी सॉन्ग लावायचं, या चिमण्यांनो परत फिरा.
0: खूप छान
1: लता
0: आणि अगदी
1: मंगेशकर.
0: भावनापूर्ण गाणं आहे हे.
1: हो, माझ्या आईला ते गाणं फार फार फार आवडतं.
0: नक्कीच तुमच्या आवडीचं
1: आणि
0: हे.
1: ते लता मंगेशकरनी म्हटलेलं आहे, तर त्याच्यामुळे तिला जास्त आवडतं.
0: अच्छा, तर आता तुमच्या आवडीचं हे गीत ऐकूया, या चिमण्यांना.

0: श्रोतेहो, आपण ऐकत होतात हॅलो मन भवन हा कार्यक्रम. आपल्या गप्पांचा फड मनपसंत गीतांसह असाच रंगत राहील, त्यासाठी आपण आम्हाला फोन करू शकता गुरुवारी 12 ते 12:30 या दरम्यान. आणि फोन नंबर 6940067256010 आणि 2529266. एसटीडी कोड आपण जाणताच 0712. तेव्हा आजचा सुरेल प्रवास इथपर्यंतच. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या मोनाली शेंडे यांच्यासह मी आपली मैत्रीण भावना आपला निरोप घेते. पुन्हा भेटण्यासाठी तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण हॅलो मन भावन हा फोन इन कार्यक्रम ऐकलत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत. या गीतरचनेला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी आणि चित्रपटाचं नाव आहे आपके दिवाने.

श्रोतेहो या गीत रचनेनंतर एक विद्या होत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात सेहरा या चित्रपटातील गीतरचना. गीत हसरत जयपुरी यांचं आहे आणि या गीतरचनेला संगीत दिलं आहे रामलाल यांनी.

श्रोते हो आपण ऐकत आहात कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत. यानंतर ऐकवित आहोत अलका याग्निक आणि उदित नारायण यांच्या आवाजात समीर यांचं गीत. या गीत रचनेला संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी आणि चित्रपटाचं नाव आहे राज.

सलील मर्चंट यांनी गायलेलं फॅशन या चित्रपटातील गीत ऐकवित आहोत. गीत इरफान सिद्दीकी यांचं आहे आणि संगीत सलील सुलेमान यांनी दिलं आहे.

श्रोते हो या गीतरचनेबरोबरच हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. आपण हा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. यावेळी सकाळचे 10:50 झालेली आहेत. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. मागील 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 45 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 6 अंशानं अधिक होतं. तर किमान तापमान 29.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 1 अंशानं अधिक होतं. अंदाज असा आहे, पुढील 24 तासात नागपूर आणि आसपासच्या परिसरात आकाश निरभ्र राहील. त्याचप्रमाणे उष्ण वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कमाल तापमान 46 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 29 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. श्रोते हो, आता ऐकवित आहोत रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार 1 2 8 4 4 पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस 10:50 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 1 2 6 1 6 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 10:15 येणारी ही गाडी 36 मिनटं उशिरा धावते आहे. 1 2 7 9 2 सिकंदराबाद एक्सप्रेस 11 वाजता येणारी ही गाडी 1 मिनटं उशिरा धावते आहे. 1 6 0 3 2 अंदमान एक्सप्रेस सकाळी 9 वाजता येणारी ही गाडी 2 तास 4 मिनटं उशिरा धावते आहे. 1 2 6 1 6 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25 आपल्या नियोजित वेळेवर. 1 2 8 0 9 हावडा मेल 11:15 येणारी ही गाडी 15 मिनटं उशिरा धावते आहे. 1 2 9 7 5 जयपूर एक्सप्रेस 11:05 येणारी ही गाडी 28 मिनटं उशिरा धावते आहे. 1 2 6 2 6 केरला एक्सप्रेस 11:45 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 2 0 8 2 5 वंदे भारत एक्सप्रेस 12:15. 1 2 4 0 5 गोंडवाना एक्सप्रेस 12:40 आपल्या नियोजित वेळेवर. 1 2 6 2 2 तामिळनाडू एक्स्प्रेस 1:05 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 1 8 0 2 9 लोकमान्य टिळक टर्मिनल शालिमार एक्सप्रेस 1:05 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 2 0 8 2 2 पुणे हमसफर एक्सप्रेस 11:20 येणारी ही गाडी 2 तास उशिरा धावते आहे. 0 3 2 5 2 बेंगलुरू दानापूर एक्सप्रेस जी मध्यरात्री 12:45 येणारी ही गाडी 12 तास 41 मिनटं उशिरा धावते आहे. 1 2 6 2 1 तामिळनाडू एक्सप्रेस 1:45 आपल्या नियोजित वेळेवर. 2 0 3 2 5 1 दानापूर बेंगलुरू स्पेशल एक्सप्रेस 12:05 येणारी ही गाडी 1 तास 44 मिनटं उशिरा धावते आहे. 1 2 8 1 1 हटिया पुणे एक्सप्रेस 1:35 येणारी ही गाडी 17 मिनटं उशिरा धावते आहे. 2 0 8 0 8 विशाखापट्टणम न्यू दिल्ली AP एक्सप्रेस 2:10 आपल्या नियोजित वेळेवर. 1 2 8 1 0 हावडा मुंबई मेल 1:55 येणारी ही गाडी 16 मिनटं उशिरा धावते आहे. 2 0 8 1 4 जोधपूर पुरी एक्सप्रेस 2:25 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 1 2 8 4 3 पुरी एक्सप्रेस 2:45 1 3 4 2

आयू मालदा टाउन एसटी एक्सप्रेस 2:55 आपल्या नियोजित वेळेत आहे. 20691 राजधानी एक्सप्रेस 2:55, 18030 शालिमार लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस 1:15 येणारी ही गाडी 1 तास 33 मिनिटं उशिरा धावते आहे. 12723 तेलंगणा एक्सप्रेस 3:20 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. अधिक माहितीसाठी रेल्वेचा दूरभाष क्रमांक 1390 आपण संपर्क करू शकता.

श्रोते हो हरवलेल्या व्यक्तींसंबंधीचे निवेदन ऐका. कविता जगन्नाथ राव ही 42 वर्षीय महिला आपल्या राहत्या घरून बेपत्ता झाली आहे. या महिलेची उंची 5 फूट 1 इंच, बांधा साधारण, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल. या महिलेला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात अशा वर्णनाची महिला आढळल्यास संपर्कासाठी पत्ता प्लॉट नंबर 213 चॉक्स कॉलोनी निंबोनाबाई तिरपुडे हॉस्पिटलजवळ गल्ली नंबर 2 जरीपटका नागपूर किंवा पोलीस स्टेशन जरीपटका येथे आपण संपर्क करू शकता. साजिद खान हे 44 वर्षांचे गृहस्थ आपल्या राहत्या घरून निघून गेलेले आहे. या गृहस्थांची उंची 5 फूट 7 इंच, बांधा मजबूत, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांब. या गृहस्थांना हिंदी भाषा बोलता येते आणि या गृहस्थांच्या छातीवर उर्दूमध्ये सातका नाव गोंदलेलं आहे अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास संपर्कासाठी पत्ता मुनव्वर खान राहणार मोठा ताजबाग दर्गा सकरदरा नागपूर किंवा सकरदरा पोलीस स्टेशन येथे आपण संपर्क करू शकता. नभानंदू सोनटक्के ही 21 वर्षीय तरुणी आपल्या राहत्या घरून बेपत्ता झालेली आहे. या तरुणीची उंची 5 फूट 2 इंच, बांधा मध्यम, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल. या तरुणीला मराठी भाषा बोलता येते अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास संपर्कासाठी पत्ता जोगीनगर गल्ली नंबर 11 अजनी नागपूर किंवा पोलीस स्टेशन अजनी येथे आपण संपर्क करू शकता. अशोक पुंडलिकराव बाराहते हे 53 वर्षांचे गृहस्थ आपल्या राहत्या घरून निघून गेलेले आहे. या गृहस्थांची उंची 5 फूट 4 इंच, चेहऱ्याची ठेवण लांब आणि हे गृहस्थ मानसिक आजारी आहेत अशा वर्णाचे आशयाचे गृहस्थ आढळल्यास संपर्कासाठी पत्ता रवीमूर्ती कारखाना बहुजन कार्यालयाच्या बाजूला नागपूर किंवा पोलीस स्टेशन इमामवाडा येथे आपण संपर्क करू शकता. वैदेही महेंद्र मेश्राम ही 21 वर्षीय तरुणी आपल्या राहत्या घरून बेपत्ता झालेली आहे. या तरुणीची उंची 5 फूट, बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण गोल. या तरुणीच्या हनुवटीवर तीळ आहे आणि या तरुणीला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा बोलता येतात अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास संपर्कासाठी पत्ता प्लॉट नंबर 5 मंगलम डेव्हलपर्स लक्ष्मी लॉनच्या मागे जरीपटका नागपूर किंवा पोलीस स्टेशन जरीपटका येथे आपण संपर्क करू शकता. तनुश्री पुरुषोत्तम चन्ने ही 23 वर्षीय तरुणी आपल्या राहत्या घरून बेपत्ता झालेली आहे. या तरुणीची उंची 5 फूट 3 इंच, बांधा सडपातळ, चेहऱ्याची ठेवण लांब. या तरुणीला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा बोलता येतात अशा वर्णाची तरुणी आढळल्यास संपर्कासाठी पत्ता प्लॉट नंबर 68 विजयलक्ष्मी पंडित नगर नंदनवन नागपूर किंवा पोलीस स्टेशन नंदनवन येथे आपण संपर्क करू शकता. यशवंत उर्फ मुन्ना गोमाजी भोंडेकर हे 56 वर्षांचे गृहस्थ आपल्या राहत्या घरून निघून गेलेले आहेत. या गृहस्थांची उंची 5 फूट 5 इंच, बांधा मजबूत, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण लांब आणि या गृहस्थांना मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा बोलता येतात अशा वर्णाचे गृहस्थ आढळल्यास संपर्कासाठी पत्ता रविदास नगर प्रभाग क्रमांक 16 कामठी नागपूर किंवा पोलीस स्टेशन नवीन कामठी नागपूर येथे आपण संपर्क करू शकता. खुशी राजकुमार रजक ही 17 वर्षांची तरुणी आपल्या राहत्या घरून निघून गेलेली आहे. या तरुणीची उंची 5 फूट, बांधा मध्यम, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल आणि या तरुणीला मराठी आणि

हिंदी या दोन्ही भाषा बोलता येतात अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास संपर्कासाठी पत्ता वैशाली नगर जगदीश शर्मा यांच्या घरी पाचपावली नागपूर किंवा पोलीस स्टेशन पाचपावली येथे आपण संपर्क करू शकता. सुदर्शन रामदयाल शाहू हे 53 वर्षांचे गृहस्थ आपल्या राहत्या घरून निघून गेलेले आहे. या गृहस्थांची उंची 5 फूट 5 इंच बांधा सडपातळ चेहऱ्याची ठेवण गोल यांच्या हनुवटीवर मस आहे आणि या गृहस्थांना हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा बोलता येतात. अशा वर्णाचे गृहस्थ आढळल्यास संपर्कासाठी पत्ता रमणा मारुती नागपूर रेणुका सुदर्शन शाहू यांच्याशी आपण संपर्क करू शकता. नंदनवन नागपूर पुणे पोलीस स्टेशन नंदनवन नागपूर यांच्याशी आपण संपर्क करू शकता. हरवलेल्या व्यक्तींसंबंधीचे निवेदन संपले.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं स्वागत आहे. श्रोते हो, आज गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मराठी चित्रपटातील गाणी. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात प्रवीण दवणे यांचं गीत. या गीत रचनेला संगीत दिलं आहे अनिल मोहिले यांनी आणि चित्रपटाचं नाव आहे थरथराट.

आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या आवाजात ना धो महानोर यांची गीतरचना ऐकवित आहोत. संगीत निशिकांत सदाफुले यांचं आहे आणि चित्रपटाचं नाव आहे अबोली.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल, आणि या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत आहात मराठी चित्रपटातील गाणी. यानंतर ऐकवित आहोत शापित चित्रपटातील गीतरचना, स्वर आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांचा आहे. गीतरचना सुधीर मोघे यांची आहे आणि या गीतरचनेला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: या गीतरचनेनंतर एक विदा होत उषा मंगेशकर आणि जयवंत कुळकर्णी यांच्या आवाजात दादा कोंडके यांचं गीत. या गीतरचनेला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि चित्रपटाचं नाव आहे सोंगाड्या.
1: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी.

श्रोते हो, या गीतरचनेनंतर एक विधाहोत. बिनकामाचा नवरा या चित्रपटातील गीतरचना स्वर सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांचा आहे. गीत शांताराम नांदगावकर यांचं आहे आणि या गीतरचनेला संगीत दिलं आहे राजेंद्र विनय यांनी.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य. या कार्यक्रमाअंतर्गत ऐका नामदेव राठोड यांचं स्वलिखित कविता वाचन आणि त्यानंतर चेस चॅम्पियन अनुष्का देशपांडे यांच्याशी सारिका पाठक यांनी केलेली बातचीत. ऐकूया तर कार्यक्रम इंद्रधनुष्य.

श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्याच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो कसे आहात? आता सध्या उन्हाची तीव्रता अधिकच जाणवू लागलीय, नाही का? उन्हाळ्यात आपल्याला उष्णता, डिहायड्रेशन आणि सनस्ट्रोकचा धोका जास्त जाणवत असतो. या काळात शरीर आणि त्वचेची आपण जास्ती काळजी घ्यायला हवी, नाही का? दिवसभर साधारण 3 ते 4 लिटर पाणी आपण नक्कीच प्यायला हवं. तहान लागण्याची वाट बघत बसण्यापेक्षा टायमर जर का आपण लावलं आणि आपण त्या नियमित ठराविक अंतराळानं पाणी पित गेलं तर आपण हायड्रेटेड नक्कीच राहू शकू. आणि घरात बनवलेलं लिंबू पाणी, त्याशिवाय नारळ पाणी, घरचं ताक, कैरीचं पन्ह आपण घेतलं तर आपली घामानी जे मीठ आपलं कमी होतं शरीरातलं ते भरून निघायला मदत होते, कारण की ह्यात इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. तसंच उन्हाळ्यात आपण तेलकट, मसालेदार आणि बाहेरचे पदार्थ टाळायला हवे. त्यापेक्षा कलिंगड, आंबा, सीझनल फ्रूट्स अजून जी आपल्याला आवडत असतील ती, त्यानंतर विविध प्रकारचे सॅलड्स, दही आपण ह्यांचं सेवनसुद्धा करू शकतो, नाही का? आणि चहा कॉफी जर आपण घेत असू तर ह्याचं प्रमाण जर कमी केलं तर यामुळे आपल्या शरीरातलं डिहायड्रेशन कमी होण्यास मदत होते. आणि सकाळी 11 ते दुपारी 4 अगदी भर उन्हात जायला आपण टाळायला हवं, कारण यावेळी यूव्ही किरणं जी असतात ती सगळ्यात जास्त प्रभावित असतात. त्याशिवाय हलक्या सनस्क्रीन्सचा आपण वापर करू शकतो घरातनं बाहेर पडण्याच्या आधी. त्याशिवाय आपण सुती, सैल आणि फिकट रंगाचे पूर्ण बाह्यांचे कपडे जर का घातले तर निश्चित आपल्याला याचा फायदा होईल. टोपी, गॉगल, स्कार्फ तर आपण वापरतच असतो. दिवसातनं जर का आपण 2 वेळा आंघोळ केली तर आपल्याला घामोळ्यांपासून सुद्धा आपला बचाव होऊ शकतो. आणि आपण दुपारच्या वेळेस घरातल्या खिडक्या, पडदे बंद ठेवलं तर घर थंड होण्यास मदत मिळते. आणि बरं का श्रोते हो, आपण जर का कूलरमध्ये, एसीमध्ये किंवा घरात सावलीत बसले असू तर एकदम अशा वेळेस उन्हात जाऊ नका. आधी दाराबाहेर थोडा वेळ थांबून मगच घरातनं बाहेर प्रवेश करावा. आणि जर आपण नियमित व्यायाम करत असाल तर सकाळी लवकर उठून आपण व्यायाम करणं केव्हाही हिताचं असतं, किंवा मग संध्याकाळी उशिरा आपण व्यायाम करायला हवा. अगदी भर उन्हात, खूप उन्हाच्या वेळी जिम, जॉगिंग, व्यायाम करणं आपण टाळायला हवं.

आणि याशिवाय लहान मुलं आणि वृद्धांची सुद्धा आपल्याला विशेष काळजी घ्यायला हवी. त्याशिवाय तसंच डोके दुखणं, चक्कर येणं, उलटी होणं, खूप प्रमाणात घाम येणं किंवा कधीकधी घाम पण येत नाही, त्वचा कोरडी आणि गरम पडते असं झालं तर लगेच सावलीच्या ठिकाणी जावं. थंड पाण्याच्या पट्ट्या आपल्याला वापर करता येतील आणि लवकरात लवकर आपण आपल्या फॅमिली डॉक्टरकडे धाव घ्यायला हवी. आणि काय श्रोते हो, मग उन्हाळा एन्जॉय तर नक्कीच करायला हवा, पण काळजी सुद्धा तितकीच महत्वाची आहे. त्वचेची काळजी, घरगुती पेयांचं सेवन आणि उन्हापासून स्वतःचं, घरातल्या सगळ्यांचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारीच आहे, नाही का?

0: श्रोते हो, आता वेळ आहे कार्यक्रमाची. नामदेव राठोड आपल्यासाठी घेऊन आले आहेत त्यांच्या काही स्वलिखित कविता. चला तर आपण ऐकूया नामदेव राठोड यांच्या कविता.
1: नमस्कार, मी नामदेव राठोड रामटेक आपल्यासमोर माझ्या स्वरचित कवितेचं सादरीकरण करतो. माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे माय मराठी. ज्ञानदेव गाई भाषेची थोरवी, ज्ञानदेव गाई भाषेची थोरवी, सकळ वानवी मराठीला. एक एक शब्द बहुत मधाळ, जिभेस रसाळ भाषे तिचा. वेलांटी उकारे सजे माय

बोली अर्थाची ही खोली बहु त्यात ओविली तिजला ओव्या अभंगात नाचे कीर्तनात तुकोबांच्या प्रांत परत्वेती बदली रूपडे कुणास वावडे नाही तिचे माय मराठीचा महिमा वेगळा जाणीव सकळा विश्वामाजी बहु सारस्वत तिचेच साधक नामाही पूजक तिचा असे अभंग स्वरूपात ही रचना मी सादर केली. माझी पुढची रचना आहे मया वराडी मातीचा. रचनेचं शीर्षक मया वराडी मातीचा. मया वराडी मातीचा मले लागला से लळा कुठं पिकते कापूस कुठं उसाचाच मळा. मया वराडी मातीचा मले लागला से लळा कुठं पिकते कापूस कुठं उसाचाच मळा. शेगावात गजानन शेगावात गजानन कळंबले चिंतामणी मोजरीत बसलेले संत तुकडोजी ध्यानी. इथ वायते तोऱ्यात इथ वायते तोऱ्यात वैन गंगा पैन गंगा राजा निसर्गानं दिल्या उंच सातपुडी रांगा. जेव्हा रिचा कणसाची हुबी राये इत रास संत्रा नागपुरी मोठा भेटे तुम्हा अहमकास. माय बोली ती वराडी लय वाटे दनकट माय बोली ती वराडी लय वाटे दनकट इत घरोघरी राबे सग याचे मन गट. शंकराच्या सोबतीले इथे राबे पाराबती शंकराच्या सोबतीले इथ राबे पाराबती पोया सिम गेले इथ निंगे मोठ्या मारबती. मया इदर्भाचा झेंडा जाई समिंदरा पार गडी इथला इस्तव मन बर्फाऊन गार मन बर्फाऊन गार. पुढच्या रचनेचं शीर्षक आहे गाव. नाळ गावाशी जुळावी नाळ गावाशी जुळावी त्याची वेदना कळावी. माती गावरान पुन्हा जन्मोजन्मी ही मिळावी. तिथ निरागस भाव नसे कुत्सित तो आव माझ्या हृदय कुपित वसलेले माझे गाव. भोळी भाबडी मानस भोळी भाबडी मानस रान शिवार सुंदर मना मनात रुजते तिथ मस्जिद मंदिर. नसे कुठे भेद भाव नसे कुठे भेद भाव नाही तिथे जात पात गाव माणूस जपते नसे दुजीरीत भात. पाय रुळो त्या मातीत पार वेस खुनावते चला चला रे तिकड तुम्हा गाव बोलावते तुम्हा गाव बोलावते. समोरच्या रचनेचं शीर्षक आहे शब्द. आम्हा शब्दाची संगती शब्द आम्हा घरी धन शब्द गुंफुनिया आम्ही नित्य रचितो कवन. शब्द से भावनिक गोड मधाळ आनिक शब्द दुखवी मनास कधी सुखवी क्षणिक. शब्द महिमा अगाध कधी माजवी प्रमाद हळूवार शब्द मधु कधी घाली गोड साद. शब्द करीती संवाद कधी वाद प्रतिवाद शब्द फेकतील जैसे तैसी मिळते रे दाद. शब्द धन ते अक्षय नच कधी त्याचा क्षय शब्द थांबवी ते कधी कधी वाढवी विषय. शब्द फेकू सांभाळून कटू तीक्ष्ण ते टाळून गोड मधाळ फेकून ठेवू मन जुळवून ठेवू मन जुळवून. पुढच्या कवितेचं शीर्षक आहे बाप. बाप गणितीय सूत्र बाप गणितीय सूत्र समजणे अवघड मोठ्या कसोटीने चढी संसाराचा दीर्घगड. बाप मोठी पदावली बाप मोठी पदावली नाकी नऊ सोडविता त्याच्या काळजाची सांगा कुणी मांडली संहिता. कधी कळता कळेना त्याच्या हृदयाचा अंत कधी कळता कळेना त्याच्या हृदयाचा अंत. बाप मळा फुलविता कधी घेतो का उसंत.
बाप कठिन प्रमाण

कणकण या मातीचा गातो. या राज्याची पवित्र माती सह्यगिरीची थोर महती, कणकण या मातीचा गातो, जय जय जय शिव छत्रपती. कृष्णातापी गोदावरी मुळा कोयना इंद्रायणी, गोमंतकीय दृश्य मनोहर सुखावती या लोचनी. जळसागराचे या राज्याच्या पसरले अवती भवती, कणकण या मातीचा गातो, जय जय जय शिव छत्रपती. पवित्र इथली अवघी भूमी पावन संतांच्या पदस्पर्शाने, इथेच लिहिली ज्ञान संहिता ज्ञानोबानी तुकोबाने. इथे उगवला क्रांती सूर्य अन इथे चेतली क्रांती ज्योती, अन कणकण या मातीचा गातो, जय जय जय शिव छत्रपती. उत्तुंग रांगा सातपुड्याच्या अविचल उभा हरिहरेश्वर, शोभून दिसतो महाराष्ट्र हा भरतवर्षाच्या पटलावर. निधडी इथली जनता सारी निधडी तिची छाती, अन कणकण या मातीचा गातो, जय जय जय शिव छत्रपती. महाराष्ट्री शौर्य गाता याद राखतो उंच हिमालय, आंबेडकर सावरकर टिळकांच्या कार्यांचे ते दिव्य वलय. धर्मरक्षिण्या मानवतेचा इथेच झगडल्या महाविभूती, अन कणकण या मातीचा गातो, जय जय जय शिव छत्रपती. पुढल्या कवितेचं शीर्षक अरे मानसा मानसा. अरे मानसा मानसा पुरा झाला रे हव्यास, एक दिस ठरलेला इथे सगळ्यांचा रास. जन्म मातीतला तुझा, जन्म मातीतला तुझा, माती मध्येच जाणार, नाही कवडी फुटकी तुझ्या संगती येणार. नको मिथ्या अभिलाषा नको करंटा प्रवास, जगण्यास पुरे आहे समाधानी दोन घास. मर्म जीवनाचे तुझं नाही अजून कळले, मर्म जीवनाचे तुझं नाही अजून कळले, इथे प्रत्येकास रोज दीर्घ वासनेने छळले. कर सुटका त्यातून रहा नित्य समाधानी, चार दिसाचीच आहे सकलांची जिंदगानी, सकलांची जिंदगानी. पुढच्या कवितेचं शीर्षक थेंबा थेंबाचा पाऊस. वल्ल्या मातीले सुवास देई आभायाचा ढग, चिंब चिंबरी भिजून इझे मातीतली आग. येता पाऊस टपोरा मोर नाचे थुई थुई, भेगाळल्या धरतीले मग सजायची घाई. बीजा अंकुर फुटता लागे गरबार डोळे, आषाढाच्या संगतीले.

0: वा, नामदेव राठोड यांचं स्वलिखित कविता वाचन उत्तमच होतं. आणि श्रोते हो, आता चेस चॅम्पियन अनुष्का देशपांडे हिच्याशी सारिका पाठक यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, इंद्रधनुष्याच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आजच्या कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत नागपूरची चेस चॅम्पियन अनुष्का देशपांडे हिच्यासोबत. अनुष्कानं आजवर अनेक पारितोषिकं पटकावली आहेत आणि प्रामुख्यानं त्यामध्ये 2025 खासदार क्रीडा महोत्सवात तिनं तिसरं पारितोषिक पटकावलं. शिवाय डिस्ट्रिक्ट लेवल मुलींच्या चेस चॅम्पियनशिपमध्ये तिनं नागपूर विभागाचं नेतृत्व सुद्धा केलं आणि नॅशनल अंडर 11 गर्ल्स चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा तिनं सहभाग घेतलाय आणि अशा बऱ्याच स्पर्धांमध्ये अनुष्का विजयी झालेली आहे. तिच्या या चेसच्या प्रवासाबद्दल आणि एकंदरच तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण आज बातचीत करणार आहोत. आधी अनुष्काचं स्वागत करूया. अनुष्का, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुझं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: सगळ्यात आधी आम्हाला उत्सुकता आहे तुझ्याबद्दल जाणून घ्यायची, तर तू सांग आम्हाला तुझ्याबद्दल.
1: माझं नाव अनुष्का देशपांडे आहे. मी 6व्या वर्गात शिकते. अजून मी सोमवार निकालच शाळेत आहे.
0: व्हेरी गुड. मग तुला चेस खेळण्याची आवड कधीपासून आहे?
1: कोविड-19 मध्ये, म्हणजे कोरोना मध्ये, माझा दादा म्हणत होता की शाळेकडनं आम्हाला ऑफर आलं होतं चेस क्लास लावायचे. तर माझा दादा बास्केटबॉल खेळायचा, पण त्याला इंडिव्हिज्युअल स्पोर्ट बद्दल जास्ती वाटायचं. तर त्यांनी बाबांना म्हटलं की मला चेस लावून दे. अजून त्यांनी मला क्लास लावून दिला ऑनलाईन.

0: अजून मला तिकडनं आवडलं. मग घराजवळच एक चेसचा क्लास होता श्रीवास्तव मॅमचा, तिकडे माझ्या बाबांनी लावून दिला मला क्लास आणि मला तो आवडला. मित्र मैत्रिणी सगळे, आणि आता पण मी तोच कंटिन्यू केला आहे क्लास.
1: अच्छा, म्हणजे इतके वर्ष झाले तू श्रीवास्तव मॅम कडे शिकते आहेस, कसा अनुभव आहे तुझा शिकण्याचा?
0: खूपच मस्त अनुभव आहे. सगळ्या वेगळ्या वेगळ्या पॅटर्न्सने जे शिकवतात, अजून काही विचारलं क्वेरी म्हणजे तर ते क्लिअर करून देतात एकदम चांगल्याने.
1: वा, मग तू म्हणतेस पॅटर्न वेगवेगळे शिकवतात, मग त्याबद्दल आम्हाला सांग ना.
0: पॅटर्न्स म्हणजे कधी ते एंड गेम्स घेतात, तर कधी प्लेइंग गेम्स घेतात, कधी ओपनिंग्स तर पझल्स, कधी शॉर्ट कॅल्क्युलेशन्स घेतात, या मग त्यांचे जुने स्टुडंट्स असतात ते कधी येतात, ते आम्हाला टॅक्टिकल प्रॉब्लेम्स देतात. अजून आम्ही कधी ऑनलाईन प्लेइंग गेम करतो. एक दिशांग दादा म्हणून दादा आहे, तो खूप हाय लेवलवर खेळतो, आम्ही कधी त्याचे गेम अनालाइज करतो. अजून अशा भरपूर वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतो.
1: वा, म्हणजे इतक्या लहान वयात तू खूप पुढे गेली आहे चेस मध्ये असं म्हणायला हरकत नाही.
0: नाही तसं नाही,
1: पण खूप आवडतोय तुला खेळ.
0: हो,
1: मग तुझा आवडता पॅटर्न कोणता?
0: मला सगळ्यात जास्ती शॉर्ट कॅल्क्युलेशन म्हणजे 3 मूव्ह 2 मूव्ह मेट असतात, कठीण असतात ते, पण खूप मजा येते त्याला करायला मित्रांमैत्रिणींसोबत.
1: अच्छा, म्हणजे खूप विचार करून खेळावं लागतं.
0: खूप विचार नाही पण म्हणू शकतो.
1: वा, मग तुझ्या घरी पण कोणी चेस खेळतं का?
0: नाही, माझ्या घरी तसं कोणी चेस नाही खेळत, पण माझा दादा, माझ्या दादाला आणि बाबांना चेस खेळता येतो थोडं थोडं.
1: मग तू घरी खेळते का सगळ्या दादा, तुझ्या दादा बरोबर आणि बाबांबरोबर?
0: नाही, दादाला अभ्यास असतो आणि बाबा ऑफिस मध्ये असतात, तर कधी कधी मी ऑनलाईन गेम्स खेळून घेते. अजून मॅमचं होमवर्क असं दिलेलं पाहिजे ते करते मी आपल्या आईसोबत.
1: वा, आणि मग शाळेतर्फे पण तू शाळेचं नेतृत्व केलं आहे कधी?
0: हो, मी शाळेकडनं इंटर स्कूल कॉम्पिटिशन खेळायला गेली आहे, त्याच्यात मला पहिलं बक्षीस आणि दुसरं बक्षीस मिळालं.
1: क्या बात आहे. कसा अनुभव असतो शाळेत जेव्हा सगळ्यांना माहिती आहे की आपल्या शाळेतली विद्यार्थिनी चेस चॅम्पियन आहे, कसं वाटतं त्यांना?
0: चांगलं वाटतं ते सगळ्यांना.
1: मैत्रिणी काय म्हणतात?
0: मैत्रिणी कॉंग्रेट्स करतात.
1: त्या म्हणत नाही तुला की आम्हाला पण शिकव म्हणून?
0: नाही, त्यांना चेस मध्ये तेवढा इंटरेस्ट नाही.
1: अच्छा, तू ऍज वर अनुष्का खूप म्हणजे चॅम्पियनशिप साठी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये गेलेली आहेस, मग काही एखादा अविस्मरणीय अनुभव आठवतोय तुला?
0: हो, आता म्हणजे अंडर 15 ते 2026 मध्ये डिस्ट्रिक्ट सिलेक्शन झालं, त्याच्यात मी पहिली आली तर ते अविस्मरणीय सारखंच होतं.
1: वा,
0: कारण की त्याच्यात मी एक मॅच हारली, पण तिकडच्या टॉप बोर्डला मी हारवलं होतं एकदम चांगल्यापणे, म्हणून मला खूप चांगलं वाटलं, कारण की ती ताई खूप चांगली खेळायची आणि मी नेहमी हारायची तिच्यासोबत.
1: पण तू जिंकलीस त्यावेळेस?
0: हो, त्यावेळेस जिंकली तर मला खूप चांगलं वाटलं.
1: खूप छान. आणि स्पर्धा जिंकून आली की आई बाबा आणि दादा काय म्हणतात?
0: सगळे खूप खुश असतात. अजून मग घरी एकदम मजा, मग उत्सव झालेला असतो.
1: क्या बात आहे. आणि मग काय आवडतं तुला खाऊ खायला?
0: आई जे बनवते ते आवडतं.
1: अच्छा, आणि सगळ्यात फेवरेट काय? मग
0: भेंडीची भाजी पोळी.
1: मग त्या दिवशी भेंडीची भाजी का?
0: नाही, तर आम्ही टुर्नामेंटच घेऊन जातो.
1: व्हेरी गुड. आणि मग तू आता चेसच्या प्रशिक्षणाबद्दल तर आम्हाला सांगितलंच की कोरोनापासून तू ज्या टीचरकडे जाते आहे त्यांच्याकडे तुझं चेसचं प्रशिक्षण सुरू आहे, मग तेव्हाची अनुष्का आणि आताची अनुष्का, तुला स्वतःत काही बदल वाटतो तुझ्या खेळण्यात?
0: हो, पुष्कळ बदल झालाय. तर मी साधे साधे मूव सोडून द्यायची, पण आता मला कळतात आणि आता मी विचार करून नाही खेळते जास्ती, तेव्हा काय भरभर खेळणं असायचं माझं.
1: आणि मग किती वेळ तुझा क्लास असतो हा?
0: माझा क्लास 3 ते 4 तास असतो, म्हणजे 5:30 ला जाते मी तर 8:45 पर्यंत येते.
1: अच्छा,
0: अजून कळते नाही कसा टाइम चालला जातो तिकडे, सगळे मित्र असतात तर.
1: खूप छान. आणि आता खूप अचीवमेंट्स तुला मिळालेले आहेत आजवर, मग त्याबद्दल आम्हाला सांग.
0: अचीवमेंट्स तसं काही नाही आहे, कारण की चेसमध्ये गर्ल्स कॅटेगरीमध्ये तेवढी कॉम्पिटिशन नसते, पण तरी आमच्या कॅटेगरीत आहे, तर प्लेयर्स लागण्यावर असतात. अजून पॉईंट्स आम्हाला 5 ते 6 बनवावं लागतात, त्यांनी प्राईज मिळतं. पण आधी अंडर 9 अंडर 11 मध्ये होती मी, तर तेव्हा तर म्हणजे एकदम आरामात भेटून जायचं मला प्राईज, पण आता थोडी कॉम्पिटिशन आहे त्याच्यात.
1: आता हळूहळू कॉम्पिटिशन वाढते आहे. बरं, मग आता जर ऑनगोईंग तुझ्या कुठल्या स्पर्धा सुरू आहे याविषयी पण आम्हाला जाणून घ्यायचं आहे, आणि मग स्पर्धेची तू तयारी कशी करतेस हे पण जाणून घ्यायचं.
0: आता ऑनगोईंग टुर्नामेंट तर सध्या नाहीये, पण हा आता या रविवारी एक ब्लिट्झक्रिग म्हणून नागपुरातच आहे VNIT, मग त्याच्यानंतर जून मध्ये स्टेट आहे माझं सोलापूर मध्ये. अजून त्याच्यानंतर तर सध्या कोणते टुर्नामेंट नाहीये.
1: अच्छा,
0: आणि प्रॅक्टिस म्हटलं तर मी जास्तीत जास्त ओपनिंग आणि एंड गेम वर लक्ष देईल, कारण की तोच थोडा वीक पार्ट आहे माझा. मिडल गेम तर मी चांगल्याने हँडल करून घेते.
1: वा, अनुष्का नागपूरला तर तू बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे, मग नागपूरच्या बाहेर कुठे कुठे गेली?
0: मी मध्य प्रदेश मध्ये जबलपूरला रॅपिड टुर्नामेंट 2 खेळायला गेली आहे, तर त्याच्यात मला बेस्ट फिमेल मध्ये पहिल्यांदा 3rd प्राइज मिळालं होतं आणि कॅश मिळाली होती 1000 रुपये ट्रॉफी.

0: आणि त्या रेटिंगही प्लस झाली होती फर्स्ट टाईम. सेकंड टाईम मी गेली तर मी बेस्ट फिमेलमध्ये फर्स्ट आली, अजून मला 2500 कॅश प्राईज मिळालं.
1: किती छान. आणि मग घरी ट्रॉफीज आणि मेडल्स किती आहेत, मोजले आहे का?
0: हो, म्हणजे 50 पेक्षा जास्ती आहे.
1: वा वा, खूप छान. मग ते ठेवायला काही आईनी वेगळा शेल्फ करून घेतला असेल?
0: हा, म्हणजे शोकेस आहे त्याच्यात ठेवले, काही टीव्हीच्या खालच्या शेल्फ मध्ये अजून काही वरती ठेवले.
1: खूप छान. आणि मग आई बाबांचा कसा सपोर्ट असतो जेव्हा तुझ्या टुर्नामेंट असतात?
0: आई बाबांचा सगळ्यात जास्ती सपोर्ट असतो. ते नेहमी मला प्रोत्साहन देत असतात की चांगलं खेळ चांगलं खेळ, हारल्यावरही काही म्हणत नाही खूप, कारण की आणि आई नेहमी सांगत असते हार जीत तर चालतच राहणार आहे, आपल्याला नेहमी पुढे लक्ष ठेवायचं.
1: नक्कीच पार्ट ऑफ लाईफ आहे की
0: नाही? हो, ते तर आहेच.
1: आणि मग चेस मध्ये तू कोणाला आदर्श मानते?
0: मी चेस मध्ये तसं दिव्या देशमुख आणि वैशाली आणि भरपूर प्लेयर्स आहेत, मॅग्नस कार्लसन सारखे, अजून काही आहे इंडियन प्लेयर्स अर्जुन इरिग्यासी, प्रज्ञानंदा सारखे.
1: अच्छा, तुला कोणाचा गेम बघायला आवडतो?
0: तसं तर मला मिखेल दालचा गेम बघायला आवडतो, कारण की तो खूप सॅक्रिफाईस देतो, अजून एवढा मस्त पैकी अपोनेंटला हरवतो की काही सांगता येत नाही.
1: वा, तर तू अभ्यास आणि चेस ह्याचा कसं ताळमेळ राखतेस?
0: संध्याकाळी माझा चेसचा क्लास असतो, तर आणि शाळा पण 10 वाजताची असते, तर सकाळच्या टाइम मध्ये थोडा अभ्यास करून घेते, अजून शाळेमध्ये जो असतो त्यानेच, अजून परीक्षेच्या वेळेस जास्ती अभ्यास करते मी.
1: आणि कुठले विषय आवडतात मग तुला?
0: मराठी सगळ्यात जास्ती आवडतं.
1: अच्छा, आणि मग तुला स्वतःला भविष्यात कुठे बघायला आवडेल स्वतःला?
0: तसं तर मला वर्ल्ड चॅम्पियन मला बघायला आवडेल, कारण की ते सगळ्यात मोठं चेस प्लेअरचं एम असतं.
1: नक्कीच. आणि चेस खेळणं आणि अभ्यासाचं तर ताळतम्य तू सांगितलंच कसं राखतेस. तुला वर्ल्ड चॅम्पियन बनायचं आहे पुढे भविष्यात जाऊन, मग त्यासाठी तुला कठोर परिश्रम करणं आवश्यक आहे. मग कशी तयारी करशील तू, काय वाटचाल आहे तुझी त्यासाठी?
0: त्यासाठी तर मिडल गेम्स, ओपनिंग एंड गेम जो पार्ट आहे चेसचा, त्याला स्ट्रॉंग करायचा ट्राय करेल मी. ओपनिंग्स, गेम्स, अनालिसिस, शॉर्ट कॅल्क्युलेशन्स, अजून टाइम प्रेशर कमी हो याची जास्ती मी प्रयत्न करेन, कारण की माझ्या टाइम प्रेशर खूप पटकन येतं म्हणून.
1: अनुष्का, चेस तर तू छान खेळतेस, अभ्यासही छान करते, मग त्याच्याशिवाय तुला कोणत्या हॉबीज आहेत का अजून?
0: हो, ड्रॉइंग आहे, गाणे ऐकणं आवडतं, आणि कधी कधी बॅडमिंटन खेळते फिजिकल फिटनेस साठी.
1: वा,
0: अजून आता उन्हाळ्यात सकाळी मी स्विमिंगला पण जाते, तिकडे पण मस्ती चालतेच आमची.
1: आणि तुला मग ड्रॉइंग मध्ये काय काढायला आवडतं, कुठल्या प्रकारचे चित्र काढतेस तू?
0: साधीच.
1: बरं. आणि अनुष्का, आता आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप मित्रमैत्रिणी तुझ्या वयाचे तुला ऐकत असतील आणि ते सुद्धा जर चेस खेळत असतील तर काय सांगशील तू त्यांना?
0: ते चेस खेळत असतील तर त्यांनी ट्राय करायला पाहिजे. अजून चेस प्लेअरच्या लाईफ मध्ये एक पार्ट असतो की तो खूप गेम्स हारतो, पण त्यांनी एकदम मायूस होऊन सोडून नाही द्यायला पाहिजे, अजून ट्राय करत राहायला पाहिजे, म्हणजे पुढे काही ना काही नक्की होईलच.
1: नक्कीच. अनुष्का, आज तू आकाशवाणीच्या स्टुडिओत आली आणि आजवरचा तुझा चेस मधला जो प्रवास आहे त्याविषयी आमच्याशी खूप छान गप्पा मारल्या. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्याकडनं तुला आम्ही खूप शुभकामना देतो आणि पुन्हा भेटू लवकरच. तू आली त्याच्यासाठी तुला खूप खूप थँक्यू.
0: वेलकम.
1: श्रोते हो, आताच आपण चेस चॅम्पियन अनुष्का देशपांडे हिच्याशी सारिका पाठक यांनी केलेली बातचीत ऐकली. श्रोते हो, याबरोबरच आजचा इंद्रधनुष्य कार्यक्रम संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका आता आपली रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा. नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण इंद्रधनुष्य हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सतीश रवे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, एक निवेदन आहे का? हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन. उद्या सोमवार दिनांक 25 मे 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256010 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 25 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, थोड्याच वेळात ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळच्या आजच्या कार्यक्रमात मी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मे महिन्याची सुट्टी म्हणजे मज्जा आणि मस्ती करण्याची सुट्टी, आंबेगरे खाण्याची आणि खूप फिरण्याची सुट्टी. आणि हो, फिरणं म्हणजे कुठेही नाही हा, तर कोकण फिरण्याची सुट्टी, तर कधी मस्त थंड हवेच्या ठिकाणी जाण्याची आणि अनेक गड किल्ले पायी फिरण्यासाठीची ही सुट्टी. मैत्रिणींनो, गड किल्ले पाहताना एक वेगळंच चैतन्य आपल्यामध्ये येतं. शिवछत्रपतींचा इतिहास प्रत्यक्ष पाहायला मिळतो. मन आनंदाने आणि विशेष म्हणजे अभिमानाने भरून येतं. म्हणूनच तर अशा ठिकाणी आपण नतमस्तक होतो.

0: मैत्रिणींनो, या गड किल्ल्यांवर जाणं म्हणजे साहसी काम. तिथल्या आडवाटा, वाटेत दिसणाऱ्या वृक्ष, लता, वेली, मोठमोठे पाषाण, तटबंदी, हे सगळं आपल्याला भारावून टाकतं. आणि मग एक, दोन, तीन असं करता करता कुणीतरी याच गडांवर किंवा उंच उंच शिखरांवर जाण्यासाठी आतुर होतं. अशाच काही गड किल्ल्यांची आणि शिखरांची भ्रमंती करणाऱ्या अंजली पिलंडकर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांना आलेले अनुभव सुद्धा ऐकणार आहोत. संवादिका आहेत पूर्णिमा साठे. मैत्रिणींनो, आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय अंजली पिलंडकर यांना. एका हायस्कूलमध्ये त्या मुख्याध्यापक आहेतच, पण केवळ नोकरी न करता काही एक वेगळी आवड त्यांनी मनापासून जोपासलेली आहे आणि ती आवड आहे ती म्हणजे भ्रमंतीची, अर्थात गड किल्ले आणि ट्रेकिंगची आवड त्यांना आहे. तर त्यांनी नेमकं कोणकोणत्या ठिकाणी आतापर्यंत प्रवास केलाय, कुठली शिखरं पदाक्रांत केली आहेत, तसंच त्याबरोबर त्यांना इतर काही आवडी आहेत का, असं आज आपण त्यांच्याशी छान गप्पा मारणार आहोत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: मी आत्ताच सुरुवातीला सांगितलं की भ्रमंतीची आवड तुम्हाला आहे आणि काही शिखरं सुद्धा तुम्ही सर केली आहेत, गड किल्ल्यांमध्ये जाऊन फिरून आलेला आहात.
1: हो.
0: तर सांगा, ही आवड आधीपासून होती का आत्ताच सुरू झाली?
1: ऍक्च्युली मला निसर्गात रमायला आवडतं, पण ट्रेकिंग वगैरे असं काही विषय मनात नव्हता सुरुवातीला. आधी मी खूप तब्येत माझी तेवढी साथ देणारी नव्हती, आणि महत्वाचं म्हणजे मला उंचावर गेल्यावर खाली बघितल्यावर गरगरायचं. एक फोबिया असतो ना उंचीचा, तो होता. पण कळसुबाईचं मात्र आकर्षण होतं मला. म्हणजे शाळेमध्ये भूगोल शिकवताना बाईंनी महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर वगैरे असं शिकवलेलं होतं, तेव्हा असं वाटलं नव्हतं मला की आपण कधी पोहोचू शकतो तिथे. पण अचानक एकदा असंच माझी बहीण आणि तिथे जाऊन आली, त्यांना सुद्धा त्यांच्या ओळखीमध्ये एकीने नेलं होतं.
0: अच्छा.
1: आणि मग मला सुद्धा त्याची खूप उत्सुकता होती. कळसुबाई हे लहानपणापासूनच एक वेगळंच आकर्षण होतं आणि याच्या पुढे मी पण नक्कीच जाणार असं मी एक मनात ठरवलं. माझा एक विद्यार्थी आहे कौस्तुभ मयेकर म्हणून, तो सुद्धा ट्रेकिंग करतो, आणि त्याला मी असंच विचारलं, त्याचे मी फोटो बघितले.
0: अच्छा.
1: आणि मग तू कोणाबरोबर गेला होतास असं त्याला विचारलं. मग तेव्हा त्याने सांगितलं की ड्रीम बॅकपॅकर्सचे शुभम कदम म्हणून आहेत, त्यांच्या बरोबर आपण ट्रेकिंग करतो. तो रत्नागिरीतलाच आहे शुभम कदम. आणि मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्याने मला सांगितलं की तुम्ही अगदी आरामशीर करू शकता, मी तुम्हाला सांभाळत नेईन. आणि खरोखरच जेव्हा मी कळसुबाई ट्रेक त्याच्याबरोबर केला तेव्हा त्याने मला अतिशय सांभाळत सांभाळत आणलं.
0: पहिल्या वर्षी? कितव्या वर्षी सुरू केलं?

0: मी 49 वय होतं तेव्हा.
1: तुम्हाला उंचीचा फोबिया आहे असं तुम्ही म्हणाला होतात, मग तिथे गेल्यानंतरचा काय अनुभव होता? कळसुबाई शिखरावरती जेव्हा गेला,
0: शब्दात वर्णन करता येणार नाही असा अनुभव होता हा. रात्री आम्ही चढायला सुरुवात केली होती, रात्री म्हणजे पहाटे 3:30 वाजता चढायला सुरुवात केली. त्यावेळी वातावरणामध्ये थोडासा खाली गर्मी होती, साधारणपणे जून महिन्यामध्ये आम्ही गेलो होतो. आणि जेव्हा आम्ही वरवर जसं जसं उंचावर जायला लागलो तस तसं मात्र हवेमध्ये गारवा जाणवायला लागला. आणि नंतर एका पर्टिक्युलर उंचीवर गेल्यानंतर ढगामधूनच जायला लागलं आम्हाला. मग ते बाष्प असतं ना ढगामध्ये, तर तसं बाष्प होतं ढगामध्ये, त्याच्यामुळे आमचे कपडे अक्षरशः घामाने पण आणि नंतर बाष्पाने ओलेचिंब झाले. आणि जेव्हा त्या शिखरापर्यंत आम्ही पोहोचलो, शिखरावर जेव्हा पाऊल ठेवलं तेव्हा तिथे कळसुआईचं दर्शन घेतलं आणि समोरचा सगळा जो वरून दिसणारा निसर्गाचा नजारा आहे, निसर्ग सौंदर्य आहे, अप्रतिम आहे, अप्रतिम.
1: आणि ते बघितल्यावर तुमचा फोबिया पण गेला?
0: हा नक्कीच. समोर बघितल्यानंतर हळूहळू जसजसं मी वर घेत जात गेले ना तस तसं मला ते उंचीचं नंतर काही वाटेनासं झालं, आणि तेव्हापासून मग मला उंचीचं आता तेवढा वाटत नाही काही.
1: बरोबर. साधारण आता तुम्ही म्हणाल की 49 वर्षी सुरू केलं आणि एका नव्या साहसाची तुम्ही सुरुवात केली आहे, आणि कळसुबाई शिखर सर करून ट्रेकिंगचा श्री गणेशा केला आहे, आणि कळसुबाई म्हणजे एक अत्युच्च शिखर जे म्हटलं जातं तिथून सुरुवात केली आहे, आणि गड किल्ल्यांवरती सुद्धा तुम्ही भ्रमंती केली आहे, तर ती सांगा थोडी, किती गड किल्ल्यांवरती फिरून आलायत?
0: 20 जास्त गड किल्ले मी सर केलेले आहेत, त्यामध्ये रायगड, प्रतापगड आहे, हरिहर आहे, कलावंतीण आहे, शिवनेरी आहे, गिरनार पर्वत मी चढून आलेले आहे, चढून अगदी 10,000 पायऱ्या मी वरती चढले आणि उतरले सुद्धा. नुकतंच आता मी नर्मदा परिक्रमा केली उत्तरवाहिनी.
1: बर.
0: त्यानंतर ट्रेल आहेत ना, देवकुंड धबधबा, भंडारदरा, या तर सरसगड आहे.
1: जेव्हा आपण असं वेगळं वाटेनी म्हणतो जातो, म्हणजे एक ट्रीप वेगळी असते, एखाद्या प्रेक्षणीय स्थळी जाणं ही ट्रीप वेगळी असते आणि अशी भ्रमंती वेगळी असते, काय वेगळे पण जाणवलं तुम्हाला त्याच्यामध्ये?
0: आपण सहलीला जेव्हा जातो नुसतंच फिरण्यासाठी जातो, तिथे भौतिक सुख असतात, म्हणजे हॉटेल वगैरे असं असतं, खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय असते, पण ट्रेकिंग मध्ये मात्र तसं नसतं. आपल्याला निसर्गाशी जुळवून घेत जावं लागतं. दगडधोंड्यातनं काटेरी पायवाटा असतात, त्या तुडवत तुडवत आपल्याला जायला लागतं. तिथे तुम्हाला आराम असा नाही मिळत, कुठेही दगडावर बसायचं, मातीशी आपला खूप जवळचा संबंध येतो आणि दगडावर सुद्धा छान झोप लागते.
1: याच्यासाठी काय वेगळी तयारी करावी लागते?
0: आताच मी तुम्हाला सांगितलं सहली आणि अशी दुर्ग भ्रमंती यातला फरक आहे. आपण जेव्हा सहलीला वगैरे असं जातो तेव्हा आपण छान छान कपडे, जेव्हा ट्रेकिंग करतो तेव्हा आपण आयुष्य, निसर्गामधलं आयुष्य तिथे जगतो, इतिहास जो आहे तो आपण तिथे जगतो आपण.
1: बरोबर.
0: आपण छान छान कपडे नेतो, छान छान फोटो काढण्यासाठी एरवी आपण जेव्हा निसर्ग सहलींसाठी जातो तेव्हा, पण इथे मात्र तसं नसतं. आपल्याला रात्री जायचं असतं, टॉर्च घ्यावी लागते आपल्याला, कधी कधी काठी सोबत असणं आवश्यक असतं, काही काटेरी वाटा असतात त्या तुडवत तुडवत आपल्याला जावं लागतं, उंच जायला लागतं, त्यामुळे ट्रेकिंगचे उंचावरनं स्लिपरी भाग घातनं जायला लागतं, त्यामुळे ट्रेकिंगचे प्रॉपर शूज आपल्याला लागतात आणि ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट, आणि एनर्जीसाठी आपल्याला पटकन आपल्याला काहीतरी एनर्जी मिळेल याच्यासाठी मेडिसिन्स थोडीशी घ्यावी लागतात.
1: पण मुळात कसं असतं की एक भीती असते काही जणींच्या मनामध्ये, मग मानसिक तयारी काय करावी लागते?
0: मानसिक तयारी म्हणजे पहिल्यांदा यदि अशक्य हा शब्द आपल्या मनातून पूर्णपणे काढून टाकायचा. 49 वर्षी जेव्हा मी ट्रेक केला तेव्हा मनामध्ये थोडीशी धाकधूक होती, आपल्याला हे जमेल की नाही असं मला वाटत होतं, पण नंतर मी जसं जसं हे ट्रेक करत गेले तस तसं माझ्या मनातली ही भीती गेली. महत्वाचं म्हणजे मला हे जमेल का हा जो प्रश्न आहे त्यावर आपण सकारात्मकच उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं.
1: बरोबर. जेव्हा गड किल्ले फिरायला तुम्ही जाता किंवा एखाद्या ट्रेक साठी जाता, तर आतापर्यंत जेवढे ट्रेक केले त्यातला सगळ्यात कठीण असा किंवा एक आव्हानात्मक असा कुठला ट्रेक वाटला तुम्हाला?
0: आव्हानात्मक हरिहर. अच्छा. हरिहर फोर्ट जो आहे तो आव्हानात्मक आहे, कठीण आहे चढण्यासाठी, त्याला चढताना ते मंकी क्लाइम्बिंग आहे ना तसं करावं लागतं, म्हणजे सरळ आपण चढू शकत नाही, थोडा तो ट्रेक कठीण आहे. त्यानंतर दुसरा कळसुबाई.
1: मग त्याच्यासाठी काही विशेष तयारी करावी लागली होती तुम्हाला?
0: नाही.
1: किंवा काही ट्रेनिंग घ्यायला लागलं होतं?
0: नाही नाही, ट्रेनिंग वगैरे असं काही नाही, विशेष ट्रेनिंग वगैरे मी काहीच केलेलं नाही. मनात इच्छा असेल ना तर आपण सहज सर्व शक्य होतं, आपल्याला सर्व साधू शकतो आपण.
1: जेव्हा गडकिल्ल्यांची भ्रमंती केली आता तुम्ही

0: समाजात की ऐतिहासिक वारसे असतात ते आपल्याला बघायला मिळतात. काय नेमकं जाणवलं ते पाहताना?
1: जेव्हा आपण या गडकिल्ल्यांवर जातो तेव्हा तिथल्या प्रत्येक तटबंदीमध्ये, दरवाजांमध्ये आणि कातळ पायऱ्यांमध्ये इतिहास जिवंत असल्याचा आपल्याला भास होतो. आणि ज्या वाटांवरून शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे चालले असतील त्याच वाटांवरून आपला पाय चालतो ही भावना अंगावर रोमांच आणणारी
0: पावनभूमी
1: नक्कीच. आणि इतिहास पुस्तकात वाचणं आणि तो प्रत्यक्ष अनुभवणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यानंतर प्राचीन जे स्थापत्यशास्त्र आहे ते सुद्धा आपल्याला अनुभवता येतं, प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेता येतो. त्या काळामध्ये मोठे जे किल्ले आहेत, गड आहेत, फॉर एक्झाम्पल हरिश्चंद्रगड, तिथे पाण्याचे टाके कोरलेले आहेत. त्या टाक्यांमध्ये गोडं पाणी आहे आणि बाराही महिने ते टाके जे आहेत ते शुद्ध असं पाणी त्या ठिकाणी असतं.
0: अच्छा, मग किती अभ्यासपूर्ण हे सगळं बांधकाम त्यावेळी त्यांनी केलेलं.
1: हा, त्या काळातल्या लोकांनी नक्कीच.
0: आता तुम्ही म्हणालात की शाळेत शिकवणारा इतिहास जो शिकवला जातो, आपल्या पुस्तकातनं आपल्याला भेटणारा इतिहास आणि हा इतिहास प्रत्यक्ष अनुभवातला यात फरक आहे. तर तुम्ही सुद्धा एक शिक्षिका आहातच, तर मग शाळेमध्ये शिकवताना आधी आणि हे ट्रेक केल्यानंतर काय तुम्हाला फरक जाणवला?
1: शाळेमध्ये पूर्वी मी जेव्हा शिकवायचे किंवा माहिती सांगायचे त्यावेळी मी फक्त माझ्या, मला जी आता आयक्यू माहिती होती माझ्याकडे किंवा मी वाचन केलेलं होतं तेच मी मुलांना सांगायचे. पण प्रत्यक्ष जेव्हा मी अनुभव घेतला सर्वच बाबतीमध्ये, तर आता मुलांना जेव्हा मी शिकवत असते, सांगत असते, तेव्हा त्या सगळ्या अनुभवांचा मला फायदा होतो. मुलांना मी प्रत्यक्ष गड किल्ल्यांची रचना, त्यानंतर तिथला इतिहास, त्या लोकांची त्या काळात असणारी हुशारी, त्या काळामध्ये त्यांनी किती अभ्यासपूर्ण सगळी माहिती घेऊन सर्व गोष्टींची रचना केलेली आहे हे सगळं मी आता स्वतः अनुभव घेतल्यामुळे मुलांना प्रखरपणे त्यांच्या समोर मांडू शकते.
0: बरोबर,
1: मुलांसाठी त्यांचे शिक्षक हे त्यांचे रोल मॉडेल असतात. आणि जेव्हा मी स्वतः या वयामध्ये ट्रेकिंग करते, अशा गडकिल्ल्यांची भ्रमंती करते, तर माझ्यामध्ये जी एनर्जी आहे, माझ्यामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आपसूक मुलांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. माझ्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की मी काहीही करू शकते, आता एक भीती जी होती ना ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. उलट अशा प्रकारच्या साहसी गोष्टी करण्याची मला आधी थोडी थोडी आवड होती. मी झिपलाईन केलेली आहे. आपल्या रत्नागिरीमध्ये भगवतीच्या किल्ल्याचे ते गुहा आहे, त्या गुहेमध्ये सुद्धा पाण्यामध्ये आतपर्यंत मी गेलेली आहे.
0: अच्छा,
1: आणि आता मला रॅपलिंग आणि पॅरासिलिंग करण्याची इच्छा आहे.
0: अरे वा, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत.
1: धन्यवाद.
0: हे जेव्हा आपण सगळे ट्रेक्स वगैरे किंवा ही जी भ्रमंती करतो वेगळी, तर त्यासाठी स्वतःची सुरक्षा ही सुद्धा खूप महत्वाची असते, तर त्यासाठी काय काळजी घ्यायची असते?
1: मी जे ग्रुप्स आहेत त्यांच्या बरोबर मी ट्रेक केलेले आहेत आणि ते आपल्याला, ते जे लीडर्स आहेत ते आपल्याला अतिशय सांभाळून नेतात. सोबत आपल्या काठी एक उतरताना, म्हणजे मला तरी लागते या वयामध्ये जेव्हा आपण उतरतो तेव्हा पायामध्ये क्रॅम्प येण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्यासोबत एक काठी असली पाहिजे. ट्रेकिंगसाठी योग्य प्रॉपर शूज लागतात आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मनाची तयारी पाहिजे. जे समोर येईल, जी समस्या समोर येईल त्याला फेस करण्याची क्षमता आपल्या मध्ये पाहिजे.
0: बरोबर आहे, आणि मुळात त्याची आवड तर हवीच.
1: अर्थातच आवड असल्याशिवाय काही होणारच नाही. मी हे ट्रेक करते ते माझे ट्रेक माझे मिस्टरांना फारशी आवड नाहीये, पण त्यांचा सपोर्ट असतो आणि माझे दोन्ही मुलगे माझ्या सोबत असतात.
0: बरोबर,
1: ट्रेक करताना. आणि माझा लहान मुलगा तर आता ट्रेकिंगसाठी लीडिंग पण करतो.
0: अरे वा,
1: वेळ मिळेल तेव्हा करतो, पण आवड आहे त्याला. पण दोन्ही मुलं मला खूप सांभाळून नेतात.
0: नक्कीच, कुटुंबाची साथ असल्याशिवाय अशा आपण वेगळ्या वाटेवरून जाऊ शकत नाही.
1: अर्थातच
0: गुजरात राज्यामधलं जे गिरनार पर्वत आहे तो पूर्ण पर्वत चढून तुम्ही उतरलायत आणि तिथली जी 42 किलोमीटरची आध्यात्मिक पदभ्रमंती किंवा तिला आपण परिक्रमा म्हणू शकतो तीही तुम्ही केली आहे, तर काय वेगळा अनुभव तुम्हाला तिथे आला?
1: खूप सुंदर अनुभव होता तो. गुरुशिखरावर मी रात्री 9 वाजता सुरुवात केली चढण्यासाठी. हळूहळू 2000 पायऱ्यापर्यंत जाणंच, त्या 2000 पायऱ्या आहेत ना पहिल्या, तिथे आपले दत्तगुरु आपली सत्व परीक्षा बघतात.
0: कसोटी तिथे असते,
1: कसोटी पहिली कसोटी तिथेच लागते. त्या पायऱ्या खूप कठीण आहेत सुरुवातीच्या 2000 पायऱ्या. अगदी सुरुवातीला चढताना 1000 पायऱ्या झाल्यावर आपल्याला हे चढता येईल की नाही, चढू शकतो की नाही असं एक वाटलं होतं मनामध्ये, कसं चढणार आपण. पण 2000 पायऱ्यांच्या नंतर हळूहळू दत्तगुरूंचं नाव घेत मी वरती गेले. त्रिपुरी पौर्णिमा होती आणि 1:30 वाजता तिथे मी पोहोचले गुरुशिखरावर. तिथे गेल्यानंतर एवढ्या 10000 पायऱ्या चढल्यानंतर एक

0: थकवा असतो ना तो अजिबात जाणवला नाही. तिथे गेल्यानंतर दर्शन झाल्यानंतर जो आनंद झाला त्यामध्ये सगळा थकवा नाहीसा झाला. पुढे थोडा वेळ तिथेच आम्ही नैवेद्य वगैरे घेतला आणि उतरायला सुरुवात केली. साधारणपणे 5,000 पायऱ्या उतरण्यासाठी आम्हाला 6 वाजले. अंबादेवीचं देऊळ आहे तिथे आणि तिथून मग रोपवे चालू होतो. माझ्या बरोबर जे होते सहकारी ते म्हणाले आम्ही रोपवेने उतरणार, पण 7 वाजता रोपवे चालू होणार होता. मग 1 तास थांबण्यापेक्षा मी असं म्हटलं की आपण उतरायला सुरुवात करूया. आणि मग आम्ही रात्री ते थकलेले होते ते म्हणाले आम्ही 1 तास इथेच झोपतो. मी म्हटलं नको, मी चालायला सुरुवात करते. आणि मी चालायला सुरु केलं. हळूहळू पहाट होत गेली, उजेड झाला. तेव्हा रात्री चढताना काहीच दिसलं नव्हतं अंधारामध्ये, पण वरनं नंतर बघितल्यानंतर खूप छान वाटलं. सुरुवातीला जेव्हा मी उतरत होते तेव्हा माझ्या मनात एक छोटासा थोडासा अहंकार निर्माण झाला होता थोडासा, की मी 10,000 पायऱ्या चढले आणि आता मी पुन्हा त्या 10,000 पायऱ्या मी उतरते. थोडीशी आत्मप्रौढीसारखं झालं होतं मला. पण जेव्हा मी उतरत गेले ते सुद्धा मला दत्तगुरूंनीच दाखवून दिलं की अहंकार करणं चुकीचं आहे. जेव्हा मी उतरत गेले तेव्हा समोर मी बघितलं ते जे तिथे स्टॉल्स असतात तर ते स्टॉल्सवाले मोठमोठे सिलेंडर त्यांच्या सगळं दुकानांचं सामान वगैरे सगळं घेऊन ते वरती सहज चढत येत होते, उतरत होते. त्याच्यात बायकांचा सुद्धा मुलांचा समावेश होता. ते सगळं बघितल्यावर माझी मलाच लाज वाटली की आपण नुसतं चढलो आणि उतरलो तर आपल्याला काहीतरी वाटतंय आपण काहीतरी मोठं तीर मारलाय की काय. पण जेव्हा ते बघितलं तेव्हा माझ्या मधला तो अहंकार गर्वहरण झाला माझं.
1: लोकांसाठी हे रोजच आहे.
0: हा, त्यांचं रोजच आहे, म्हणजे आपण त्यात काही नवीन काहीच केलं नाही असं मला वाटलं.
1: अगदी खरं आहे. आणि त्यानंतर जी 42 किलोमीटरची परिक्रमा आहे त्याबद्दल सांगा.
0: 42 किलोमीटरची परिक्रमा तर खूपच चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे ती. आपल्याला जंगलातून प्रवास करावा लागतो आणि हा जंगलातून प्रवास करताना तिथे जंगली श्वापद सुद्धा आहेत. मध्ये मध्ये साधू महाराजांचे मठ आहेत. अनेक वर्ष तपश्चर्या करणारे साधू त्या ठिकाणी त्यांचा वावर आहे. थोडं आध्यात्मिक सुद्धा वातावरण आहे तिथे. छान वाटत होतं, फक्त ग्रुपिंगने चालायचं कारण काही वेळा श्वापदांची भीती असते. पण परिक्रमा खूप खडतर आहे, खूप खडतर आहे. मध्ये मध्ये चढ उतार आहेत, स्लिपरी आहे, दगडधोंडे आहेत. त्या दगडधोंड्यातून वाट काढत आपल्याला जावं लागतं. पण याच्यात एक लक्षात येतं की आयुष्य सुद्धा असंच आहे, कुठेही तुम्हाला सरळ सहज काहीच मिळणार नाहीये. मध्ये मध्ये अडचणी संकटे येणार आहेत आणि त्या संकटी अडचणींतून मात काढत मार्ग काढत आपल्याला पुढे पुढे जायचं.
1: आता तुम्ही सांगितलं की गिरनार पर्वत आणि तिथली परिक्रमा ही एक वेगळीच आध्यात्मिक उंची देणारी अशी ही परिक्रमा आहे आणि अर्थातच एक मानसिक परिवर्तन मला वाटतं आपल्यामध्ये होतं यामधूनच. आणि शारीरिक कस आपण म्हणतो ते जी गडकिल्ल्यांची भ्रमंती आहे त्याच्यातून होत असतो. गडकिल्ल्यांवर फिरत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी पाडेवस्ती अशी आदिवासी समाज किंवा त्याला पाडेच आपण म्हणतो, तर तिथलं जनजीवन तुम्हाला अनुभवता आलं काय सांगाल त्याबद्दल.
0: दुर्गम भागातील आदिवासी लोकांचं संघर्षमय जीवन मला जवळून अभ्यासता आलं, बघता आलं. अतिशय कमी साधनांमध्ये हे लोक त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं तर आनंद दिसतो. खूप आनंदी असतात. हे छान निरागस हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असतं. आणि आपण सगळ्या सुविधा सोयी आपल्याकडे उपलब्ध असून सुद्धा आपण काही ना काही छोट्या छोट्या गोष्टींसाठी तक्रार करत असतो. मला याच्यातून शिकायला मिळालं की जे आपल्याकडे आहे त्याबद्दल आपण परमेश्वराचे निसर्गाचे आभार मानले पाहिजेत. आम्ही जेव्हा किल्ल्यांवरून उतरतो तेव्हा हे याच लोकांकडे आमचं जेवण वगैरे असतं. साधं पिठलं भाकरी खूप छान, त्याच्यामध्ये एक त्यांच्या मनातला एक जेवण आपण करताना तो आनंद असतो ना तो सुद्धा त्यामध्ये उतरतो, सात्विकता उतरते आपली. तर खूप गोड लागतं, खूप सुंदर जेवण लागतं ते.
1: तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेले आहेत, तसंच पर्यावरण दूत म्हणून तुम्हाला सन्मानित केलेलं आहे. तर नेमकं काय सांगाल.
0: मुलांमध्ये स्वच्छता आणि प्रदूषण होऊ नये याच्यासाठी आत्ता मुलांमध्ये भावना रुजवणं महत्वाचं आहे, कारण हेच आपले उद्याचे भावी नागरिक आहेत. या पर्यावरणाला आत्ता जो धोका पोहोचतोय त्यामुळे पुढे काय होणार आहे हे जर आपल्या आत्ताच्या पिढीला जर आपण सांगितलं तर पुढे ती सुद्धा सर्व या धोक्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःला म्हणजे पर्यायाने पृथ्वीला वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांना कळेल आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे प्रदूषण कमी होण्यासाठी मदत होईल.
1: बरोबर.
0: रत्नागिरी नगर परिषदेकडून ही ज्या वेगवेगळे उपक्रम या संदर्भात राबवले जातात त्या सर्व उपक्रमांमध्ये आमची शाळा सहभागी होते.

0: रत्नागिरी नगर परिषदेमार्फत एक स्पर्धा घेण्यात आलेली होती.
1: अच्छा.
0: जिंगल स्पर्धा होती स्वच्छतेविषयी. तर त्या जिंगल स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता आणि एक जिंगल लोकांना स्वच्छतेचं पर्यावरणाचं महत्व पटवून देणारं आणि आपली रत्नागिरी स्वच्छ सुंदर रत्नागिरी ठेवा याच्यासाठी आवाहन करणारं एक जिंगल मी लिहिलं होतं. त्यानंतर आमची शाळा, शाळेतले विद्यार्थी या स्वच्छतेसाठी असणाऱ्या प्रभात फेरींमध्ये किंवा त्यानिमित्त होणाऱ्या निबंध स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. वृक्षारोपण, वृक्ष वाचवण्यासाठी प्रभात फेऱ्या, जनजागृती फेऱ्या आमच्या शाळेकडून काढल्या जातात.
1: अच्छा.
0: उपक्रम मला राबवायला सांगितले, त्याच्यात मी सहभाग घेतला होता.
1: बरोबर. तर हे जे सगळे आता तुम्ही सांगितले ते उपक्रम तुम्ही विद्यार्थ्यांतर्फे सगळे राबवून घेतलेत आणि म्हणूनच तुम्हाला पर्यावरण दूत असा हा सन्मानित केलेला आहे. मला सांगा की पर्यावरण म्हटलं की आता पुन्हा एकदा मी तुमच्या भ्रमंतीकडे जाते की एवढे तुम्ही आतापर्यंत फिरलायत, भ्रमंती केली आहे, काय जाणवलं तुम्हाला या बाबतीत?
0: लोक दुर्ग भ्रमंती करत असताना थोडं आपण सामाजिक भान राखलं पाहिजे हे लोकांच्या लक्षात येत नाही. भरपूर सारे प्लास्टिक्स बॉटल्स वगैरे किंवा रॅपर्स घेऊन जाणार आणि अशा प्रकारच्या किल्ल्यांवर वगैरे टाकले जातात, ते तिथेच वापर करायचं, तिथेच टाकलं जातं लोकांकडून. मला असं वाटतं की आपण ज्या गड किल्ल्यांवर जातो ते तसेच अबाधित राखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.
1: बरोबर.
0: ते सुरक्षित राखण्यासाठी आता हल्ली प्रयत्न करतात. आम्ही जेव्हा ट्रेकिंगला जातो तेव्हा ते ट्रेक लीडर्स, आमचे जे ट्रेक लीडर्स आहेत, ते आम्हाला पहिल्यांदा सूचना देतात की कुठल्याही प्रकारचा साधा गोळीचा कागद सुद्धा आपण तिथे टाकायचा नाही. ती एक सवय लागलेली आहे आम्हाला आता की जे काही आपण खाणार आहोत ते आपल्या बॅगमध्येच ठेवायचं. तिथे कुठल्याही प्रकारच्या वातावरणातला, त्या तिथल्या स्थापत्यशास्त्राला किंवा त्या निसर्गाला कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचू नये त्याच्यासाठी आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे.
1: मला सांगा की एक महिला म्हणून हा ट्रेक करताना तुम्हाला अनेक अनुभव आले, ते तुम्ही शेअरही केलेत. अनेक जणींना असं वाटत असेल ही मुलाखत ऐकल्यानंतर की आपण पण जायला हवं, तर मुळात काय मानसिकता हवी किंवा त्यांना एक मैत्रीण म्हणून काय सल्ला द्याल?
0: महिलांना मी असं सांगेल की एज इज जस्ट अ नंबर, वय हा फक्त आकडा आहे. आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे.
1: बरोबर.
0: लग्न, मुलं, संसार आणि नोकरी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण पार पाडतच असतो, पण हे करत असताना आपण स्वतःला विसरून जातो. स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ काढला पाहिजे, स्वतःच्या आनंदासाठी सुद्धा जगण्याची थोडी वेळ आलेली आहे असं मला वाटतं. आणि एक असं एक मानसिकता असते की 50 आली की आपण विश्रांती घ्यायची, आराम करायचा आणि तब्येतीच्या तक्रारी.
1: बरोबर.
0: पण ही चौकट आपण मोडली पाहिजे. तुम्ही तुमचं आवडीचं कुठलंही क्षेत्र निवडा आणि त्याच्यामध्ये सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा.
1: बरोबर.
0: ज्याच्यातून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल. निसर्गाच्या सानिध्यात रमा. एरवी आपण असंच शारीरिक व्यायाम किंवा काही करत नाही, एक्सरसाइज करत नाही, किमान त्या आपण त्या ठिकाणी जाण्यासाठी चालतो, चढ उतार करतो, त्यामुळे आपला फिटनेस सुद्धा राहतोच.
1: बरोबर.
0: त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपण सुरुवात करायची आणि मग हळूहळू आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करत जाणार आहोत.
1: बरोबर.
0: त्यामुळे सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींनी करा, एक दिवस नक्कीच तुम्ही चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकता.
1: बरोबर.
0: तेवढा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये हळूहळू निर्माण होतो.
1: अगदी खरंय. अगदी जाता जाता विचारते की हे सगळं करण्यापूर्वीच्या तुम्ही आणि ट्रेकिंग नंतरच्या तुम्ही स्वतःमध्ये काय बदल जाणवला तुम्हाला?
0: पूर्वी मला असं वाटायचं की मी उंचावर वगैरे जाऊ शकत नाही. साधारणपणे सेकंड फ्लोअर वर जरी मी गेले तरी मला खाली बघताना भीती वाटायची. पण कळसुबाई गिरनार सारखे ट्रेक मी केले, त्यानंतर माझ्यातला हा फोबिया नाहीसा झाला, पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. माझ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आणि स्वतः जर आपलं मन खंबीर असेल तर आपण आपलं वय जे आहे हे शरीराला कधीच थकू शकत नाही असं मला वाटतं. ट्रेकिंग करताना अचानक एखादा खडक येतो, मध्येच एखादं कठीण चढण येतं किंवा हवामान सुद्धा खराब होतं. कारण कळसुबाई पहिलाच ट्रेक मी जेव्हा केला तेव्हा जाताना नॉर्मल सगळं होतं, पण उतरताना निम्म्यावर आल्यानंतर एकदम अचानक वातावरणामध्ये बदल झाला. काळे ढग जमा झाले आणि खूप कडकडाट, विजांचा कडकडाट, गडगडाट होऊन पाऊस कोसळायला सुरुवात झाली आणि वातावरणात सगळं पूर्ण बदलून गेलं आणि चिखल सगळीकडे. उतरताना वाट स्लिपरी झाली, पाय घसरत होते आणि शूजवर सगळा चिखल चढल्यामुळे चालायला सुद्धा, पावलं उचलताना सुद्धा जड जात होतं. अशा प्रकारचं जेव्हा वातावरण निर्माण होईल तेव्हा त्याला तोंड कसं द्यायचं हे सुद्धा मला त्या ट्रेकने शिकवलं. आपण अशा प्रकारचं जर हवामान, अशा प्रकारची परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आली तर आपण रडत बसायचं नाही, तर मार्ग काढायचा आणि रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा वापर करायचा. माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये असं एखादी समस्या येते तेव्हा मी घाबरत नाही. असं एखादं

0: काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर मी आधी शांत होते, शांत डोक्याने त्याचा विचार करते आणि मग त्या समस्येला प्रॉब्लेमला सामोरं जाण्याची मार्ग शोधण्याची वृत्ती माझ्यामध्ये निर्माण झाली असं मला वाटतं.
1: अंजलीताई, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या छान भ्रमंतीविषयी, गड किल्ल्याविषयी छान माहिती शेअर केली आमच्या बरोबर, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे, सर्व मैत्रिणींतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार. तसंच तुम्हाला पुढच्या सगळ्या ट्रेकसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते.
0: आपणही मला आमंत्रित केलं आणि माझ्या या गडकिल्ल्या भ्रमंतीच्या बाबतीत मला अनुभव व्यक्त करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल रत्नागिरी आकाशवाणीचे मी आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद. मैत्रिणींनो, अंजली पिलंडकर यांच्या या मुलाखतीतून तुम्हालाही वाटलं असेल की आता आपण सुद्धा जायला हवं असं मस्त निसर्गाच्या सानिध्यात, हो ना? अहो मग वाट कसली पाहताय? मनापासून ठरवा आणि चला फिरायला, आपला इतिहास प्रत्यक्ष पाहायला. मैत्रिणींनो, आपलं कोकण सुद्धा निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत समृद्धच आहे. कौलारू घरं, रानात हरवलेल्या पायवाटा, सुंदर समुद्र, हिरवे डोंगर, पशुपक्ष्यांचा किलबिलाट, सारं कसं मनात घर करणारं.

0: मैत्रिणींनो, अशा या कोकणाचं सौंदर्य म्हणजे वर्णन करावं तितकं थोडं, त्याचप्रमाणे तारीफ करावी अशी इथली खाद्य संस्कृती सुद्धा आहे. चला तर कोकणातील काही पाककला जाणून घेऊया उल्का पटवर्धन यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत करतात पल्लवी गोरसे.
1: कोकण आणि मे महिना म्हणजे रान मेवा हा हवाच, हो की नाही? खरं तर वेगवेगळ्या ऋतूत आपण वेगवेगळ्या फळांचा आनंद घेतच असतो, पण कोकणात मे महिन्यात बाकी सगळी फळं जरी असली तरी रानमेव्याचा आनंद घेणं म्हणजे खरं स्वर्ग सुखच, हो की नाही? खरं तर या रानमेव्यांच्या सुद्धा सुंदर सुंदर रेसिपी बनवल्या जातात, काही साठवणीच्या तर काही त्वरित असतात, जेणेकरून याचा आनंद आपण वर्षभर घेऊ शकतो. श्रोते हो, अशाच काही सुंदर सुंदर रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय उल्काताई पटवर्धन यांना. उल्काताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: आज मी उल्लेख केला की रानमेवा आणि आपलं कोकण यांचं एक वेगळंच नातं आहे आणि जो माणूस कोकणात राहतो तो रानमेवाचा तर आनंद घेतोच पण त्याबरोबर होणाऱ्या रेसिपी सुद्धा करत असतो. मग उल्काताई, आज आपण कुठली रेसिपी सांगूया श्रोत्यांना पहिल्यांदा?
2: अगे आपण रानमेव्यापैकी म्हणजे पहिल्यांदा रतांब्याचं पन्ह सांगूया.
1: बर.
2: हा, त्याच्यासाठी आता घ्यायचं साहित्य मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. आपण 10-12 चांगले अगदी पक्व झालेले असे रतांबे घ्यायचे, त्याबरोबर आपल्याला त्याच्यात घालायला गूळ पाहिजे, तर त्याला वेलची लागते, नंतर मीठ आणि थोडीशी ओली मिरची, म्हणजे असं हा तिखट गोड अशा चवीचं आणि वेगळ्या स्वादाचं असं आपलं रतांब्याचं पन्ह ते तयार होतं. आता ते रतांबे आपण काढून घ्यायचे झाडावरचे पक्व झालेले असे, नंतर ते स्वच्छ धुवायचे आणि स्वच्छ धुवून घेतल्यावर ते आपण फोडायचे. फोडताना सुद्धा शक्यतो दोन भाग व्यवस्थित करायचे.
1: बरोबर.
2: म्हणजे बिया
1: कोकम फोडणं हे सुद्धा एक कला
2: आहे. म्हणजे ते व्यवस्थित जर फोडलं तर त्याच्यापासून आपण पन्हही करू शकतो आणि अमृत कोकमही करू शकतो. असे आपण रतांबे फोडून घ्यायचे, नंतर त्या बिया असतील त्या बियांमध्ये पाणी घालायचं, थोडं मीठ घालायचं आणि चांगले कुस्करून अगदी हातानं चांगल्या मॅश करून घ्यायच्या बिया, म्हणजे कुस्करून घ्यायच्या बिया, नंतर त्या आपण गाळणीवर गाळून घ्यायच्या.
1: अच्छा, म्हणजे त्याचा गर मला
2: सगळा गर आपल्याला मिळतो. आणि नंतर त्यामध्ये आपण थोडीशी मिरची, म्हणजे मिरची म्हणजे भरपूर लावायची नव्हे, अगदी 4-5 ग्लास जर सरबत असेल तर त्याला अर्धी मिरची, मीठ घेऊन त्याच्यात चुरडून अशी मिरची लावायची आणि या पन्ह्याला गूळ घालायचा.
1: अच्छा.
2: हा, गूळ, मीठ, मिरची आणि वेलची पावडर. वेलची पावडरही त्याला लागते कारण वेलचीचा एक स्वाद वेगळा येतो. वेलची आणि मिरची असा वेगळा स्वाद छान लागतो आणि हे असं आंबट गोड तिखट चवीचं पन्ह खूप छान लागतं. आता या 10-12 रतांब्यामध्ये आपलं साधारण 4-5 ग्लास सरबत होऊ शकतो.
1: आणि तुम्ही म्हणालात तसं की समजा त्यातलं काही उरलं तर तुम्ही त्याचं कोकम सरबत.
2: आणि ज्या कोकम उरतात ना त्या कोकमाच्या वाटामध्ये आपण जर साखर भरून उन्हात ठेवली किंवा असं थर लावून बरणीत जरी ठेवला, एक कोकमाचा थर एक साखरेचा थर असं करून जरी ठेवलं तरी त्याच्यापासून आपल्याला अमृत कोकमही मिळू शकतो.
1: अगदी, जे तुम्ही बाजारात जाऊन 2 मिनिटात आणता ती रेसिपी आपण
2: अगदी आणि घरच्या घरी केल्याचा आपल्याला आनंद मिळतो.
1: मला एक सांगा की आता उल्काताई तुम्ही म्हणालात की हे जे तुम्ही थर लावून ठेवायचं हे किती दिवस ठेवावं लागतं?
2: उन्हात ठेवलं तर 7-8 दिवसात ते होतं,
1: होऊन जात.
2: तेव्हा त्यामध्ये जिरं मीठ घालून आपण त्याला 1:5 प्रमाण 1:7 प्रमाण असं घालून त्याचं कोकम सरबतही तयार करू शकतो.
1: वा वा, छान. उल्काताई, एकाच रेसिपी मध्ये तुम्ही 2 रेसिपी सांगितल्यात जवळजवळ.
2: आणि रतांब्याचं पन्ह हे खूप चवीला छान लागतं आणि विशेषतः ते चैत्र महिन्यात पूर्वीपासून केलं जायचं.

0: बरोबर.
1: म्हणजे जेव्हा आपल्याकडे चैत्रा गौरीचं हळदी कुंकू असेल त्यावेळी रतांब्याचं पन्ह आणि आंब्याची डाळ
0: डाळ
1: असा आणि
0: ठरलेला
1: ते
0: मेनू.
1: हा असा तो ठरलेला मेनू असायचा.
0: अगदी अगदी.
1: त्याला कलरही छान येतो, चवही छान येते, असं आपलं रतांब्याचं पन्ह तयार होतं.
0: होतं मस्तच एकदम. खरं तर हा मगाशी मी उल्लेख केला तसं की रान मेवा हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भागच आहे, नाही का? म्हणजे हा मे महिना असतो तेव्हा आपण नुसतेच आंबेच खातो असं नाहीये, तर जसजसा वसंत ऋतू येऊन फळं ही सगळी यायला लागतात तसतसं प्रत्येक फळ आपण खाल्लंच पाहिजे असं एक काय म्हणायचं आपल्या डोक्यात असतंच की नाही नाही मला या सीझनला हे फळ खायचंच आहे. आणि त्यातली एक सुंदर रेसिपी तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगितली. उलकाताई दुसरी रेसिपी कुठली सांगाल?
1: आपण एक काजूचीच करूया ना, दुसरी रेसिपी
0: चालेल ना अगदी,
1: काजूची बोंडाची रेसिपी करूया.
0: चालेल.
1: म्हणजे काजूच्या बोंडूचं भरीत करतात.
0: बरं.
1: हा, भरीत करतात, सरबत करतात, भाजी करतात, असे विविध प्रकार करता येतात.
0: अच्छा,
1: तर आपण त्यातला आज आपण भरीत करूया.
0: म्हणजे जो काजू आपण दिसतो बघतो आपण त्याच्यावरती जे फळ येतं
1: हा त्याला काजूचं बोंड
0: म्हणतात.
1: हा, आणि त्या काजूच्या बोंडूचं आपण भरीत करणार.
0: अच्छा, सांगा मग याची रेसिपी आणि आधी साहित्य सांगा.
1: आधी साहित्य म्हणजे चांगले पिकलेले म्हणजे पूर्ण पिकलेले असे ते आपल्याला बोंडू मिळायला पाहिजेत.
0: बरं.
1: हा, ते आणायचे, नंतर त्याच्या काजू काढून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूचे देठ काढून आपण त्याचं फोडी करून घ्यायच्या. हा, आणि त्याचं साहित्य तुम्हाला सांगते. मीठ लागणार आहे,
0: अच्छा,
1: साखर, ओली मिरची, दही, फोडणीसाठी तूप,
0: जिरं,
1: कारण त्याला तूप जिऱ्याची आणि हिंगाची खमंग फोडणी हवी. हा, आणि जर कोणाला आवडत असेल, कारण बऱ्याच जणांना मोहरी आवडते, तर ह्या बोंडूच्या भरिताला जर मोहरी वाटून लावली तर एकदमच छान लागतं. असं तर प्रथम
0: मला वाटतं हे साहित्य अगदी घरातलंच आहे ना.
1: अगदी अगदी.
0: म्हणजे ह्या रेसिपी इतक्या खरं तर सोप्या आहेत, फक्त त्या आता मागे पडल्यात थोड्याशा, की आपण त्यांच्याकडे तसं दुर्लक्षच करतो असं म्हटलं तर हरकत नाही, की ती साध्या साध्या गोष्टी आहेत, अगदी रोजच्या जेवणातल्याच आहेत. नाही, सांगा आता कृती.
1: बऱ्याच जणांना माहितीही नाहीये या रेसिपी. तर आता प्रथम काय करायचं, बोंडू आणायचे, ते स्वच्छ धुवायचे, त्याची काजू काढून घ्यायची,
0: बरोबर,
1: दोन्ही बाजूची देठ काढून घ्यायची आणि ते चिरून घ्यायचे, बारीक फोडी करून घ्यायच्या. नंतर या फोडी आपण वाफवून घ्यायच्या.
0: अच्छा.
1: हा, वाफवून
0: रेग्युलर कुकरला लावायचं.
1: अगदी. किंवा आपण भातावर जरी डिशवर ठेवल्या तरी सुद्धा त्या चालतात. अशा वाफवून घ्यायच्या. त्यानंतर त्या पोळी वाफवून थंड करून घ्यायच्या. थंड करून घेतल्या की त्यावर आपण हे सगळं साहित्य घालायचं. म्हणजे मीठ घालायचं, ओली मिरची घालायची, असं सगळं, साखर घालायची.
0: मगाशी तुम्ही एक मोहरीचा उल्लेख केला की मोहरी लावायची म्हणजे काय करायचं?
1: मोहरी लावायची म्हणजे मोहरी वाटायची.
0: बर.
1: मोहरीची पावडर म्हणजे मिक्सरला वाटली तरी चालते, आपल्या घरात मोहरीची पावडर असते ही केलेली, तर ती घ्यायची, थोडीशी घुसळायची दह्यात.
0: अच्छा.
1: आणि ती त्या भरित्याला लावायची.
0: म्हणजे मोहरी नाकात
1: नाकात गेली पाहिजे.
0: अगदी.
1: जसं मोहरीच्या आंब्याला मोहरी लागते तशीच ही मोहरी सुद्धा छान लागते.
0: अच्छा.
1: आणि मग या आपण भरिताला हे सगळं दही, मिरची, मीठ सगळं घालून झाल्यावर वरून चांगली तुपाची खमंग फोडणी द्यायची. जिरं हिंग घालून खमंग फोडणी द्यायची. जिरं हिंग कढीपत्ता घालायचा आणि छान खमंग फोडणी द्यायची.
0: झालं,
1: डाव्या बाजूचं आपलं भरीत तयार.
0: मी आता अगदी म्हणणारच होते, खरं तर डावी बाजू ही खूप महत्वाची असते. भाज्या तुम्ही कितीही केल्या तरी नेमकं डाव्या बाजूला चमचमीत काय आहे हे सगळेच जण शोधत असतात. आणि या मे महिन्यात विशेषतः या रानमेव्यांची ही अशी डावी बाजू खरंच आपल्याला आनंद देते, कारण ती 12 महिने मिळत नाही. खूपच छान. आता कुठली रेसिपी सांगणार आहात?
1: आता खरं म्हणाल तर मे महिना सुरू आहे, तर आपल्याकडे अधिक मासाची आता सुरुवात झालेली आहे.
0: हो.
1: प्रत्येक सासूबाईंची जावयाला वाण देण्यासाठी गडबड सुरू आहे.
0: नक्की.
1: जावयांना वाण देण्यासाठी एकतर अनारसे करतात, म्हैसूर करतात, बत्तासे करतात, अशा विविध रेसिपी करतात. आणि त्या 33 देण्याची जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा समजून त्या जावयाला ते वाण देण्याची पद्धत आहे. प्रत्येकाकडे सध्या लगबग सुरू आहे, कारण आता महिना सुरू झालेला आहे. मुली आपल्या घरी येतात आईची ओटी भरायला. आपण जावयाला बोलावतो, जावयाला बोलावून त्याचं आदरातिथ्य करतो, त्याला गोडधोड खायला करतो आणि सगळ्यांचे मानपण करतो.
0: अगदी.
1: असा हा अधिक महिना असतो, त्याला पुरुषोत्तम मास असंही
0: म्हणतात. बरोबर आहे.
1: त्याच्यासाठी आपण अनारशांची रेसिपी बघूया.
0: अरे वा छान. अनारसे तर मला वाटतं सगळ्यांच्याच आवडीचे आहेत, पण

0: बऱ्याचदा कठीण म्हणून ते लांब ठेवले जातात, नाही का? तर मग आम्हाला ऐकायचीच आहे आज ही रेसिपी, सांगा.
1: आता अनस करण्यासाठी प्रथम आपल्याला तांदूळ पाहिजे, शक्यतो म्हणजे सुवासिक असेल तर चांगलं. त्यानंतर गुळ, तूप, तळण्यासाठी तेल किंवा तूप वापरलं तरीही चालतं, आणि खसखस, अगदी साहित्य मोजकच आहे.
0: बरोबर, पण त्याचं प्रमाण महत्वाचं असेल, नाही?
1: हा, आता समजा अर्धा किलो तांदूळ घेतले तर जवळजवळ तेवढाच गुळ लागतो.
0: अच्छा.
1: आणि वेलची घालायची, म्हणजे एवढंच साहित्य मोजकं, चार पाच साहित्यातच आपले हे अनारसे होतात.
0: बरोबर.
1: हा, आणि ते करणं थोडं क्लिष्ट आहे,
0: थोडं नाजूक काम आहे.
1: नाजूक काम, नाजूक हातानी करायचं आणि जरा संयमान करायचं.
0: अगदी अगदी अगदी,
1: असं ते काम आहे. तर त्याच्यासाठी प्रथम आपण काय करायचं, तांदूळ घ्यायचे. ते तांदूळ म्हणजे समजा आता अर्धा किलो मी तांदूळ घेतले तर ते चांगले

0: तांदूळ म्हणजे समजा आता अर्धा किलो मी तांदूळ घेतले तर ते चांगले स्वच्छ धुवायचे.
1: अच्छा.
0: स्वच्छ धुवून पूर्वी 7 दिवस भिजत घालायचे हे.
1: अच्छा.
0: अजूनही 7 दिवस भिजत घालतात. रोज त्यातलं पाणी बदलून टाकायचं आणि रोज त्याच्यात नवीन पाणी घालून असं 7 दिवस ते
1: भिजवायचे. बरं.
0: 7 दिवस झाले की 7व्या दिवशी आपण ते पाणी ओतून टाकायचं, तांदूळ स्वच्छ धुवायचे, नंतर ते चाळणीवर घ्यायचे ओतून. चाळणीवर जरा असे निथळवून घेतले की मग सुती फडक्यावर टाकायचे.
1: बरं.
0: सुती फडक्यावर घरातच आपण वाळत टाकायचे आणि मधून मधून हात फिरवत राहायचं त्या तांदळांना. आणि ज्यावेळी आपल्या हाताला चिकट नाही असे झाले, तांदूळ सुकले की आपण मग ते मिक्सर मध्ये बारीक दळून घ्यायचं.
1: बरं.
0: कारण एवढेसे तांदूळ कुठे ते जात्यावर दळणार, मग आपण आता मिक्सरवर
1: दळायचं.
0: मग एकदम मिक्सरवर दळून घ्यायचं,
1: पीठच करायचं
0: बारीक अगदी आणि बारीक चाळणीनं ते चाळून घ्यायचं.
1: ओके.
0: छानपैकी बारीक चाळणीनं चाळून घ्यायचं.
1: बरं.
0: गुळ घ्यायचा, तो किसून घ्यायचा आणि या पिठात आपण थोडा थोडा गुळ घालून ते छान ओले असतात तांदूळ ना, त्याच्यामुळे ते छान एकजीव होतं पीठ.
1: बरं. बरं.
0: आणि अगदीच वाटलं तर तुपाचा हात लावायचा.
1: अच्छा.
0: नसेल तर पिकं केळं घेतलं, केळ्याचा वास सुद्धा म्हणजे थोडं घेऊन ते सुद्धा लावलं तरी चालतं.
1: बर.
0: आणि त्याच्यातच तो घोळा घट्ट करून ठेवायचा.
1: ओके.
0: आणि हे
1: पण मग हे जे तुम्ही आता केळ्याचं उदाहरण दिलं तर केळं टिकतं मग?
0: हो अगदी. हे पीठ 6 महिने सुद्धा टिकतं.
1: हो का?
0: हा.
1: अच्छा.
0: आणि असे गोळे करून ठेवायचे घट्ट आणि डब्यात ते गोळे घट्ट ठेवून
1: तयार करून ठेवायचे
0: आणि मग आपल्याला जेव्हा हवं असेल
1: म्हणजे ह्याच्यात पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही, जे भिजवायला घेऊ तेवढंच पाणी
0: आणि त्या भिजलेल्या तांदळातच हे गुळ व्यवस्थित विरघळला जातो आणि छान आपले अनारसे होतात.
1: बरं बरं बरं.
0: नंतर आपल्याला हवे तसे आपण अनारसे करू शकतो.
1: अच्छा.
0: छोटी छोटी गोळी घ्यायची प्लास्टिकवर किंवा केळीच्या पानावर आपण ते छोटे छोटे थापायचे.
1: बरं.
0: नंतर त्याच्यावर खसखस लावायची, महत्वाची खसखस त्याच्यात. आणि मग ते खसखस लावून असे छान तुपात हवे तर तुपात किंवा तेलात हवे तेलात, जसं तुम्हाला हवं असेल तसे ते तळून
1: तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता.
0: तळताना सुद्धा ते नाजूक हाताने तळायला लागतात.
1: मला वाटतं त्याच्यावर वर तेल टाकायची पद्धत आहे
0: टाकायचं वरती, म्हणजे त्याला जाळी अधिक चांगली येते.
1: त्याला थोडक्यात अजिबात धक्का न लावता ते करायचे.
0: असे हे सुंदर अनारसे होतात. करायला थोडी कटकट असली तरी जसे जसे ते अनारसे छान आपले तयार होतात तेव्हा आपल्याला खूप आनंद मिळतो.
1: नक्कीच. आणि बघायला गेलं तर खूप काही त्याच्यामध्ये मेहनत नाहीये. तुमचे पेशन्स आणि मला वाटतं ते निगुतीनी करणं, म्हणजे ते 7 दिवस पाणी बदलणं किंवा त्यानंतर ते व्यवस्थित वाळवणं, नाही काय खरं बघायला गेलं तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत.
0: थोडासा आंबूस असा वास येतो माहितीये तांदळाच्या पिठाला, पण तसा वास आलाच पाहिजे.
1: आलाच पाहिजे, हीच त्याची खासियत आहे.
0: पिठावर सुद्धा केळीचं पान जरी टाकून ठेवलं डब्यात तरी सुद्धा चालतं, माहितीये थंड पीठ आणि चांगलं राहतं.
1: अच्छा. अरे वा, खरं बघायला गेलं तर खूप सोपी आहे रेसिपी. मला वाटतं श्रोते हो तुम्हाला ही रेसिपी ऐकायला तर आवडली असेलच, पण तुम्ही करून बघायलाही काही हरकत नाहीये, नाही का? उल्काताई, पुढची रेसिपी काय आहे, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
0: पुढची रेसिपी सुद्धा आपण अधिक मासासाठी म्हणून अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा असा म्हैसूर पाक बघूया.
1: अरे वा, म्हैसूर पाक तोही घरी?
0: अगदी.
1: क्या बात है.
0: आपल्याला कठीण वाटतं, आपण जाऊन अगदी हलवायाकडून नेहमी घेऊन येतो, पण तो आपण घरात करूया. आणि त्याच्यासाठी साहित्य असं फार काही नाहीच आहे, म्हणून त्याच्यासाठी आपण शक्यतो रिफाईन तेल वापरतात. तुपाचं करायचं असेल तर पूर्ण तूप वापरलं तरीही चालतं. तर समजा बेसन जर समजा 1/4 किलो घेतलं, 1/4 किलो बेसन घेतलं तर त्याला तेल किंवा तूप जे घेऊ तेही तेवढंच घ्यायचं.
1: अच्छा.
0: आणि साखर मात्र 250 ग्रॅम आपण जर बेसन घेतलं तर 300 ग्रॅम त्याला साखर
1: वापरायची,
0: जास्त घ्यायची. आणि तेलात जर करणार असं तर थोडस तूपही घालायचं
1: त्याच्यात,
0: मग पूर्ण अगदी तेलात नको म्हणून थोडं तूप घालायचं. पूर्ण तुपात करणार असाल तरीही
1: हरकत नाही.
0: आणि साखर आणि वेलची पावडर,
1: म्हणजे पूर्ण साहित्य अगदीच थोडं आहे,
0: मोजक्या साहित्यात,
1: फक्त कृती महत्वाची आहे, ती सांगा आमच्या श्रोत्यांना.
0: तर प्रथम काय करायचं तर बेसन आपण चाळून घ्यायचं, एका बाजूला आपण साखरेचा पाक करत ठेवायचं. आता साखरेचा पाक करताना त्यामध्ये साखर बुडेल इतकं पाणी घालायचं.
1: बरोबर.
0: अगदी जेमतेम साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं आणि त्याचा आपण पाक करायला घ्यायचं.
1: ते तारीमध्ये
0: एक तारी टाईप पाक करायचा आणि त्यामध्ये आपण हे चाळून
1: घेतलेलं म्हणजे मला वाटतं उल्कताई की दोन बोटांमध्ये पाक घ्यायचा आणि त्याची एक तार आली
0: पाहिजे असा तो एकतारी पाक करायचा. त्यानंतर त्या पाकात आपण हे चाळून घेतलेलं बेसन घालायचं आणि एका बाजूला दुसऱ्या गॅसवर आपण तूप तापत ठेवायचं. तूप किंवा तेल जे काही आपण
1: घेऊ
0: ते तापत ठेवायचं आणि बेसन आपण छान असं अगदी खमंग भाजून घ्यायचं. त्या पाकात

0: बेसन भाजायचं. पाकात चांगलं बेसन भाजलं जातं, रंग बदलेपर्यंत बेसन भाजून घ्यायचं असं. आणि थोडा रंग बदलला की त्यावर आपण थोडं थोडं पळीनं थोडं थोडं तूप घालत राहायचं, इकडून इकडे घेत राहायचं. पळीवर तूप घालायचं, ढवळायचं, ते तूप आत मिक्स झालं की परत तूप घालायचं. असं करता करता तेवढं तूप बरोबर तेवढ्या मैसूर पाकाला लागतं.
1: अच्छा.
0: हा, आणि जसं जसं तुम्ही तूप घालाल आणि ढवळाल तसा तसं त्याला जाळी पडत जाते.
1: अच्छा.
0: आणि आपला मैसूर पाक छान असा हलका फुलका होतो.
1: बर.
0: हा, आणि जेव्हा आपण हे पाक बी करत असतो त्याच वेळी वेलचीही घालून ठेवायची आत.
1: अच्छा, बरं बरं बरं.
0: आणि असं सगळं तूप एक एक पळी पळी पळी करत तूप संपवायचं आणि इकडे आपण घट्ट गोळा होईपर्यंत जसं आपण वड्यांचं मिश्रण करतो असं करेपर्यंत त्याला तूप सुटतच
1: सुटत राहणार.
0: तूप सुटतच.
1: आणि गॅस चालूच ठेवायचा,
0: गॅस अगदी मंद गॅस चालू सगळं करायचं. आणि हा मैसूर पाक शक्यतोवर जर आपण चाळणीवर ओतला, आपली पीठ चाळायची बारीक चाळण असते ती जर तारायची असेल तर त्यावर ओतला तर अधिक उत्तम, म्हणजे त्यातलं तूप सगळं बाहेर पडून जातं. नाहीतर आपल्याकडे ट्रे असेल त्याला बटर पेपर लावून त्याच्यावर ओतायचा आणि छान त्याच्या वड्या पडायच्या की आपला खमंग खुसखुशीत असा मैसूर पाक तयार होतो.
1: खरं तर रेसिपी तुम्ही सांगताय ती ऐकायला खूप छान वाटते, पण तेही एक स्किलचं काम आहे की ते तूप घालणं आणि त्यावेळेला ते बरोबर ढवळत राहणं. आणि मला वाटतं अशा घरी केलेल्या पाककृती किंवा घरी केलेला पदार्थ आपण कौतुकाने जसं तुम्ही म्हणाल तसं जावयाला द्यायचाय तर तो आनंदही आपला वेगळाच आहे, नाही का? उल्काताई, आजच्या भागात तुम्ही खरंच खूप सुंदर रेसिपी सांगितल्यात. एक म्हणजे मे महिना चालू आहे त्यामुळे रानमेव्याच्याही रेसिपी तुम्ही सांगितल्यात आणि अधिक महिना सुरू झालेला आहे त्यामुळे त्यासाठी सुद्धा तुम्ही बाजारातनं काहीही न आणता घरच्या घरीच आपल्या जावयाला छान कौतुक करून हे पदार्थ देऊ शकता. आणि मला वाटतं सगळा या अधिक मासाचा आनंद, मे महिन्याचा आनंद तुम्ही अधिकाधिक घेऊ शकता. त्यामुळे अशाच रेसिपी श्रोते हो तुम्हीही ऐकत रहा, बनवत रहा, तुम्ही आनंद घेत रहा आणि दुसऱ्यांनाही देत रहा. उल्काताई, खूप सुंदर रेसिपी तुम्ही आज आमच्या श्रोत्यांना सांगितल्या आहेत. मला वाटतं या सगळ्याचा प्रयोग नक्कीच प्रत्येकाच्या घरी होईल आणि या तुमच्या रेसिपी घराघरात नक्कीच पोचतील.
2: मैत्रिणींनो, कोकणामधल्या काही पाककला आपण जाणून घेतल्याच आणि हो, अधिक महिन्यासाठी सुद्धा अनारसे आणि मैसूर पाक सुद्धा कसा करायचा तो जाणून घेतलात. चला तर आता तयारी करा लेक आणि जावयासाठी मस्त बेत करण्याची आणि हो, आनंद घ्या या पदार्थांचा आपल्या नातेवाईकांसोबत. मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पौर्णिमा साठे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलं होतं, संगीतकार राम फाटक. दुपारचं 1 वाजतोय, थोड्याच वेळात

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: विनय मांडके आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. अशोक पत्की यांचं संगीत होतं आणि चित्रपट आई पाहिजे.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,

0: सुदेश भोसले, विनय मांडके, अनुपमा देशपांडे आणि आनंद शिंदे यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट थरथराट, संगीत होतं अनिल मोहिले यांचं.
1: आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. ऐका नवीन फळबाग लागवडीची पूर्व तयारी याविषयी माहिती तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. त्यानंतर ऐका मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव. तर ऐकायला विसरू नका कार्यक्रम माझा आवार माझा शिवार सोमवार दिनांक 25 मे 2026 सायंकाळी 7:30 हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.

हाडू या खोटा रेड चेहरे हे काळा मनाचे खोटे पकळे हे हाडू या खोटे

हे गीत विनय मांडके, अरुण इंगळे आणि अनिरुद्ध जोशी यांनी गायलं होतं. गीतरचना प्रवीण दवणे आणि संगीत होतं दीपक पाटेकर यांचं. या गीताबरोबरच श्रोते हो, गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात 1:30 आपण ऐकणार आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. त्यानंतर प्रसारित होईल रायगड जिल्हा वार्तापत्र 1:40.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत अमेरिका परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावर महत्त्वाची चर्चा। होर्मुसची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं ट्रम्प यांचं प्रतिपादन। इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना। महाराष्ट्रातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर। आणि 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली। यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिज याबाबत भारत आणि अमेरिकेत सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं। भारत आणि अमेरिका यांच्यात सखोल आणि व्यापक सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। या बैठकीदरम्यान सागरी सहकार्य तसंच दोन्ही देशांमधले व्यापार करार पूर्णत्वाकडे नेण्याचं महत्वही जयशंकर यांनी अधोरेखित केलं। ऊर्जा व्यापार वृद्धी आणि ऊर्जा पुरवठा या भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं केंद्रस्थानी असलेल्या धोरणांविषयीच्या चर्चेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। यावेळी बोलताना मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाहीमधलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं। याशिवाय प्रगतीबरोबर धोके येतात, अशावेळी धोके कमी करणं आणि प्रगतीचे फायदे वाढवणं या दृष्टीनं दोन्ही देश धोरणं आखतील अशी ग्वाही त्यांनी दिली। प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमाशुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे। यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असून कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनी कापसाच्या आयातीवरचं सीमाशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे। अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली। काँग्रेस नेते राहुल गांधी देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलाय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांनी रचलेलं कारस्थान असल्याचं त्यांनी म्हटलंय। देशाचे नागरिक सुज्ञ असून देशहिताविरोधातल्या गोष्टींची त्यांना स्पष्ट जाणीव आहे आणि इंडी आघाडीचं कारस्थान कधीच यशस्वी होणार नाही असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय। पश्चिम बंगालमध्ये फाल्टा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू असून 11व्या फेरीनंतर भाजपाचे देबांशू पांडा हे 44,000 मतांनी आघाडीवर आहेत। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शंभूनाथ कुर्मी दुसऱ्या स्थानावर असून काँग्रेसचे अब्दुल रझाक मुला तिसऱ्या स्थानावर आहेत। डायमंड हार्बर महिला विद्यापीठात ही मतमोजणी सुरू असून मतमोजणीच्या 21 फेऱ्या होतील। होर्मुसची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। लवकरच याबाबतची घोषणा होईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलंय। इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा त्याचा अर्थ नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं। अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला।

आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढली सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलंय. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलंय. काँगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली. तसंच चरणजित सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली. देशातली वजने आणि मापे तपासणी यंत्रणा बळकट करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं GATC अर्थात शासकीय मान्यताप्राप्त चाचणी केंद्रांच्या भूमिकेचा विस्तार केला असून त्यासाठी सरकारने वैध मापनशास्त्र नियम 2013 सुधारणा केली. सुधारित नियमांमुळे या केंद्रांना वजन आणि मापांच्या 23 श्रेणींची पडताळणी आणि पुनर्पडताळणी करता येईल असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलंय. सुधारित नियमानुसार या केंद्रांच्या माध्यमातून पेट्रोल, डिझेल, CNG, LPG, LNG आणि हायड्रोजन डिस्पेन्सर याची तपासणी करता येईल. या निर्णयामुळे पडताळणी सेवांमध्ये सुधारणा होईल, कार्यक्षमता वाढेल आणि देशभरात स्वच्छ इंधनाच्या वापराला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होते. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा तिथल्या विजेतेपदानं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याच्या तयारीत उतरतोय. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एम्पेची पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरचा अलेक्झांडर झेरेव आज टेलर फ्रिट्सबरोबर खेळेल. अव्वल मानांकित यानिक सिनरची पहिली लढत उद्या आहे. महिलांमध्ये यंदा कोको गॉफ, अरेना सवालेंका यांच्या लढती होतील. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरेल. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं यंदा 125वं वर्ष आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज 2 सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये कोलकाता इथं होणार आहे. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत गुरिंदर वीर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलंय. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. या हल्ल्याचा फटका शहराच्या मध्यवर्ती भागात सरकारी कार्यालय, निवासी इमारती आणि शाळेजवळच्या बांधकामांना बसला असून यात किमान 10 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आज एका रेल्वे मार्गावर झालेल्या शक्तिशाली स्फोटात 30 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. क्वेटा इथल्या चमन फाटक रेल्वे स्थानकाजवळ हा स्फोट झाल्याचं वृत्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत अमेरिका परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावर महत्वाची चर्चा. होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात.

0: आणल्या असल्याचं ट्रम्प यांचं प्रतिपादन. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. महाराष्ट्रातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. जंजिरा किल्ला पाहणं आता अधिक सुरक्षित आणि आनंददायी. राष्ट्रीय लोक अदालतीत 7078 प्रकरणं निकाली. रस्ते अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कंबर कसली. आणि येत्या 30 आणि 31 मे रोजी रायगडावर पायी जाण्याचा मार्ग राहणार बंद. या होत्या गेल्या महिनाभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगड जिल्हा प्रतिनिधी शोभना देशमुख.
2: रायगडमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी मुरुड जंजिरा किल्ला हे एक आकर्षण असते. भर समुद्रात उभ्या असलेल्या भव्य आणि ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यास भेट देणे ही पर्यटकांसाठी पर्वणीच असते. राजापुरी जेटीवरून शिडाच्या बोटीतून जंजिरा किल्ल्यावर पूर्वी जावं लागायचं. मात्र किल्ल्याजवळ जेटी नसल्याने किल्ल्यात जाणं हे अनेकदा जिकिरीचं असायचं. आता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं पर्यटकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी किल्ल्याजवळ अद्ययावत आणि सुसज्ज अशी जेटी उभारली आहे. 11.5 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या जेटी पर्यंत बोटीनं प्रवास करावा लागतो. बंदरे आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नुकताच या जेटीचा लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र या जेटीमुळे आमचा रोजगार बुडणार आहे, जेटी चुकीच्या ठिकाणी उभारली आहे असं सांगत शिडाच्या बोटी चालवणाऱ्या व्यावसायिकांनी एक दिवस किल्ला बंद ठेवून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जंजिरा किल्ल्यास भेट देणे आता अधिक सुरक्षित झाल्याने मुरुडला येणाऱ्या पर्यटकांची संख्या नक्की वाढेल असा विश्वास स्थानिक व्यक्त करताना दिसत आहे. दरम्यान येत्या 26 तारखेपासून जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात येत आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रायगड मध्ये राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. यामध्ये 7078 प्रकरणे निकाली काढली गेली. त्यामुळे 20,50,20,615 रुपयांची तडजोड करण्यात आली. जिल्ह्यातील 25,681 वादपूर्व आणि 12,194 प्रलंबित अशी 37,875 प्रकरणे राष्ट्रीय अदालत समोर ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर आणि अंतर्गत रस्त्यावर सातत्यानं अपघात होत असतात. गेल्या 26 महिन्यात अपघातात 236 जणांचे बळी गेले आहेत. अनेक जखमी झाले आहेत. यातील बहुसंख्य अपघात दुचाकीचे झाले आहेत आणि हेल्मेट नसल्याने बळींची संख्या वाढली आहे. या विरोधात आता रायगड जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून 0 मृत्यू उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एक पंचसूत्री कार्यक्रम आखला आहे. त्यानुसार अभियांत्रिकी अंमलबजावणी, आपत्कालीन अपघात काळजी, शिक्षण आणि नागरी सहभाग, डेटा आणि नियम निधी व्यवस्थापन आदींचा समावेश आहे. या पंचसूत्रीवर काम करून मृत्यूचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी पोलीस आणि अन्य विभागाची मदत घेतली जाणार आहे. दर महिन्याच्या 3 शुक्रवारी आढावा बैठक घेतली जाणार आहे. त्याचबरोबर रस्त्यावर स्पीड लिमिट बोर्ड लावणे, 50 ते 100 मीटर अगोदर अपघात प्रवण क्षेत्राबाबत बोर्ड लावणे, वाहन सावकाश चालवा तसे ठिकठिकाणी बोर्ड लावणे अशा उपाययोजना देखील केल्या जाणार आहेत. किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 30 आणि 31 मे 2026 या 2 दिवसासाठी रायगड किल्ल्यावर जाणारा पायी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी जारी केले आहे. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार 6 जून आणि तिथीनुसार 26 जून रोजी साजरा होणार असून राज्यभरातून मोठ्या

0: प्रमाणावर शिवभक्त तसेच अतिमहत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी व्यवस्थापन आणि संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. शोभना देशमुख, अलिबाग, रायगड.
1: याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्र प्रसारित करण्यात आलं आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 2:15 वाजले आहेत. सुगम संगीत भावधारा.

जिल्हा वार्तापत्र प्रसारित करण्यात आलं आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 2:15 वाजले आहेत. सुगम संगीत भावधारा.

शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं, योगिता बर्वे यांनी गायलं होतं, आणि याबरोबरच श्रोते हो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 1:55 होत आहेत. पुनःप्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया राजू बावीसकर यांच्या काळ्या निळ्या रेषा या कादंबरीचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध।
1: राजू बावीसकर हे केवळ चित्रकार नाहीत तर एक संवेदनशील माणूस, जीवनाकडे खोलवर पाहणारे कलावंत आणि शब्दांतूनही चित्र उभे करणारे लेखक आहेत। त्यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मकथनाला 2025 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला। हे आत्मकथन एका व्यक्तीच्या संघर्षाची कहाणी नसून खानदेशातील ग्रामीण जीवन, जातीय वास्तव, गरिबी, कला आणि माणुसकी यांच्या संगमातून उभा राहिलेला एक जिवंत दस्तऐवज आहे। मातंग समाजात जन्मलेल्या राजू बावीसकरांनी गरिबी, उपेक्षा आणि संघर्ष अनुभवत स्वतःचा मार्ग तयार केला। बँडमध्ये वादन करणाऱ्या कुटुंबातून आलेल्या या कलाकारांनी शिक्षण, कलेची ओढ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या प्रेरणेनं स्वतःचा मार्ग घडवला। बँडपासून चित्रकलेपर्यंतचा त्यांचा प्रवास ही केवळ यशोगाथा नसून स्वाभिमान, जिद्द आणि मानवी मूल्यांची जपणूक करणारा प्रवास आहे। बावीसकर जीवनातली वेदना नाट्यमयतेने मांडत नाहीत, उलट शांत आणि प्रामाणिक स्वरात त्या व्यक्त करतात। त्यामुळे लेखनात आक्रोशाऐवजी स्वीकृती, तक्रारीऐवजी जाणीव आणि संघर्षातून उभा राहिलेला सकारात्मक मानवतावाद दिसतो। दलित आत्मकथनाच्या परंपरेत हे लेखन वेगळं ठरतं कारण ते विद्रोहापेक्षा समज आणि संवेदना यावर भर देतं। काळ्या निळ्या रेषा वाचताना सतत जाणवत राहतं की लेखक हा आधी चित्रकार आहे, त्याच्या शब्दात दृश्यात्मकता आहे। गावकुसाबाहेरचं जीवन, सातपुड्याच्या रांगा, पावसात भिजणारी माणसं, श्रम, वेदना, स्त्रियांचं जगणं, जातीय वास्तव, हे सगळं त्या पुस्तकातून इतक्या प्रभावीपणे उभं राहतं की वाचक त्या जगाचा प्रत्यक्ष साक्षीदार बनतो। राजू बावीसकर यांच्या कलेत आणि लेखनात रेषा हा अत्यंत महत्वाचा घटक आहे। त्यांच्या चित्रातल्या रेषा जशा ठाम, संयमी आणि वास्तवाशी प्रामाणिक आहेत, तशाच त्या शब्दांमधल्याही। त्या रेषा सहानुभूती मागत नाहीत, घोषणा करत नाहीत, त्या फक्त अनुभव समोर मांडतात, म्हणूनच त्यांची अभिव्यक्ती अधिक खोलवर भिडते। या पुस्तकातली भाषा प्रवाही आणि संवेदनशील आहे। लेखनातील भाषा देखील या अनुभवाला सजीव बनवते। साधी सरळ मराठी ही या कथनाची मूलभूत सहज भाषा असली तरी तिच्यासोबत येणारे अहिराणी, भिलाऊ आणि मांगाऊ बोलीतील संवाद या कथनाला वास्तवतेचा आणि जिवंतपणाचा स्पर्श देतात। या बोलीभाषा त्या समाजाच्या सांस्कृतिक जीवनाशी घट्ट जोडलेल्या असल्याने कथन अधिक प्रामाणिक आणि वातावरण निर्मितीक्षम बनतं। निसर्ग वर्णनं आणि प्रसंगचित्र यामुळे प्रत्येक प्रकरण जिवंत होत जातं। म्हणूनच हे आत्मकथन हे केवळ साहित्यकृती राहत नाही तर एका कलाकाराच्या अंतर्मनाचा प्रवास बनतं। काळ्या निळ्या रेषा या शीर्षकातली प्रतिमा देखील अत्यंत अर्थपूर्ण आहे। चित्रकाराच्या जगात रेषा ही केवळ आकृती घडवणारी रचना नसते, ती अनुभव, वेदना आणि भावनांचे माध्यम असते। लेखकाच्या जीवनातले अनेक प्रसंग अशाच काळ्या निळ्या रेषांसारखे आहेत जणू, कधी वेदनेनी गडद झालेले, कधी संघर्षांनी थरथरणारे आणि कधी आशेच्या उजेडाने उजळलेले। या रेषांमधून लेखकाच्या आयुष्याचा आणि त्याच्या कलात्मक जाणीवांचा आलेख आकार घेतो। राजू बावीसकर यांची कला आणि त्यांचे लेखन ही वास्तवाशी प्रामाणिक राहण्याची भूमिका आहे। दुःखाला नाट्यमय न करता, संघर्षाला विद्रोहाच्या घोषणेत न बदलता त्यांनी जीवनाचा अर्थ शोधला आहे। म्हणूनच काळ्या निळ्या रेषा हे पुस्तक केवळ वाचण्यासारखे नाही तर अनुभवण्यासारखे आहे।
0: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात राजू बावीसकर यांच्या काळ्या निळ्या रेषा या कादंबरीचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।

0: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स. सोबत नवीन

0: कारी घेऊन टाक त्याच लोन मधून.
1: नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा.
0: कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी.
4: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आपल्या विदर्भात कोरडवाहू शेतीचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब आपण शेतामध्ये मुरवला पाहिजे. लक्षात घ्या, आपल्या शेतातील पाणी मूलस्थानी जिरवायचं, अडवायचं आणि त्यानंतर त्या पाण्याचा उपयोग करून जिरवलेल्या पाण्यापैकी किमान 25% पाणी भूगर्भात ठेवणं हे मात्र गरजेचं आहे. अशा रीतीनं सध्या पाण्याच्या पातळीस जी खोल जात आहे त्याला आपल्याला रोक लावता येईल. असं म्हटलं जातं की साधारणपणे 1 हेक्टर शेतामध्ये पाऊसमानाप्रमाणे 60 ते 75 लाख लिटर पाणी जिरवणं शक्य होतं. या जिरवलेल्या पाण्यापैकी 3 भाग आपण स्वतःच्या शेतातील सिंचनाकरता वापरावं, उर्वरित 1 भाग पाणी पिण्याकरता, उद्योगाकरता, जनावरं किंवा मग इतर गरजांकरता शिल्लक ठेवावं. लक्षात घ्या, ही संकल्पना जी आहे ती लोकोपयोगी आहे. या संकल्पनेनुसार जितक्या क्षेत्रावर हे तंत्र अवलंबलं जाईल त्याच्या 25 ते 30% क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा वापर करून देखील कमी पाण्यावर लागणाऱ्या फळबागा आपल्याला चांगल्या रीतीनं उभ्या करता येतात. यासाठी काही मूलभूत मृद आणि जलसंधारणाचे उपाय आपल्याला शेतात करावे लागतील. लक्षात घ्या, जमिनीचा पोत विशेषतः उतार, शेतातील उघळी या सर्व बाबी लक्षात घेऊन आपण काही उपाययोजना शेतामध्ये करायलाच पाहिजे. यामध्ये आंतरपीक पद्धतीचा आपण वापर करावा. पेरणी करताना नेहमी उताराला आडवी पेरणी करावी आणि मशागत देखील करावी. समतल बांधाला समांतर पेरणी आणि मशागत करावी. उभ्या पिकामध्ये शेवटच्या कोळपणीच्या वेळेस कोळप्याद्वारे उथळ चर आपण काढून घ्यावा. फळझाडांमध्ये पावसाळ्यापूर्वी नांगरानं आडवे उभे चर काढून चौकोनी वाफे तयार करून घ्यावेत. हे काम आता आपल्याला लगेच पूर्ण करता येईल. शेतातील ओघळीवर गवत, दगडी, मातीचे किंवा मग इतर फांदेरी भान घालून जागच्या जागी पाणी देखील आपण अडवून मुरवू शकतो. ज्या ठिकाणी मात्र जास्त उतार आहे अशा हलक्या जमिनीमध्ये सलग कंटूर चरावर कृषी फळबाग तसंच वनकुरण आपण विकसित करावं. याशिवाय शेतकरी बंधूंनो, अनेक उपाययोजना आपल्याला शेतामध्ये करता येईल, जेणेकरून कोरडवाहू भागात आपल्याला पाणी साठवून त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करता येईल. तर या उपाययोजना कोणत्या, त्या कशा अंमलात आणाव्यात यासंदर्भात डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी सांगितल्याप्रमाणे आपण माहिती लक्षात घेऊया उद्याच्या कृषीवाणीतून.
3: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम ऐकलात कृषीवाणी.

0: श्रोत्याहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अभ्यासाचा ताण याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: अभ्यासाचा ताण आणि यशाची व्याख्या. मित्रांनो, परीक्षांचे दिवस जवळ आले की घराघरातून एकच आवाज येतो, अभ्यास कर, टी व्ही बंद कर, मोबाईल ठेव खाली. तो पण या सगळ्या आवाजात एक गोष्टीचा आवाज दबला जातो, तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनाचा आवाज. आजकाल अभ्यास हा शब्द ऐकला की ज्ञान डोळ्यासमोर येत नाही, तर येतो तो फक्त ताण म्हणजेच स्ट्रेस. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त रॅट रेस, ट्यूशन, शाळा, पुन्हा क्लास आणि रात्री उशिरापर्यंत उजळणी. कोणासाठी, कशासाठी? तर त्या रिझल्ट कार्डवरच्या आकड्यांसाठी. पण मित्रांनो, कधी शांतपणे बसून विचार केलाय का की यश म्हणजे नक्की काय? फक्त 90 किंवा 95% मिळवणं म्हणजे यश आहे का? जर एखाद्या मुलाला गणितात 70% मिळाले पण तो उत्तम चित्र काढत असेल, तर त्याला आपण अपयशी म्हणणार आहोत का? पालकांनो, ही वेळ तुमच्या मुलांच्या पाठीवर हात ठेवण्याची आहे. त्यांच्यावर अवास्तव्य अपेक्षांचं ओझं टाकण्याची नाही. यशाची व्याख्या आपण इतकी संकुचित केली आहे की आपल्याला असं वाटतं की डॉक्टर किंवा इंजिनियर होणं म्हणजेच लाईफ सेट होणं. पण खरं सांगू का, यशाची व्याख्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते. कोणासाठी उत्तम स्वयंपाक करणं यश असू शकतं, कोणासाठी एखादं वाद्य वाजवणं हे यश असू शकतं, तर कोणासाठी माणुसकी जपणं हे सुद्धा सर्वात मोठं यश असू शकतं. आणि माझ्या तरुण मित्रांनो, तुमच्यासाठी एक गोष्ट. परीक्षेतले मार्क हे तुमच्या बुद्धिमत्तेचा कागद असू शकतात, पण ते तुमच्या आयुष्याचं भवितव्य ठरवणारे अंतिम निकष नसतात. अभ्यासाचा ताण घेऊ नका, तर अभ्यासातलं कुतूहल जागं करा. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर मनापासून प्रेम करतो तेव्हा त्याचा ताण येत नाही. झाडाला फूल येताना कधी ताण येतो का? नाही, कारण हे त्याचं निसर्गदत्त काम आहे. तुमचं काम आहे शिक्षण, स्वतःला घडवणं, परीक्षेत स्वतःला सिद्ध करणं हा केवळ त्याचा एक छोटासा भाग आहे. श्रोतहो, यश हे स्टेशन नाही, तर तो एक प्रवास आहे. आयुष्यात येणारी प्रत्येक परीक्षा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते, हरवण्यासाठी नाही. त्यामुळे परीक्षेच्या काळात मुलांशी गप्पा मारा, त्यांना हसवण्याचा प्रयत्न करा, त्यांना सांगा की रिझल्ट काहीही लागो, आम्ही तुझ्यासोबत आहोत. विश्वास ठेवा, हाच एक शब्द त्यांचा अर्धा ताण कमी करेल. चला तर मग यशाची व्याख्या बदलूया आणि शिक्षणाचा आनंद घेऊया. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी अभ्यासाचा ताण याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोत्याहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सामाजिक जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: आपण एक व्यक्ती असलो तरीही आपल्या परिवाराचा एक घटक असतो. परिवाराला सोबत घेऊन आपण आपल्या घराला पर्यावरणपूरक घर बनवलं आणि त्याला हरित घर म्हटलं तर पुढे जाऊन आपण आपली भूमिका समाजामध्ये आपण जे काम करत असतो तिथेही असते. आपण जर शिक्षक असू तर शाळेत जात असतो, डॉक्टर असू तर दवाखान्यात जात असू, आपण कामगार असू तर कारखान्यात जात असू, आपण शेतकरी असू तर शेतात जात असू आणि तिथे जाऊन सुद्धा आपल्या जीवनशैलीमध्ये आलेले हे चांगले बदल त्यांचं प्रदर्शन करू शकतो. आणि ते प्रदर्शन केलं तर तो जो परिसर आहे, मग तो दवाखान्याचा असू दे, शाळेचा असू दे, सरकारी कार्यालयाचा असू दे अथवा शेताचा असू दे किंवा गर्दीच्या ठिकाणचा असू दे, त्या सर्व ठिकाणी आपल्या वर्तनानं आपण तो पर्यावरणपूरक परिसर बनवू शकतो, हरित परिसर बनवू शकतो. गेल्या वर्षी 11 जून 2025 रोजी आपल्या सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून एक पत्र निर्गमित झालं. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की आता आपण कोणत्याही बैठकीमध्ये वगैरे पाण्याचे बॉटल्स वापरणार नाही, त्याऐवजी तांब्या आणि भांडे वापरू. आपण कार्यक्रमामध्ये एकमेकांना भेट देण्यासाठी रोपांचीच निवड करू आणि ज्या ज्या गोष्टी आपल्या जीवनशैलीमध्ये पर्यावरण रक्षणासाठी करणे आवश्यक आहे त्याचा सदैव उच्चार आणि व्यवहार करत राहू. मग अशा कार्यालयातून झालेली पत्रे आणि त्याची अंमलबजावणी जर नीट झाली तर अशा प्रभावशाली व्यक्तींचे संदेश इतर लोकांना प्रेरणा देतात. बरेच लोक अशा लोकांना आदर्श मानत असतात आणि त्यांचं पाहून ते आपल्याही जीवनशैलीमध्ये बदल करतात. यातून सामाजिक बदल होणं खूप सोपं जातं. आपण बऱ्याचदा कुठे किल्ल्यावरती गेलो, सहलीला गेलो, गर्दीच्या ठिकाणी गेलो तर आपल्याला न कळत हातामध्ये असलेला प्लास्टिकचा तुकडा किंवा कचरा कुठेतरी टाकल्यासारखं वाटतं. पण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, कॅरेक्टर इज व्हॉट यू आर इन डार्कनेस. आपल्याकडं कुणीही पाहत नाही अशा वेळी आपण कसं वागतो तो आपला अंगभूत स्वभाव असतो. जर पर्यावरण संरक्षण हा आपला स्वभाव असेल तर आपण अशा सार्वजनिक ठिकाणी कधीही कचरा टाकणार नाही. त्याच्याऐवजी आपण जेव्हाही बाहेर जाऊ तेव्हा आपल्याबरोबर एक कापडी पिशवी असेल जेणेकरून आपण कधीही पॉलिथिन बॅग कुणाकडे मागणार नाही. जेव्हाही आपण बाहेर जाऊ तेव्हा आपल्याबरोबर आपल्याला लागेल एवढा पाण्याचा साठा असेल, त्यामुळे आपल्याला पाण्याचे बॉटल्स खरेदी करावे लागणार नाहीत आणि आपल्याकडे आपला हात रुमाल असेल. ही अगदी साधी गोष्ट आहे पण त्याच्यामुळे जे आपल्याला हात पुसण्यासाठी कागद दिले जातात त्या कागदासाठी जी वृक्षांची तोड होते ते थांबवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून आपण नेहमी शेतकरी, स्वच्छता कर्मचारी आणि कारागीर जे अनुपयुक्त वस्तूपासून उपयुक्त वस्तू बनवतात किंवा एखादी चालू वस्तू खराब झाली तर तिला चांगला बनवण्यासाठी योगदान देतात त्यांचा सर्वाधिक आदर केला पाहिजे.
0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात डॉक्टर मनोज पाटील यांनी आपली सामाजिक जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला. 2:15 वाजता आहेत. आता ऐकूया दोपहर समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कर्नाटक संगीत ऐकूया. सरस्वती सुब्रमण्यम यांचं गायन, व्हायोलिन साथ पी नारायण, मृदंगम साथ AL नाथ. सुरुवातीला सरस्वती सुब्रमण्यम यांनी गायलेला राग मोहना, ताल आदी.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. गेल्या मार्चमध्ये त्याआधीच्या महिन्याच्या तुलनेत भारतीयांच्या परदेश प्रवासात घट. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिस

मध्ये प्रारंभ आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खाजगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यंदाच्या मार्च महिन्यात भारतीय नागरिकांनी सहली आणि परदेश प्रवासावर फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी खर्च केल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतीय नागरिकांनी परदेश प्रवासावर 1.30 अब्ज डॉलर्स खर्च केले, तर मार्च महिन्यात हा खर्च 1.09 अब्ज होता असं यात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या पार्श्वभूमीवर नागरिकांनी परदेश प्रवास टाळावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. होर्मुझचे सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्रदेशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिज याबाबत भारत आणि अमेरिकेत सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाहींमधलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमाशुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असल्यानं कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनं कापसाच्या आयातीवरचं सीमाशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. देशातली वजने आणि मापे तपासणी यंत्रणा बळकट करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं शासकीय मान्यताप्राप्त चाचणी केंद्रांच्या भूमिकेचा विस्तार केला असून त्यासाठी सरकारनं वैध मापनशास्त्र नियम 2013 सुधारणा केली आहे. सुधारित नियमांमुळे या केंद्रांना वजन आणि मापांच्या 23 श्रेणींची पडताळणी आणि पुनर्पडताळणी करता येईल असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार 1 वर्षात कोसळणार असल्याचा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा हे दिवास्वप्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या सल्लागार परिषदेच्या बैठकीत गेल्या मंगळवारी त्यांनी हा दावा केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीनं केला आहे. नागपुरात गोदाम लॉजिस्टिक पार्कच्या उद्घाटनानंतर फडणवीस बातमीदारांशी बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे.
भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही

0: रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. काँगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसात इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होत आहे. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा तिथल्या विजेतेपदानं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपदक मिळवण्याच्या तयारीनं उतरणार आहे. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एमसेटशी पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरचा अलेक्झांडर झेरेव आज टेलर फ्रिड्स बरोबर खेळेल. अव्वल मानांकित यानिक सिनरची पहिली लढत उद्या आहे. महिलांमध्ये यंदा कोको गॉफ अरिना सबालिंका यांच्या लढती होतील. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरणार आहे. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं यंदाचं 125वं वर्ष आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल. राजस्थान रॉयल्सला आतापर्यंत 14 गुण मिळाले असून मुख्य फेरीतल्या त्यांच्या प्रवेशाचं भवितव्य आजच्या सामन्यावर अवलंबून आहे. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघादरम्यान कोलकाता इथं होणार आहे. स्पर्धेत काल लखनौमध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघानं लखनौ सुपर जायंट संघावर 7 गडी 12 चेंडू राखून 196 धावांचं दिलेलं लक्ष सहज पार केलं. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत गुरविंदर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरविंदर यानं 10:09 अशी विक्रमी वेळ नोंदवली. या स्पर्धेत अनिमिश कुजूर यानं दुसरं तर प्रणव प्रमोदनं तिसरं स्थान मिळवलं. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत टी के विशालनं देखील 44:98 राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. मात्र त्याची राष्ट्रकुल स्पर्धा पात्रता हुकली. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाले. काही भागात गाराही पडल्या. अनेक भागात आंबा पपई केळीच्या फळबागांना फटका बसला. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासाही मिळाला. जालना हिंगोली परभणी जिल्ह्यातल्या विविध भागात शनिवारी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. नांदेड जिल्ह्यातल्या अनेक भागात अचानक हवामानात बदल झाला. 15 ते 20 मिनिटं जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची धांदल उडाली. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आज पावसानं जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी लांजा राजापूर चिपळूणसह अनेक भागांमध्ये पाऊस पडला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. गेल्या मार्चमध्ये त्याआधीच्या महिन्याच्या तुलनेत भारतीयांच्या प्रवेश प्रवासात घट. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी काँगो युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन 3:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारण 5 सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5 वाजत आहेत। अस्मिता वाहिनीच्या या प्रसारण सभेस आता प्रारंभ होत आहे। श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपल्याला ऐकता येतील। थोड्याच वेळात जाणून घेऊया ठळक घडामोडी।

नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खाजगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्कारांच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. सीबीएसईच्या 12वीच्या ज्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी प्रक्रियेतल्या तांत्रिक चुकीमुळे वाढीव शुल्क आकारलं गेलं असेल त्यांना परतावा मिळेल असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांना कमी रक्कम आकारली गेली असेल त्यांना योग्य शुल्क भरण्याबाबत माहिती दिली जाईल असंही मंडळाच्या पत्रकात म्हटलं आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यांमुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाले तसंच काही भागात गाराही पडल्या. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये आज पावसानं जोरदार हजेरी लावली. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानचा प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होत आहे. स्पर्धेचं यंदा 125वं वर्ष आहे. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल व्हिनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरणार आहे. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 5:02 झालेली आहेत. शास्त्रीय संगीताच्या कर्नाटकी संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल नादब्रह्म या कार्यक्रमांतर्गत. कलाकार आहेत उषा विजयकुमार यांचं चित्रवीणा वादन आपण ऐकू शकाल. आपण ऐकू शकाल राग हंसध्वनी धन्यासी आणि पंतुअराली. ताल आदिताल आणि रूपक तालात निबद्ध आहे. व्हायोलिनवर त्यांना साथ दिली आहे श्री TS बापू आणि मृदंगमवर साथ आहे कुमार नल्लूर आणि V राजामणी यांची. घटमवर साथ आहे श्री N विश्वनाथन यांची. ऐकूया उषा विजयकुमार यांचं चित्रवीणा वादन राग हंसध्वनी धन्यासी आणि पंतुअराली.

0: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स. सोबत नवीन कारे घेऊन टाक. त्याच लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
2: हाय, हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण रूपल तुम्हा सर्व श्रोत्यांचं आकाशवाणीतील युवा वाणी या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. मित्रांनो, माणूस की म्हणजे नक्की तरी काय? आजच्या युगात हा प्रश्न पडणं अगदी साहजिक आहे. दुसऱ्यांच्या नयनकमलातले ओघळणारे मोती पाहून गलबललेलं हृदय, दुसऱ्याचा आनंदी हसरा नूर पाहून स्वतःशीच हसलेला ऊर, या भावना म्हणजे

0: जे माणुसकी. पण मित्रांनो, अमेरिका, इराण, इस्रायल या देशातील युद्ध बघून माणुसकी जणून नष्टच होते असं वाटायला लागलंय. या देशातील युद्धांचे भयंकर परिणाम संपूर्ण जग अनुभवतंय. आजच्या युद्धाच्या काळात हाती शस्त्र नको, शास्त्र हवे असं जाणवतंय. पण मनुष्याने शाचा श केलेला आहे, म्हणजे त्याला शस्त्र हाती हवे आहेत. शास्त्र म्हणजे काय? मनुष्याच्या मनोबुद्धीला पूर्णतेच्या मार्गावर नेणारे एक साधन. सभोवतालच्या परिस्थितीचा मनुष्याने लाभ घेऊन तयार केलेली एक नवी कला. शास्त्र म्हणजेच विज्ञान. या विगत ज्ञानातून मनुष्याने स्वतःचा प्रगतीपथ खुला केला. कारखान्यात यंत्रे, शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर, डॉक्टरांसाठी नवनवीन शोध व उपकरणे, कम्प्युटर आले. प्रत्येक राष्ट्राच्या सुनियोजित सुबद्ध विकासाला दिशा मिळाली. प्रत्येक राष्ट्र जसजसे धनसंपन्न बनले तसतसा संरक्षणाचा प्रश्न मधूनच डोके वर काढू लागला. आणि जवानांच्या हाती पिस्तुलांऐवजी आल्या स्टेन गन्स, आणि आता तर काय महाभयंकर अणुबॉम्ब. खरं तर शास्त्रातूनच शस्त्राचा जन्म झाला. परंतु जोवर शस्त्र निर्मिती राष्ट्र संरक्षणापुरतीच सीमित होती तोपर्यंत सारं काही ठीक होतं. फूल हातात आलं की त्याच्या सौरभाचा रसास्वाद लुटावासा वाटतोच की माणसाला. आणि म्हणूनच दुसऱ्यावर आपलं वर्चस्व गाजवण्याची मूळ वृत्ती उफाळून येते. जागतिक शांतता व सुरक्षितता धोक्यात येते. आता काय तर तिसऱ्या महायुद्धाची टांगती तलवार मनुष्याच्याच मस्तकावर तळपू लागली आहे. मित्रांनो, मूर्तिमंत चिरतारुण्यान बहरलेल्या उन्मादाचे प्रतीक असलेल्या रमणीय निसर्गाचा आनंद भरभरून लुटण्यासाठी आज आपली वसुंधरा आणि आपण सुद्धा आसुसलेलो आहोत. तिच्या लेकरा बाळांना या जीवनाचा आस्वाद घेता यावा म्हणून ती क्षमा आतल्या आत तडफडते आहे. परंतु कृतघ्न मनुष्याला आज याची जाणीव उरलेली नाहीये. तो मात्र जीवनाची सारी मूल्ये गिळांकृत करू पाहणाऱ्या विनाशाच्या खाईकडे डोळे झाकून चालला आहे. क्षणिक मोहापायी सुखापायी तो आपल्या पायावरच कुऱ्हाड मारून घेतोय आणि हे त्याच्या लक्षात येत नाही. युद्ध आणि शस्त्र हे साधन आहे, साध्य नव्हे. शांततेच्या मार्गाने, शास्त्राच्या मदतीने तो अनेक अद्भुत खजिन्यांची रहस्ये उलगडू शकेल. स्वतःचं जीवन अधिक सुगम, सुखद व सरस बनवू शकेल यात शंकाच नाही. मात्र त्याच्या आशा आकांक्षांना सर्वनाशाची कात्री लावणारे हे शस्त्र आज नको आहे. अवनतीकडे नेणारे शस्त्र नको आहे, उन्नतीकडे नेणारे शास्त्र हवे आहे. आज असे शास्त्र रूपीच अस्त्र हवे आहे. आज असे शास्त्र रूपीच अस्त्र हवे आहे. मित्रांनो, या प्रसंगी मला बहिणाबाईंनी लिहिलेल्या दोन ओळी आठवतात. अरे मानसा मानसा कधी होशील माणूस, अरे मानसा मानसा कधी होशील माणूस, लोभापायी झाला मानसाचा रे कानूस, लोभापायी झाला मानसाचा रे कानूस. मित्रांनो, आता वेळ झालेली आहे आपल्या मालिकांकडे वळण्याची. तर ऐकूया मालिका वेधविश्वाचा आपली मैत्रीण अश्लेषा भट हिच्यासोबत.
1: त्या ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेधविश्वाचा.
2: मित्रांनो नमस्कार. वेद विश्वासा या मालेत मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते. आपण आपल्या भारत देशाची युवा पिढी म्हणून आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय याबद्दल माहिती असायला हवं ना. चला तर आजच्या या मालिकेद्वारे आपण घेऊयात वेद विश्वासा. केंद्र सरकारच्या वतीनं देशातील ग्रामीण भागात 5G सेवा पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. चालू वर्षाच्या अखेरीस देशातील 95% जास्त गावांमध्ये हाय स्पीड इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याचे या मागचे उद्दिष्ट आहे. यामुळे कृषी, शिक्षण आणि आरोग्य या तीनही क्षेत्रात मोठे डिजिटल परिवर्तन घडून येईल असा विश्वास केंद्रीय दूरसंचार मंत्रालयानं व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत जलसंधारणाच्या कामात गती दिली आहे. राज्यातील दुष्काळप्रवण गावांमधील भूजल पातळी वाढवण्यासाठी हजारो सिमेंट बंधारे आणि शेततळ्यांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. शेतकऱ्यांना पाण्याचा शाश्वत स्रोत मिळवून देणे आणि गाव टँकर मुक्त करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने चालू आर्थिक

वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी नोंदवली आहे. उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि पायाभूत सुविधांमधील वाढत्या गुंतवणुकीमुळे देशाचा GDP वृद्धी दर मजबूत स्थिर आहे. जागतिक मंदीचे सावट असतानाही भारताची ही घोडदौड जागतिक पातळीवर कौतुकाचा विषय आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला गती देणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पुढील महत्वाचा टप्पा वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. या नव्या टप्प्यामुळे मुंबई ते नागपूर दरम्यानचा प्रवासाचा वेळ हा आणखीनच कमी होणार आहे. या महामार्गाच्या कडेला उभारण्यात येणाऱ्या नवनगरांमुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असा विश्वास प्रशासनानं व्यक्त केला आहे. देशात वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि इंधनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या वापराला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. गेल्या काही महिन्यातच दुचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या विक्रीत तब्बल 40% वाढ झाली आहे. सरकारनं दिलेल्या सबसिडी आणि चार्जिंग स्टेशनच्या वाढत्या जाळ्यामुळे हा बदल वेगाने होतोय. तर मित्रांनो, या होत्या देश आणि राज्यातील काही महत्वाच्या घडामोडी. आज आपण आपल्या अवतीभोवती पाहतो तेव्हा देशातील तरुण डिजिटल माध्यमांवर प्रचंड सक्रिय दिसतो. अनेकदा सोशल मीडियाच्या जगात कॉक्रोच सारख्या उपरोधी संकल्पनाही आपल्याला आजूबाजूला दिसतातच. मित्रांनो, प्रश्न विचारणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण एक सुरक्षित आणि जागरूक तरुण म्हणून आज आपली भूमिका नेमकी काय असायला हवी? केवळ विरोधासाठी विरोध किंवा एकेकी माहितीच्या आधारे टीका करणे हा जागृत युवा पिढीचा मुळातच गुण नाही. आज गरज आहे ती कोणत्याही समस्येच्या मुळाशी जाऊन तथ्यांची शहानिशा करण्याची. जेव्हा देशाचा तरुण कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय केवळ अफवांवर न जाता अधिकृत आणि विश्वासार्ह माहितीच्या आधारे प्रश्न विचारतो तेव्हाच खऱ्या अर्थानं एक सुदृढ समाज घडतो. चला तर मग मित्रांनो, एक जबाबदार आणि एक जागरूक नागरिक बनूया. देश विदेशातील घडामोडींचा असाच अचूक वेध घेण्यासाठी पुन्हा भेटूया वेदविश्वासा या मालेच्या पुढील भागात. तोपर्यंत मी तुमची रेडिओ मैत्रीण तुमची रजा घेते. नमस्कार.

मित्रांनो, आपण ऐकत होतात वेदविश्वाचा मालिका. मित्रांनो, आपल्या आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्याअंतर्गत सूर्योदय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आपण विविध

0: स्पर्धांचं आयोजन केलं होतं। तर आपण आत्ता ऐकणार आहोत त्यातील विजेत्यांची अंकिता पोहरकर यांनी घेतलेली मुलाखत।
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। मित्रांनो, ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणूनच AIR@90 अंतर्गत विविध महाविद्यालयात विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे आणि यावेळी सूर्योदय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला आपण काही स्पर्धा घेतल्या, जसे तात्काळ भाषण स्पर्धा, प्रश्नमंजुषा, निबंध लेखन स्पर्धा, आणि यातील विजेते विद्यार्थी आज आपल्या सोबत आहे सई गुंड, रोशन चौधरी, स्नेहल वाडगुरे। तुम्हा तिघांचंही आकाशवाणीच्या नागपूरच्या स्टुडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे।
2: धन्यवाद।
1: सगळ्यात आधी तर मला हे जाणून घ्यायला आवडेल सई, तू मला सांग की स्पर्धा जिंकल्यावर तुला कसं वाटतंय?
3: अप्रतिम, म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी जिंकेल, पण मी जिंकले आणि मला एक्साइटमेंट वॉज नेक्स्ट लेवल की मला आकाशवाणीला यायला मिळेल आणि मुलाखत होईल, तर इट वॉज ग्रेट।
1: पण स्पर्धा जेव्हा होती तेव्हा तुला काय फिलिंग येत होतं?
3: आय वॉज एक्साइटेड कारण आकाशवाणी ते कंडक्ट करत होतं आणि लहानपणापासून ऑफकोर्स आकाशवाणीबद्दल आम्ही भरपूर ऐकलेलं आहे आणि आकाशवाणीकडून अशी स्पर्धा येणार आहे विविध कॉम्पिटिशन्स, तर आय वॉज सो एक्साइटेड। आणि मी पहिल्याच दिवशी जेव्हा माहिती पडलं तेव्हा नाव रजिस्टर केलं की मला द्यायचंच आहे, आकाशवाणी कंडक्ट करत आहे।
1: क्या बात आहे स्नेहल, तू काय सांगशील?
2: मला पण अतिशय सुंदर वाटलं, हे नवीन काहीतरी अनुभवायला मिळालं। लाईक मी निबंध मध्ये प्रथम आलेलं, तर आधी असं ऑपॉर्च्युनिटीज नव्हती मिळालेलं, बट आकाशवाणीचा नाव आधीपासून ऐकलंय मी ना, लाईक माझ्या बाबांकडनं वगैरे, तर असं खूप म्हणजे एक्साइटेड होतो की आकाशवाणीमध्ये यायला मिळेल, सगळं इथं बघायला मिळेल आणखी, तर मी बहुत छान वाटून राहिलं इथं।
1: नक्कीच। रोशन, तू काय सांगशील?
4: अप्रतिम खुशी होत आहे पहिली गोष्ट, तर की नाही का आकाशवाणीमध्ये यायला भेटलं, अजून फर्स्ट आलो क्विज मध्ये आणि याच्या पहिले कधी संधी नाही भेटली आकाशवाणीमध्ये यायची, पहिल्यांदा येत आहे, त्यामुळे खूप चांगलं वाटतं। आकाशवाणी असं प्रोग्राम कंडक्ट करता येते आमच्या कॉलेजमध्ये, तर खूप म्हणजे पहिल्यापासून एक्साइटमेंट होती, जेव्हा कॉम्पिटिशन सुरू व्हायच्या पहिले खूप एक्साइटमेंट होतो की कावील कावील समोर जाऊन, तर मग नंतर क्विज आली, एक्स्टेम्पशन आलं, अजून मग अजून स्पर्धा आली, त्यामुळे असं अजून स्पर्धा व्हायला पाहिजे आमच्या कॉलेजमध्ये आणि चांगलं वाटलं असे स्पर्धामध्ये मी पहिला आलो।
1: पण जेव्हा तुमच्या कॉलेजमध्ये स्पर्धा होत होत्या तेव्हा तुझी तयारी काय होती?
4: माझी तयारी म्हणजे पहिले वाचून गेलो होतो काही, तसे प्रश्न वगैरे सोडवले त्यानंतर, आणि असं वाटत नव्हतं प्रश्न सोडवून की नाही का पहिला येईन।
1: स्नेहल, मला एक सांग की तू निबंध स्पर्धेत प्रथम आलेला आहे, तुझा विषय कुठला होता?
2: माझा विषय होतं आकाशवाणी। लाईक आकाशवाणीला आता 90 वर्ष पूर्ण झालेलं आहे, त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा करतो।
1: धन्यवाद।
2: आणखी आकाशवाणी बद्दल म्हणजे आकाशवाणीचा जो इतिहास आहे तो बहुत आधीपासून मी ऐकलाय, बहुत छान असा इतिहास आहे आकाशवाणीचं, नंतर ऑल इंडिया रेडिओचं नाव वगैरे मिळालं म्हणून याच्याबद्दल मी माहिती करून गेलो होतो की मला निबंधमध्ये काय लिहायचं। आणखी बाबांना मी विचारलं होतं आधी की आकाशवाणी काय आहे, तर त्यांनी सांगितलेलं की इथं आधी रेडिओमध्ये सॉंग्स ऐकले जात होते, आणखी कोणते न्यूज असायचे किंवा कोणते करंट न्यूज अफेअर्स वगैरे, त्याच्यामुळे आकाशवाणीमुळे सगळ्यांना खूप सोपं गेलंय। आणखी माझ्या कॉलेजला बी मी धन्यवाद देईल की त्यांना आकाशवाणीच्या थ्रू आम्हाला इथं पार्टिसिपेट करायला संधी दिली, आणखी मी खूप आभार व्यक्त करतो।
1: पण तू जेव्हा निबंध लिहत होता तेव्हा तू काय पद्धत, म्हणजे तुला असं वाटलं होतं का की तू फर्स्ट येशील असं काहीतरी तू लिहिलेलं आहे, काही महत्वाचे मुद्दे तू लिहिले होते का?
2: हा, म्हणजे असं वाटलं नाही की मी फर्स्ट येईल, मी आपल्या मनाने जितकं वाटलं मी तितकं दिलं, आपलं बेस्ट दिलं, बट काय असं युनिक गोष्ट होती जी आकाशवाणीबद्दल मला माहिती होते तर मी ती लिहिलं, असं आता सोडून दिलं की मी प्रथम येणार की नाही, बट कॉम्पिटिशन होतं माझं सहभाग घेणं महत्वाचं होतं की काहीतरी नवीन मी अनुभवत आहे, त्यामुळे सगळं बेस्ट दिलं मी ना आपलं।
1: नक्कीच। सई, मला सांग, जेव्हा इम्प्रॉम्प्टू कॉम्पिटिशन जे होते ज्याला आपण तात्काळ भाषण स्पर्धा जसं म्हणतो, त्यावेळेस तुझे काय फिलिंग्स काय होत्या?
3: फिलिंग्स म्हणजे आय एम नेव्हर डेड बिफोर एक्स्टेम्पर कॉम्पिटिशनमध्ये, मला बोलायला आणि आपले विचार मांडायला खूप आवडतं म्हणून इट वॉज समथिंग रिअली एक्साइटिंग थिंग फॉर मी। माझं विषय होतं पॉझिटिव्ह ऍटिट्यूड। पॉझिटिव्ह ऍटिट्यूड इतका चांगला विषय होता, त्यात भरपूर काही बोलायला आहे, माझं बोलण्याचं जे मी बोलले ते आय ट्राईड टू आर्टिक्युलेट माय आयडियाज अबाउट पॉझिटिव्ह ऍटिट्यूड। जीवनात कितीही काही अडचणी जरी आल्या तरी सकारात्मक दृष्टिकोन जर असला आपल्याला पुढे, तर आपण त्याच्यानी कुठल्याही परिस्थितीवर मात घालू शकतो।

0: तो हेच मी बोलण्याचा प्रयत्न केला थ्रू दॅट आणि ते बहुतेक आवडलं आणि मी जिंकले. सो या
1: पण स्पर्धा जिंकल्यावरचा उत्साह तर तुला होताच, पण आकाशवाणीला आता इथे येऊन आता तू माझ्यासमोर इंटरव्ह्यू देतेस, सो कसं वाटतंय तुला?
0: हे मी कधीच विसरणार नाही, अविस्मरणीय गोष्ट आहे ही. इतकं प्राऊड होतं, इवन जेव्हा मी आपल्या घरी सांगितलं की आकाशवाणीमध्ये माझी मुलाखत होणार आहे, सगळे इतके खुश झाले. आणि इट्स अ हिस्टॉरिक प्लेस, आकाशवाणी खूप हिस्टॉरिक प्लेस आहे. इथे येणं आणि तुमच्या समोर बसणं एक खूप मोठी गोष्ट आहे. या इट वॉज समथिंग आय विल नेव्हर फॉरगेट इन माय लाईफ. ते एक झालेलं आहे मार्क की मी आकाशवाणी गेले होते.
1: क्या बात. पण तू जसं म्हणाले की तुला बोलायला आवडतं, तुझे विषय मांडायला तुला आवडतात, तर तू याआधी अशा कुठल्या कॉम्पिटिशन

0: मांडायला तुला आवडतात, तर तू या आधी अशा कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये भाग वगैरे घेतलाय का?
1: नेहमीच, जेव्हापासून मी कॉलेज, इवन इन माय स्कूल, मी नेहमीच अशा कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेत राहते वेअर आय गेट अन ऑपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस माय आयडियाज, कम्युनिकेशन स्किल्स. कारण हे एक व्यक्ती म्हणून ॲज अ इंडिव्हिज्युअल यंग स्टुडंट मला पुढे खूप हेल्प करेल अशा प्रकारच्या गोष्टी जर मी आज इथे घेतलं तर. म्हणून मी नेहमीच अशा कॉम्पिटिशन्समध्ये स्पर्धेत भाग घेत राहते आणि पुष्कळ याच्यात मी फर्स्ट सुद्धा आलेली आहे.
0: क्या बात आहे,
1: पुष्कळ अप्रिसिएशन्स मिळालेली आहे
0: आणि असंच तू पुढे करत राहावं हीच आमची इच्छा आहे.
1: धन्यवाद.
0: स्नेहा, तू काय सांगशील की तुला आकाशवाणीच्या इथे माझ्यासमोर बसून तू इंटरव्ह्यू देतो आहे, तुझी मुलाखत होते, तुझं काय फिलिंग आहे?
2: लाईक अनबिलिव्हेबल अन अविश्वसनीय. मला वाटलं नाही, लाईक हे सगळं मी आधी मूवीज मध्ये बघितलं होतं की हे मुलाखत इंटरव्ह्यू कसे होतात, बट आज स्वतःहून मी इथं एक्सपिरियन्स करताय तर खूप ग्रेट फिलिंग आहे माझ्यासाठी. आणखी मी थिएटर वगैरे करतो तर मला हे सगळं माहीत आहे थोडं बहुत, बट हे जे आज मी करत आहे खूप अनोखं आहे. लाईक मी ना हे कधी एक्सपिरियन्स नाही केलंय, पण आज माझ्यासाठी हे खूप छान आहे की मी आकाशवाणीमध्ये इथे येऊन तुमच्या समोर मुलाखत मध्ये आहे. आणखी माझ्या कॉलेजनी मला इथपर्यंत हा प्लॅटफॉर्म दिला की मी इथं येऊन मुलाखत मध्ये तुमच्या समोर काही बोलू शकताय, तर माझ्यासाठी बहुत छान फिलिंग आहे. लाईक आम्ही ऑन दी टाइम स्पीच देत आहे लाईफ मध्ये पहिल्यांदा.
0: आणि तुम्ही खूप छान बोलत आहात तिघही जण, त्याच्यामुळे ही अप्रिशिएट करण्यासारखीच गोष्ट आहे.
2: धन्यवाद मॅम.
0: नक्कीच. रोशन, तू काय सांगशील की तुला इथे आकाशवाणीला येऊन कसं वाटतंय?
3: खूपच चांगलं वाटत आहे आणि पहिल्यांदा इंटरव्ह्यू देत आहो मी. याच्या पहिले कधी इंटरव्ह्यू देवी हिस्टॉरिकल प्लेस मध्ये ह्याची आला हो, अजून तिथे इंटरव्ह्यू देत आहे, हे खूप प्राऊडवाली गोष्ट वाटत आहे. आणि सगळ्यात पहिले तर थँकफुल म्हणून कॉलेजला की नाही का अशी अपॉर्च्युनिटी दिली, त्या लोकांनी इथे येऊन संधी दिली की नाही का, म्हणजे इथं आलो अजून इंटरव्ह्यू देतो तुमच्या समोर, खूपच चांगलं वाटत आहे.
0: ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झालेली आहे, तर आकाशवाणी हे नाव जेव्हा डोळ्यासमोर येतं तेव्हा काय चित्र समोर होतं? सई तू सांग.
1: लहानपणापासून बाबा माझे आकाशवाणी ऐकतात आणि जुनी गाणे वगैरे, तर पहिली गोष्ट मनात म्हणजे ते जुनं गाणे आणि आकाशवाणी, इट्स लाईक ओल्ड टाईम थिंग, काइंड ऑफ अ थिंग. सो तेच मनामध्ये होतं. पण जेव्हा आम्हाला कॉम्पिटिशन बद्दल माहिती पडलं तेव्हा वी स्टार्टेड रिसर्चिंग अबाउट आकाशवाणी, आकाशवाणी बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला की आकाशवाणी आहे काय. आणि भरपूर गोष्टी माहिती पडल्या आकाशवाणीमुळे, हाऊ हिस्टॉरिक इट वॉज, हाऊ इम्पॉर्टंट थिंग इट प्लेड ऍट द टाइम ऑफ फ्रीडम स्ट्रगल. तेव्हापासून आणि आता सुद्धा आकाशवाणी वेगवेगळी विविध भारती, युवा वाणी असे जे प्रोग्राम्स कंडक्ट करते, तर वाव, आय थिंक वी वर रिअली नॉट अवेअर अबाउट ऑल ऑफ दीज थिंग्स. तर आकाशवाणीबद्दल थ्रू बिकॉज ऑफ दिस कॉम्पिटिशन प्रिपेरेशन आम्हाला खूप माहिती मिळाली.
0: तू काय सांगशील, आकाशवाणी नाव घेतल्यावर तुझ्या डोळ्यापुढे काय चित्र उभं असतं?
2: आकाशवाणी जसं नाव ऐकतो तसं लाईक मी महाभारतात ऐकलंय आकाशमधून वाणी होतात, की काही त्यात भगवद्गीतेमध्ये पण लिहिलंय आकाशातून वाणी होतात, लाईक ते बहुत खूप महत्वाची वाणी होतात. तसंच आकाशवाणी हा नाव बहुत युनिक आहे आकाशवाणी. आणखी जेव्हा पण आकाशवाणीबद्दल ऐकतोय तर असं आहे की आधीच्या काळात लाईक आमच्या बाबांच्या काळामध्ये आकाशवाणी खूप प्रसिद्ध होतं, तर तेव्हा चित्रीकरण नव्हतं होत इकडे तिकडे, लोक विश्वास फक्त या आवाजावर ठेवायचे जे आकाशवाणीमधून बोलली जायची, तर त्या आवाजावरती सगळे लोक विश्वास करत होते आणि ते गोष्ट आपल्या लाईफमध्ये आणत होते की आपल्याला काय घडायचं आहे. आणि इकडून तिकडून काही जे बातम्या येत होते त्या आकाशवाणी थ्रू सगळ्यांपर्यंत पोहोचत होते, पण लोक चित्रांवर विश्वास न करता फक्त त्या एका आवाजावरती विश्वास करत होते. तर सगळ्यांसाठी पण खूप छान होतं. नंतर नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली तर मग चित्रीकरण वगैरे व्हायला सुरू झालं, बट आकाशवाणी हे खरंच खूप छान आहे.
0: पण मला एक सांग, जर पुढे तुला संधी मिळाली की आकाशवाणीशी कुठल्या तरी कारणाने जुळलं जावं तर कुठलं कारण असेल?
2: कारण हेच की मला आधीपासूनच लहानपणापासूनच लोकांसमोर येणे खूप आवडतं, लाईक मला फेमस होणे हे खूप आवडतं.
0: हा,
2: त्यामुळेच मला असं आवडेल की मी सगळ्यांसमोर माझा आवाज ठेवू शकेल. लाईक ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी थ्रू आपण पूर्ण भारतामध्ये आपली आवाज पोहोचवू शकू. लाईक एक याची नाही की मी फेमसच होणार की म्हणजे आकाशवाणीमध्ये आलंय तर माझी आवाज पूर्ण भारतातल्या लोकांपर्यंत जाणार आणि त्यांच्यापर्यंत करेक्ट इन्फॉर्मेशन देणं किंवा माझे मतं मांडणं हे मला खूप आवडेल. तर आकाशवाणीनं हेच बोलेल मी की मला याला पण आवडेल.
0: नक्कीच. रोशन, तू काय सांगशील, जर तुला कुठली संधी मिळाली की आकाशवाणीशी तू जुळल्या जावं तर कुठल्या माध्यमातून तुला जुळायला आवडेल?
3: म्हणजे मी आकाशवाणीचे काही शो बघितले आहेत जसे म्युझिक शो वगैरे, नाही का, तर पहिल्याच्या काळात माझे बाबा वगैरे आजोबा वगैरेने सांगितलं की नाही का लहानपणी

0: का ते पण ऐकत होते आकाशवाणी वगैरेचे शो वगैरे तेव्हापासून. म्हणजे मग नंतर माहित पडलं की आकाशवाणी राहते का. जेव्हा मी रेडिओ वगैरे मध्ये ऐकलं की नाही का म्हणजे असे असे शो होतात गाणे ऐकणं कुठचे अर्जंट न्यूज वगैरे, तर त्याबद्दल मग मला माहित पडलं. मग त्याच्यानंतर अगर संधी ह्याची भेटली म्हणजे तर नाही का पहिली गोष्ट तर फेमस होऊन जाईन इथे, म्हणजे सगळ्यांसमोर बोलायला भेटेल, सगळ्यांना नाही का न्यूज वगैरे पोहोचण्याचं काम वगैरे हे सगळ्याची संधी अगर भेटत असेल तर बिलकुल घ्यायला पाहिजे.
1: नक्कीच सई, तू काय सांगशील?
2: जसं मी सांगितलं, मला बोलायला खूप आवडतं आणि आकाशवाणी एक अशी जागा आहे, इट्स अ स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म जी पूर्ण भारतात आपली आवाज पोहोचत आहे. जसं स्नेहल बोलला तसंच मला सुद्धा तुमच्यासारखं किंवा एक रेडिओ जॉकी म्हणून आकाशवाणीमध्ये जुळायला भरपूर आवडेल, बोलायला आवडेल, लोकांबद्दल गोष्टी जाणून घ्यायला आवडेल.
1: तू जेव्हा निबंध लिहित होतास त्यात बऱ्याचदा मला असं कळलं आहे की तू त्यात काही शायऱ्या वगैरे पण लिहिल्या होत्या.
3: एक्झॅक्टली यस.
1: आणि तू तो हिंदी मध्ये लिहिला होता निबंध, तर तुला जर काही आम्हाला एखादी शायरी त्याविषयी जर सांगाविषयी वाटली तर काय सांगशील?
3: ती शायरी म्हणजे आधीच एक गोष्ट सांगते की आधी गावांगावांमध्ये ऑल इंडिया रेडिओ लाईक एकच रेडिओ राहत होता असं मी ऐकलं, की कोणत्या तरी गावातला जो मोठा माणूस होतो सरपंच किंवा कुणी त्याच्याकडे रेडिओ राहत होतो, तर पूर्ण गावची लोक एका फिक्स्ड टाईमला येत होतात आणि ते पूर्ण इन्फॉर्मेशन जे आकाशवाणी थ्रू चालत आहेत ते ऐकत होतं. तर त्याच्या थ्रूच मला खूप काही शायरी आली.
1: स्नेहल, मला वाटतं की तुझी शायरी तयार झालेली आहे, तर आम्हा सगळ्यांना एखादी शायरी ऐकवली तर आवडेल.
3: रेडिओ की धुन में बसा अपनापन का प्यार, रेडियो की धुन में बसा अपनापन का प्यार, जिसने जोड़े दिलों को बार बार हर बार, जिसने जोड़े दिलों को बार बार हर बार. 90 वर्षों से गूंज रहा जिसका सुर सुनहरा, 90 वर्षों से गूंज रहा जिसका सुर सुनहरा, आकाशवाणी है देश की आवाज का चेहरा, आकाशवाणी है देश की आवाज का चेहरा.
1: क्या बात है, खूब छान. सई, मला सांग, तुझा विषय होता पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, तर त्याविषयी तू त्यांना काय सांगितलं? म्हणजे काय अशी काही बोलली की तू विनर झालेली आहे?
2: जसं मी सांगितलं, मी हे सांगण्याचा प्रयत्न केला की जीवनात भरपूर अडचणी येतात, भरपूर कठीण गोष्टी येतात आपल्या, आणि सकारात्मक दृष्टिकोनाने आणि सकारात्मक विचार केल्याने आपण त्या गोष्टींपासून कसं मात करू शकतो, त्या गोष्टींना कसं मात करून आपण पुढे जाऊ शकतो, हेच मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि हो, त्यामुळे बहुतेक त्यांना आवडलं आणि मी विजय झाले.
1: अच्छा, मला एक सांग, जर आजकालची जी तरुण मंडळी आहे, बरेचदा ना बरीच मंडळी घाबरून राहतात, कुठल्या स्पर्धा आली तर त्यांना माहिती असते की आपण हे करू शकतो पण ते करत नाही, ते घाबरलेले असतात की नाही बाबा मला नाही जमणार असं वगैरे, तर त्या मुलांना तू काय सांगशील की त्यांनी पुढे यावं का?
2: सगळ्यात आधी तर नोबडी इज परफेक्ट, कोणीच परफेक्ट नसतं, सगळ्यांनाच आईन्स्टाईन असेल किंवा त्यांना सगळ्यांना सगळी माहितीच असेल असं गरजेचं नसतं, मला सुद्धा नव्हती, पण आय ऑलवेज ट्राय टू पार्टिसिपेट, ऍटलीस्ट पार्टिसिपेट करा, दुसऱ्यांना बघा, शिका, रिसर्च करा आणि स्वतः पण शिकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही फर्स्ट आलेच पाहिजे असं काही गरजेचं नसतं, पण ऍटलीस्ट टू शोकेस व्हॉट एव्हर यू हॅव इनसाईड यू. जर तुम्ही प्रयत्नच नाही कराल, जर तुम्ही तुमच्याकडे जी बळ बुद्धी जी येते तुम्ही शोकेसच नाही कराल, तर तुम्हाला कसं कळेल की माझ्यात ती आहे की नाही आहे? आणि द सेकंड गोष्ट इज, कोणालाच आपण चुकीचं जरी केलं तर कोणालाच आठवण नाही राहत. नो बडी वॉन्ट्स यू टू डू एनिथिंग रॉंग, तर कधीच ते चुकीच्या दिशेला नाही जात तुम्ही किती हे करण्याचा प्रयत्न केला तर. यू शुड ऑलवेज पार्टिसिपेट आणि घाबरण्याचं काही कारणच नसतं त्यात, कोणी तुम्हाला काही म्हणणार नाहीये. मी नेहमी पार्टिसिपेट करते ऍटलीस्ट, आणि आय डोंट कीप दॅट इन माय माइंड की मला जिंकायचंच आहे, पण मला काहीतरी शिकायला मिळेल यातून, हे मी नेहमी आपल्या लक्षात ठेवते आणि मनात ठेवते. आय ऑलवेज कीप दॅट इन माय माइंड. आणि येस, आय वुड लव्ह टू टेल अदर्स ऑल्सो की कधी घाबरायचं नाही, पार्टिसिपेट, शोकेस व्हॉट एव्हर यू हॅव, आणि येस, अँड जर ते आवडलं तर तुम्ही जिंकाल सुद्धा, ती नंतरची गोष्ट आहे, पण ऍटलीस्ट पार्टिसिपेट. या
1: नक्कीच. रोशन, मला सांग, तू इतर जे मुलं आहेत ज्यांना या स्पर्धेत भाग घ्यायचा असतो किंवा घेत नाही, त्यांना तू काय सांगशील?
0: सगळ्यांना भाग घ्यायला पाहिजे, कोणती पण स्पर्धा राहो भाग घ्यायला पाहिजे. मी पण जेव्हा आमच्या मला माहित पडलं की आमच्या कॉलेजमध्ये आकाशवाणीचा प्रोग्राम होत आहे म्हणजे कॉम्पिटिशन होत आहे, तर नाही का मी पण पहिले काही प्रिपरेशन केली नव्हती, बट नंतर माहित पडलं की नाही का आकाशवाणीचा प्रोग्राम होत आहे, मग नाही का थोडी पहिले भीती वाटायला लागली की नाही का होईल समोर जाऊन का होईल. मग नंतर मी प्रिपरेशन केलं, प्रिपरेशन झाल्यानंतर मग नाही का जेव्हा मी क्विझ सोडत होतो तेव्हा मला वाटत नव्हतं की नाही का सगळ्यांकडे पाहून की नाही का पहिलं येईन. मग नंतर क्विझ सोडवल्यानंतर मग रिझल्ट आल्यानंतर माहित पडलं. आता

0: सगळ्यांना भाग घ्यायला पाहिजे. त्याच्यानं म्हणजे त्याच्याने नाही का नवीन इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन स्किल वाढते आणि नवीन नॉलेज वाढते, आपल्याला नवीन नवीन नॉलेज येते. तर हर एक स्पर्धेत भाग घ्यायला पाहिजे.
1: नक्कीच. तुम्हा तिघांशी पण गप्पा मारून खरंच खूप छान वाटलं. आय होप की तुम्हाला पण मजा आली असेल. तुम्ही सगळे इथे आलात, नागपूर आकाशवाणीतर्फे तुमचे खूप खूप आभार.
2: धन्यवाद
0: मॅम.
3: मित्रांनो, AIR@90 अंतर्गत आपण सूर्योदय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं आणि आता आपण ऐकत होतात त्यातील विजेत्यांची अंकिता पोहरकर यांनी घेतलेली मुलाखत. मित्रांनो, या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्री अतुल साखरकर आणि ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती. पुन्हा भेटूया आपल्या लाडक्या युवावाणी कार्यक्रमात. तोपर्यंत मी तुमची रेडिओ मैत्रीण रुपल घेते तुमची रजा. हसत रहा, आनंदी रहा. बाय बाय.
4: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कारे घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
5: RBI सांगते,
4: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालच्या कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालच्या वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायत राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या चार संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमाशुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असल्यानं कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनी कापसाच्या आयातीवरचं सीमाशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 2026 पोटनिवडणुकीसाठी स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ नागपूरबाबत प्रारूप मतदार यादी आणि मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, तहसील कार्यालय इत्यादी सर्व पदनिर्देशित स्थानांवर उपलब्ध आहे. ज्यांना मतदार यादी किंवा मतदान केंद्राच्या यादीमध्ये दावे किंवा हरकती घ्यायच्या असतील त्यांनी यादी प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसांच्या आत म्हणजेच 28 मेपर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात ती सादर करावीत असं आवाहन करण्यात आलं आहे. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्यानं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे. दरम्यान आफ्रिकेत वेगानं पसरणाऱ्या इबोलाच्या सार्वजनिक आरोग्य आणीबाणीचा सामना करण्यासाठी मानवतावादी मदतीचा भाग म्हणून भारत सरकारनं आज वैद्यकीय साहित्य आणि संरक्षक उपकरणांचा पहिला साठा पाठवला. ही मदत आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन इथं पाठवण्यात आली आहे. होमुर्झची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबर वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणला असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात बार्टीकडे 80,000 लोकांनी आपली मतं नोंदवली असून बहुसंख्य लोकांनी याला विरोध दर्शवला आहे असं अनुसूचित जाती उपवर्गीकरण पुनर्विलोकन समितीचे राहुल डांबाळे यांनी सांगितलं. वर्गीकरणाला विरोध करण्यासाठी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेला घेराव घातला जाईल असा इशारा त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला. 30 जूनला हे आंदोलन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी राज्यभर बैठका सुरू असल्याचं डांबाळे यांनी सांगितलं. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच तिवसा तालुक्यातील विमाधारक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 35,000 रुपयांची आर्थिक मदत विमा कंपनीमार्फत तातडीनं देण्यात यावी तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न प्रदान करावा या दोन मागण्यांसाठी शेतकरी आणि गुरुदेव भक्तांसह 5 जूनपासून तिवसा तहसील परिसरात बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पुनसे यांनी दिला आहे. मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतकरी नेत्यांच्या माहितीनुसार जिल्ह्यातील 1,85,560 शेतकऱ्यांनी सुमारे 8.90 कोटी रुपये प्रीमियम भरून पीक विमा घेतला होता. याशिवाय राज्य आणि केंद्र शासनाकडून प्रत्येकी 2.12 कोटी रुपयांचा हिस्सा जमा करण्यात आला. मात्र नुकसान झाल्यानंतर जिल्ह्यातील केवळ 9,342 शेतकऱ्यांना सुमारे 1.50 कोटी रुपयांचा परतावा मंजूर करण्यात आल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय चिंतनाबरोबरच पक्षाच्या संघटनात्मक शक्तीचा प्राधान्यानं विचार करायचा आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षहितासाठी समर्पित भावनेतून काम केलं पाहिजे असं आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केलं. चंद्रपूर जिल्ह्यातील वल्नी बोर्डा इथं पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण अभियानाअंतर्गत आयोजित पदाधिकारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास ते संबोधित करत होते. निलावार फार्म इथं आज हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. हवामान. येत्या 26 तारखेपर्यंत अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच अकोला, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात देखील 26 तारखेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बुलडाणा, वाशिम हे जिल्हे वगळता इतर सर्वच जिल्ह्यांमध्ये

उष्णतामान कायम राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवला आहे. एप्रिल महिन्यापासून अमरावती जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटा वाहत असून जिल्ह्यात उष्माघात सदृश 15 रुग्ण दाखल झाले होते. त्यांच्यावर आवश्यक उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. दरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला असून काही भागात गाराही पडल्या. अनेक भागात आंबा, पपई, केळीच्या फळबागांना या पावसाचा फटका बसला आहे. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत गुरविंदर सिंह यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरविंदर यानं 10 सेकंद 9 मिलीसेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवली. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होत आहे. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा आपलं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याच्या तयारीने उतरणार आहे. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एम्पेची पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरणार आहे. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं हे 125वं वर्ष आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सायंकाळी 7:30 वाजता कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघादरम्यान कोलकाता इथं सामना होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अमरावती मार्गावरील निमजी गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिकचं मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उद्घाटन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेला घेराव घालण्याचा दलित संघटनांचा इशारा. आणि येत्या 26 तारखेपर्यंत अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट कायम. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरे 512.8 दशांश मीटर्स अर्थात 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं अलिया भोगासी या चित्रपटातलं हे गीत. रचना आहे मधुसूदन कालेलकर यांची आणि संगीत पथक केली आहे शंकरराव कुलकर्णी यांनी.

श्रोते हो, आता यानंतर ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं पवनाकाठचा धोंडी या चित्रपटातलं हे गीत. रचना आहे शांता शेळके यांची आणि संगीत पथ्य केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे सुद्धा कार्यक्रम आपण ऐकू शकता. संध्याकाळचे 6:30 वाजलेलेत आणि 44 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गम्मत जम्मत.

0: बाल दोस्तांनो नमस्कार. नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गम्मत जम्मतच्या आजच्या भागात मी स्वप्नाताई तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. बालदोस्तो कसे आहात? उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करत असणार तुम्ही सगळेच जण, हो ना? पण त्याचबरोबर स्वतःच्या तब्येतीची सुद्धा काळजी घ्यायला हवी. उन्हाळ्यात सरबतं, ज्यूसेस, ताक नक्की घेत चला. भरपूर पाणी प्या. त्याचप्रमाणे उन्हात खेळणं टाळा आणि संध्याकाळी भरपूर खेळा, खेळाचा आनंद पण घ्या. बालदोस्तांनो आता वेळ झाली आहे आपल्या कार्यक्रमाची. आता ऐकूया श्रीकृष्ण शास्त्री या बालदोस्ताचं तबला वादन.
1: नमस्कार, माझं नाव श्रीकृष्ण किरण शास्त्री आहे आणि आज मी आपल्यासमोर त्रिताल सादर करणार आहे.

वा, काय मस्त झालं तबला वादन. बालदोस्त हो, आपण ऐकत होतो श्रीकृष्ण शास्त्री याचं तबला वादन. यानंतर ऐकूया रेयांश ठाकूर याचं संतूर वादन.

0: अरे वा, संतूर वादन ऐकत ऐकत आपण मंत्रमुग्धच होऊन गेलो. बालदोस्तांनो, याबरोबरच आजच्या गम्मत जम्मतचा भाग इथे संपण्याची वेळ होत आली आहे. तेव्हा आपण लवकरच भेटूया पुढच्या भागात. तर आता मी स्वप्नाताई गम्मत जम्मत कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह तुमची रजा घेते. काळजी घ्या, स्वस्थ खा, मस्त रहा. पुन्हा भेटूच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत स्वप्नाताईचा नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: गम्मत जम्मत.

0: आवश्य आहे का? पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आपल्याला ऐकता येतील. तत्पूर्वी काही

0: संदेश।
1: बाबा कॉलेजची फी जास्त आहे।
2: बेटा
3: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते।
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल।
4: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री। चल
1: कुठे
4: ऍडमिशन घ्यायला, खातं झालं ऍक्टिव्ह।
1: आरबीआय सांगते
5: जाणकार बना, सतर्क राहा।

0: मजा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. सूर्यघर.
2: सांगून सांगून थकलो.
3: काय झालं?
2: नवी किट बॅग पाहिजे.
3: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
2: करेक्ट.
3: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास सीएमएस पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग सीएमएस पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
4: आरबीआय सांगते,
5: आधी आपली बँक मग आरबीआय ओम्बुड्समन.

0: आकाशवाणी मुंबई, मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्स पुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र लॉजिस्टिक्सवर होणारा खर्च हेच सध्या उत्पादन क्षेत्रापुढलं सर्वात मोठं आव्हान असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक आहे असं ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यात गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. नागपूर आणि गडचिरोली भागात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लॉजिस्टिक क्षेत्रातही वाढ होते आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक पार्क नागपूरच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
1: एक बहुत ही आधुनिक स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का लॉजिस्टिक पार्क आज हमारे नागपुर जिले में उद्घाटित हुआ है और निश्चित रूप से नागपुर जिले के आर्थिक विकास में एक बहुत महत्वपूर्ण भूमिका इस लॉजिस्टिक पार्क के माध्यम से उसका निर्वाह होगा, इस बारे में मेरे मन में कोई शंका नहीं है.
0: मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झाला तर इंधन खर्चात बचत होईल आणि लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. हे पार्क 105 एकर जागेत उभारलं असून यासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती

भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या चार संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोला या आजाराच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारताने आज आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनकडे तातडीच्या वैद्यकीय मदतीची पहिली फेरी पाठवली. या संकटाचा सामना करण्यासाठी आफ्रिकन युनियनबरोबर समन्वय साधून भारत सर्वतोपरी सहाय्य करेल असं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. काँगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं होतं. लोकायुक्त कायद्याला राज्यात मान्यता मिळूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दल समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती असते असं मत व्यक्त करत त्यांनी युवा शक्तीकडे सरकारनं दुर्लक्ष करू नये असा इशारा दिला. देशातले नागरिक भाजपला पर्याय शोधतायत, कॉक्रोच जनता पार्टी त्याचाच परिणाम आहे अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीत बोलत होते. नागरिकांमधला असंतोष व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सपुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 205 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 13 षटकांमध्ये 5 बाद 131 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. कोलकाता इथं थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये आज मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडला आणि काही ठिकाणी गारांचा वर्षावही झाला. पावसामुळे काही भागात फळबागांचं नुकसान झालं. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात आज वीज कोसळून झालेल्या अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्येही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटे मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. वादळी वाऱ्यांमुळे वेंगुर्ल्याजवळ शिरोडा इथल्या समुद्रात आज पहाटे मच्छीमारीसाठी गेलेली एक बोट बुडाली. बोटीवरचा एक मच्छीमार बेपत्ता असून मत्स्य विभाग पोलिसांच्या समन्वयानं त्याचा शोध घेत आहे. येत्या 2 दिवसांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडायची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका आणि कसारा परिसरात 2 ठिकाणी पोलिसांनी काल केलेल्या कारवाईत बेकायदेशीरपणे इंधन वाहून नेणारे 2 टँकर पकडले. यावेळी 87,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यात डिझेल आणि इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं असून अवैध इंधन वाहतूक करणाऱ्यांविरोधात

0: विरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी खोली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र त्याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्स पुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kHz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
2: तिन्ही कॉलेजला
3: काळजी करू नकोस.
2: फीस पाहिलीस का?
4: काय कसे आहात?
2: काय झालं?
3: फीचं टेन्शन.
4: राहुलचा बँक अकाउंट आहे तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 lakh नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
5: RBI सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: ताई हे बघ,
3: हॅपी बर्थडे टू यू.
5: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
3: नेहमी शॉपिंग.
5: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
6: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
7: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील. आय नो ना. RBI सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, नॉर्वेमध्ये ओस्लो इथं तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेत भारत आणि नॉर्डिक राष्ट्रांमधल्या भागीदारीत हरित तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण संशोधनाला विशेष प्राधान्य देण्यात आलं. सध्याची जागतिक स्थिती पाहता ऊर्जा क्षेत्रात येऊ घातलेली आव्हानं आणि या संकटांवर मात करण्यासाठी हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचं महत्व आज वाढलंय. या अनुषंगानं हरित ऊर्जा निर्मितीमध्ये भारतानं घेतलेला पुढाकार याविषयी ऊर्जा क्षेत्रातले अभ्यासक अभय यावलकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकूया. नॉर्वेमधल्या ओस्लो इथं नुकतीच तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद पार पडली. या भागीदारीमध्ये हरित तंत्रज्ञान आणि या क्षेत्रात संशोधन याला विशेष प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून आलं. भारतासाठी याचं काय महत्व आहे सांगाल का?
1: हरित ऊर्जा जर आपण म्हटलं तर नॉर्डिक जे देश आहे म्हणजे त्याच्यामध्ये नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड हे जे देश आहे हे या तंत्रज्ञानामध्ये अगोदरच पुढे आहे आणि त्यामुळे स्वच्छ ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनं, कार्बन कमी करणारं तंत्रज्ञान, शाश्वत विकास याच्यामध्ये हे देश आघाडीवर आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा भारताला निश्चित फायदा होणार आहे. तसंच आपण असं म्हटलं होतं G20 परिषदेमध्ये की आपण 2070 पर्यंत आपण कार्बन इमिशन जे आहे ते पूर्णपणे शून्यपर्यंत नेऊ आणि त्यामुळे हरित तंत्रज्ञानाची ही जी भागीदारी आहे ज्याच्यामध्ये सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, ग्रीन हायड्रोजन असेल या क्षेत्रामध्ये भारत अधिक वेगाने प्रगती करू शकेल. नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन संशोधन याला काही सहकार्य मिळेल का असंही या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. त्यामुळे भारतीय संशोधक जे आहेत त्यांना चांगला वाव मिळेल, स्टार्टअप्स आणि इतर उद्योगांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होईल, नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची संधी मिळेल त्यांना. तसंच गुंतवणूक ज्याला म्हणतो आपण की नॉर्डिक देशांकडनं भारतामध्ये काहीशा प्रमाणात गुंतवणूक वाढेल आणि त्यामुळे भारतामध्ये नवे उद्योग उभे राहिले म्हणजे रोजगार निर्मितीला त्या ठिकाणी वाव मिळणार आहे. तसंच समुद्रीय संशोधन ज्याला आपल्या समुद्रामध्ये जी काही जहाज आहेत तर नॉर्वे वगैरे या देशांमध्ये इलेक्ट्रिकवर चालणारी ही जी जहाज आहे तर ही जहाज आपल्याला सुद्धा कशा प्रकारची जहाज तयार करता येतील का. तसंच संरक्षण आहे, हवामान अभ्यास आहे आणि विशेष म्हणजे समुद्रातलं जे काही उत्पादन आहे त्याच्यातून जे मिळणारी अर्थकारण आहे म्हणजे थोडक्यात अर्थव्यवस्था

0: साठी हे महत्वाचं ठरू शकतं. भारताचा विकास, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान प्रगती आणि जागतिक सहकार्याच्या दृष्टीने ही परिषद अतिशय महत्वाची मानली गेलेली आहे. आणि अर्थातच नॉर्डिक देशांच्या माध्यमातून ज्याला आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट, संशोधन आणि विकास ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साधता येणार आहे.
1: नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, डेन्मार्क आणि आइसलंड या नॉर्डिक देशांचं हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानात प्राबल्य आहे. प्रत्येक देशाचं बलस्थान हे भारतासाठी कसं उपयुक्त ठरणार आहे?
0: नॉर्वे सारखा जो देश आहे की ज्याच्याकडे आपण एक वेगळ्या देशाने पाहतो की हायड्रो इलेक्ट्रिसिटी, ब्ल्यू इकॉनॉमी, त्याच्यानंतर वेल फंड आपण ज्याला म्हणतो की तिथल्या एकूण जो आपण फंड त्यांच्याकडे आहे तो जवळजवळ 1.7 लाख कोटी एवढा मोठा फंड त्यांच्याकडे उपलब्ध आहे. मग भारताला जर त्याचा उपयोग काय असं म्हटलं तर ग्रीन हायड्रोजनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी यांची मदत होणार आहे. तसंच समुद्रा अतिखोलवर खाणी करण्यासाठी आणि समुद्रीय संशोधनासाठी आपल्याला यांचा उपयोग होऊ शकेल. म्हणजे तंत्रज्ञान त्यांच्याकडचं जे आहे ते आपण निश्चित या ठिकाणी वापरू शकणार आहोत. स्वीडन सारखं म्हटलं तर स्वीडनकडे ग्रीन स्टील आहे, बॅटरी टेक्नॉलॉजी आहे. आज भारताला लिथियम बॅटरी जी आहे ती खूप महत्वाची वाटते, ते तंत्रज्ञान आज स्वीडनकडे आहे. तसंच लेड बॅटरी ज्या आहेत त्या लेड बॅटरीतलं सगळं लेड कसं आपल्याला कलेक्ट करता येऊ शकतं, ग्रीन हायड्रोजन कसा निर्माण करू शकतो आणि ज्याला आपण स्टीलची निर्मिती जी आहे त्याच्यामध्ये कार्बन हा कुठेही निर्माण होणार नाही अशा प्रकारचं स्टील बनवताना काही काळजी घेता येऊ शकेल का, ते तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. डेन्मार्कचं म्हणाल तर डेन्मार्क विंड एनर्जीच्या साठी खूप प्रसिद्ध आहे कारण जगातील जवळजवळ 50% टर्बाईन्स म्हणजे जनित्र, वीज निर्मितीसाठी जे जनित्र लागतात हे जनित्र डेन्मार्क तयार करतं. आणि त्यामुळे भारताला जर विंड मिल उभारायचे असतील तर त्या विंड मिल उभारणीसाठी डेन्मार्कचा उपयोग होईल. तसंच कचऱ्यातून जी ऊर्जा निर्मिती करायची त्याच्यासाठी त्यांचा उपयोग होईल. फिनलँडचं म्हटलं तर 5G 6G हे जे आहे किंवा शैक्षणिक पद्धती, फिरती आर्थिक व्यवस्था आणि कचऱ्याचं रिसायकलिंग याच्यासाठी फिनलँड आपल्याला उपयोगात येईल. आणि आइसलँडचं जर आपण विचारात घेतलं तर त्याच्यामध्ये तिथली जी घरं आहेत कारण पूर्ण बर्फाच्छादित प्रदेश असल्या कारणाने त्या ठिकाणी जो थंडावा आहे तर लोकांना ऊब देण्यासाठी 90% घरं हे भू औष्णिक ऊर्जेने गरम केली जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी कार्बन इमिशन खूपच कमी होतं.
1: नील इकॉनॉमी अर्थात पर्यावरण पूरक सागरी अर्थव्यवस्था यावर अधिक भर देणं आज का गरजेचं आहे? या अंतर्गत पर्यावरण पूरक नौवहन या क्षेत्रात भारत आणि नॉर्वे यांच्यात कशी भागीदारी होऊ शकेल?
0: ब्लू इकॉनॉमी किंवा नील इकॉनॉमी असं ज्याला म्हणतो आपण की समुद्रातील संसाधनांचा जो आपण वापर करतो, उपयोग करतो, तर त्याच्यात पर्यावरणाचं नुकसान न करता आर्थिक विकासासाठी शाश्वत असा वापर आपल्याला कसा करता येऊ शकेल याविषयी खऱ्या अर्थाने त्याच्यात संशोधन होणार आहे. आज जगभर आपण पाहतोय की ग्लोबल वॉर्मिंग, ज्याला जागतिक तापमान वाढ असं म्हणतो, हवामान बदल, प्रदूषण आणि इंधन संकट वाढत आहे. त्यामुळे पर्यावरण पूरक असं सागरी अर्थव्यवस्थेला मला वाटतं जास्त महत्व आता पुढच्या काळात निर्माण होणार आहे. ही समुद्रीय संशोधन जे आपण म्हणतोय किंवा ती जी अर्थव्यवस्था का महत्वाची आहे तर पारंपरिक जहाजांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होतं आणि तेलाचंही प्रदूषण होतं. आपण बघतो बऱ्याच वेळा तेलाचे टँकर फुटतात आणि पाण्यावरती तेल पसरतं, मासे त्याच्यातले मरतात आणि हे नुकसान होतं. आणि त्यामुळे पर्यावरण पूरक तंत्रज्ञान हे जे आहे हे आपल्याला पुढच्या काळात आणावं लागणार आहे. जास्तीत जास्त म्हणजे जे प्रदूषण करणार नाही अशा प्रकारची जहाजं आपल्याला समुद्रात आणावी लागतील. तसंच हवामानाचा सामना करण्यासाठी, कारण आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंगमुळे एकीकडे समुद्राची पाण्याची पातळी जी आहे ती वाढते आहे आणि त्याच्यातच काही वादळं येतात आणि अनेक धोके त्याच्यातून निर्माण होतात. मग याच्यातून शाश्वत सागरी विकास कसा करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. ज्याच्यामध्ये समुद्रामध्ये जो मत्स्य व्यवसाय चालतो म्हणजेच आपण अन्न सुरक्षा असं म्हणूया, तसंच ऊर्जेची सुरक्षा, सागरी जी जैवसंपत्ती आहे आणि ज्याला आपण थोडस म्हणजे समुद्रामध्ये ज्या ज्या प्रकारचं याच्यामुळे प्रदूषण होत आहे त्याच्यामुळे माशांवरती परिणाम होणार किंवा इतर जैविक साखळीवरती परिणाम होणार. त्यामुळे निश्चितच कुठेतरी अन्न सुरक्षा हा अतिशय महत्वाचा भाग त्याच्यामध्ये येतो. आणि मग याच्यामध्ये ती अर्थव्यवस्था आपल्याला म्हणजे जास्त उत्पादन कसं घेता येईल, कारण एकीकडे प्रदूषण थांबलं की निश्चितच उत्पादन

0: वाढणार आहे आणि उत्पादन वाढण्याची अर्थव्यवस्था बळकट होऊ शकेल. याच्यातून एकच आहे की आपल्याला हरित ऊर्जा, स्वच्छ नौवहन, सागरी व्यापार आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रांना याच्यातून चालना मिळणार आहे.
1: हरित ऊर्जा निर्मितीसाठी भारतानं आतापर्यंत कोणती पावलं उचलली आहेत याची काही उदाहरणं सांगता येतील का? भविष्यातली ध्येय आणि आव्हानं काय आहेत?
0: भारताने कसं म्हटलं तर हरित ऊर्जेसाठी खूप छान काम केलेलं आहे. खूप छान याचा अर्थ प्रत्यक्ष अंमलबजावणी त्याची झालेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे G20 मध्ये सोलर विषयीचं जे काही म्हणजे आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्स आपण ज्याला म्हणूया की ते त्या ठिकाणी झालं. त्याच्यामध्ये 120 देशाचे सदस्य आले होते आणि त्याच्यातून मग आपण पाहिलं की राजस्थान मधला भादला प्रकल्प आहे, सर्वात मोठा सोलर प्रोजेक्ट झाला की जिथे 2245 मेगावॉट एवढी वीज निर्मिती होते. गुजरात मध्ये आहे की खावडा म्हणून जो भाग आहे तिथला एक प्रकल्प आहे. म्हणजे जवळजवळ भारतामध्ये 150 गिगावॉट सौर ऊर्जेतून वीज निर्मितीचं उत्पादन आता होत आहे. त्याच्यानंतर विंड एनर्जी म्हणजे आपण पवन ऊर्जेच्या माध्यमात बघितलं तर तामिळनाडू गुजरातमध्ये विंड फार्म्स आलेत. त्याच्यानंतर डेन्मार्क सोबत आपण करार केलेला आहे आणि त्याच्यातून पुढच्या काळात 47 गिगावॉटचे प्रोजेक्ट इन्स्टॉल होणार आहे. आणि अर्थातच ज्यावेळेस दिवसा सोलर आहे पण रात्री सोलर नाही अशा वेळेस पवन ऊर्जेचा वापर करून रात्रीची विजेची गरज आपली भागवली जाणार आहे. एक सर्वात महत्वाचं जे मिशन छान ठरलं ते असं की आपण एलईडी म्हणजे भारतामध्ये त्यावेळेस 400 रुपयाला एलईडी बल्ब मिळत होता पण नंतरच्या काळामध्ये या बल्बची किंमत 70 रुपये झाली आणि 37 कोटी एवढे एलईडी बल्ब तयार करून जगामध्ये एक मोठा विक्रम केला आणि दर वर्षाला या एलईडी बल्बच्या माध्यमातून 48,000 कोटी युनिट वीज आज वाचते आहे की ज्याच्यामुळे पैशात रुपांतर म्हटलं तर 19,000 कोटी रुपये याच्यातून वाचत आहेत. तसंच बायोफ्युएल आपण ज्याला म्हणतो इथेनॉल, ऊस आहे किंवा तांदूळ आहे याच्यापासून आता इथेनॉल करून पेट्रोल मध्ये त्याचा वापर केला जाऊ लागलेला आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये 1,00,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळू लागलेत. 50,000 कोटी परकीय चलन आपलं त्याच्यामधून वाचलेलं आहे. ग्रीन हायड्रोजन मिशन 2030 पर्यंत आपण 5 मिलियन मेट्रिक टन एवढं उत्पादनाचं आपलं लक्ष आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्वे, स्वीडन हे मदत करणार आहे की ज्याच्यामधून वेगवेगळ्या रिफायनरी त्याच्यात उभ्या राहतील, खत स्टील कारखाने उभे राहतील आणि ते सर्वच्या सर्व कारखाने डिझेल मुक्त राहतील हा महत्वाचा भाग. त्यानंतर एक दुसरा असा आपण प्रयोग केला की दिवसा सौर ऊर्जेवरती जी वीज निर्माण होते त्याचा वापर करून पाणी पंपाने वरती चढवलं आणि ते पाणी रात्री उंचावरून खाली सोडलं की ज्याच्यामुळे टर्बाईन फिरले म्हणजे जनित्र फिरले आणि वीज निर्मिती झाली. अशा प्रकारचे प्रकल्प आपण केलेले आहेत आणि विशेष म्हणजे रात्रीची वीज नाही असे हे प्रश्न आपण आता दूर करू लागलेलो आहोत. त्यामुळे निश्चितच भारताचा हा प्रगतीचा भाग आहे. मगाशी मी म्हटलं की लडाखमध्ये पुगा नावाचा जो प्रोजेक्ट आपण उभा केलेला आहे की जमिनीत अतिशय खोलवरती ड्रिलिंग केलेलं आहे आणि त्याच्यातून जी उष्णता ऊर्जा निर्माण होते त्याच्यावरती टर्बाईन फिरवून वीज निर्मिती केली जाते. अर्थातच पहिल्यांदा असं म्हटलं होतं की साधारणतः 4 मेगावॉट वीज याच्यातून निर्माण होईल परंतु त्याच्यातलं जे पोटेन्शियल आहे ते जवळजवळ 11 मेगावॉट इतकं असल्या कारणाने त्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाईल आणि हा प्रकल्प आज जो पायलट प्रोजेक्ट होता तो पुढच्या काळात आणखी अनेक ठिकाणी वापरला जाईल ज्याच्यामुळे सगळी लडाखची जी गावं आहेत ती डिझेल मुक्त होणार आहेत.
1: सध्याच्या भूराजकीय संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाले या पार्श्वभूमीवर ऊर्जा आत्मनिर्भरतेचं महत्व आणखी गडद झालंय. या काळात भारतातल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून जीवाश्म इंधनाचं अवलंबित्व कमी कसं करता येईल?
0: अगदी जरूर आपल्याला याच्यावरती काम करता येणार आहे कारण भारतामध्ये बघा किमान 300 दिवस सूर्यप्रकाश आहे आणि ह्या 300 दिवस सूर्यप्रकाशाचं पोटेन्शियल बघितलं तर त्याच्यातून 748 गिगावॉट एवढी वीज निर्मिती होऊ शकते. कोळसा जो आहे तो पूर्णपणे आपल्याला म्हणजे कोळशापासूनची जी वीज निर्मिती आहे ती थांबवता येऊ शकेल. दिवसा आपले उद्योगधंदे जे आहेत ते चालू ठेवून सोलरवरती आपल्याला कामं करता येऊ शकतील. 2030 पर्यंत आपण टार्गेट ठेवलंय की 500 गिगावॉट वीज निर्मिती याच्यातून होईल आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जसा लडाखचा जो प्रोजेक्ट आहे की ज्याच्यात 11 गिगावॉट एवढी वीज तसंच इतर ठिकाणं सुद्धा आपल्याला तसे प्रोजेक्ट करून करता येणार आहे. आपण जे पवन ऊर्जा म्हणतो विंड मिल्स तर समुद्र किनारा आपल्याला खूप मोठा लाभलेला आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला ह्या किनाऱ्याला जर आपण विंड मिल्स उभारल्या तर

0: जवळजवळ 695 गिगावॉट त्याच्यातून वीज निर्मिती करता येईल. थोडक्यात भारतामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे की येस आपण आत्मनिर्भर होऊ शकतो आणि आपणच आपली सगळी जी काही ऊर्जेची गरज आहे ती भागवून इतर देशांना सुद्धा काहीशा गोष्टी देऊ शकतो. त्याच्यानंतर पाणी सुद्धा, म्हणजे आपल्याकडे सूर्यप्रकाश आहे, आपल्याकडे हवा आहे, आपल्याकडे पाणी आहे, याच्यातून अनेक अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला करता येणार आहेत. ज्याच्यातून आपण जे जलविद्युत प्रकल्प म्हणतो ते सुद्धा आपल्याला उभे करता येतील. आणि मगाशी म्हटलं आपण की दिवसा पाणी वरती चढवलं आणि रात्री पुन्हा ते सोडलं की त्याच्यावरती वीज निर्मिती, असंच अनेक धरणांमध्ये आज पाणी सोडलं जात आहे तर तेच आपल्याला अपलिफ्ट करून सुद्धा पुन्हा ते वापरता येऊ शकेल. शेतातील कचरा हा खूप महत्वाचा भाग आहे, कारण आपल्याकडे भारतामध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे मी असं म्हणतो की 60 कोटी टन एवढा घन कचरा आपल्याकडे निर्माण होतो. छान उदाहरण देतोय, कारण मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांनी एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे की जे शेतामध्ये जो कचरा निर्माण होतो त्याच्यापासून एक म्हणजे बायोचार, थोडस 400 डिग्री सेल्सिअसला मक्का काढून झाल्यानंतर जे शिल्लक राहतं तो भाग गरम केला जातो 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणि त्याच्यातून बायोचार नावाचा एक भाग शिल्लक राहतो. तर हा बायोचार जर शेतात वापरला तर सोयाबीन सारखं जे उत्पादन आहे ते 50 ते 300 पटीने वाढवता आलेलं आहे. म्हणजे काय, तर सोयाबीन जर जास्त आलं तर त्याच्यातून तेलाची निर्मिती जास्त करता येऊ शकेल आणि तेलाची निर्मिती जर जास्त झाली तर आपण जे इतर देशांना जो काही पैसा देतो तो निश्चितच आपल्याच देशात राहील आणि भारत प्रगतीच्या मार्गाने जाऊ शकेल.
1: श्रोते हो, जगावर युद्धाचं सावट असताना आज अनेक देश ऊर्जा आणि जीवाश्म इंधनाच्या टंचाईचा सामना करतायत. त्यामुळेच ऊर्जा क्षेत्रातल्या जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी भारतानं हरित ऊर्जा आणि या क्षेत्रातल्या संशोधनाबाबत राबवलेलं धोरण जगातल्या बहुतेक सर्व देशांना नव्यानं उभारी देणारं ठरेल हे नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा

शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्या आपल्या माझं घर माझा वावर या दैनंदिन कृषी मार्गदर्शक कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. शेतकरी बांधवांनो आज दिनांक 24 मे 2026 आणि दिवस रविवार. आजच्या सुद्धा कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्वरचित ग्रामगीतेतील या बोधात्मक ओळींनी. गावी उरली मुख्यतः शेती, ती कशीबिशी चालविते, विशेष बुद्धी शक्ती संपत्ती यांचा ओघ दुसरीकडे, उत्तम शिक्षित सामर्थ्यवान ते नोकरीसाठी फिरती वणवण, उद्योगधंदे वा शेती कोठून होईल उन्नत गावाची, हे सर्व जरी लक्ष पुरविती तरी छोटे उद्योग आणि शेती निश्चये सर्वांसी शोषिती, बेकार दिन कोणी नुरे, कारण गावीचा कच्चा माल ज्यावरी जगता येई कुशल, तो गावी पक्का नोहे म्हणाल हाल गावांचे अमुषा. मंडळी आताच आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्वरचित ग्रामगीतेतील या बोधात्मक ओळी ऐकल्यात. सुविचारानंतर पळूयात आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या पहिल्या प्रस्तुतीकडे. धान्य साठवणुकीतील किडींचे व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर विलास तांबे यांची मुलाखत आपण ऐकणार आहात. चला तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या कार्यक्रमाला.

0: शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहात धान्य साठवणुकीतील किडींचे व्यवस्थापन या विषयावर माहिती. डॉ विलास तांबे, प्राध्यापक तथा प्रमुख कीटकशास्त्र कृषी महाविद्यालय नागपूर यांच्याकडून. सर नमस्कार, आजच्या कार्यक्रमात आणि आकाशवाणीच्या स्टुडिओत मी आपलं खूप खूप स्वागत करते. सर
1: धन्यवाद. श्रोत्यांना नमस्कार.
0: सर, आपल्या सर्व श्रोत्यांना धान्य साठवणूक करत असताना सोबतच आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा धान्य साठवणुकीसाठी किडींच्या व्यवस्थापनाची हा खूप मोठा प्रश्न असतो, तर त्या अनुषंगाने आजचा हा विषय आपण आपल्या कार्यक्रमात घेतोय. सर, तर धान्य साठवणुकीतील किडी नेमक्या कुठल्या आहेत आणि त्या कशा

0: आणि किती नुकसान करतात याविषयी काय सांगाल?
1: जसं आपण धान्य साठवणुकीतील कीड म्हणतो, कीड असं पाहिलं तर विविध प्रकारचे असतात. त्यामध्ये कीटकवर्गीय पण असतात, काही अकीटकवर्गीय प्राणी पण असतात, काही बुरशी सुद्धा असतात. तर ह्या सगळ्या किडींच्या वर्गीकरणामध्ये गणल्या जात असतात आणि ह्या धान्याचं वेळोवेळी त्यांचा उपद्रव करून ते नुकसान करत असतात. तर यामध्ये प्रमुख किडी जर आपण पाहिलं तर धान्यावरील ज्या किडी येतात, भुंगेरे आहेत, जसे धान्यातील भुंगेरा, त्यानंतर साठवणुकीतील भुंगे, अड्या, इतर किडी धान्याचे वजन, गुणवत्ता आणि उगवण क्षमता कमी करतात. काही वेळा 5 ते 10% किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकते. आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या विभागामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरा, मका, तर यामध्ये प्रामुख्याने आढळणारे तांदूळ भुंगा, गहू भुंगा, लाल पिटी भुंगा, खापरा भुंगा आणि धान्य पोखरणाऱ्या अळ्या व प्रमुख किडी आहेत. या किडीच्या आत वाढून नुकसान करत असतात.
0: अच्छा, साधारणतः या सर्व प्रमुख किडी आपल्या धान्यावर येत असतात. ह्या ज्या किडी आहेत त्याचं एकात्मिक कीड व्यवस्थापन कसं करता येईल?
1: एकात्मिक कीड अशा सर्व पिकांसाठी लागू पडू शकते. त्यामध्ये धान्य ज्यावेळेस साठवतो त्यामध्ये सुद्धा आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन ही संरचना आपण त्याच्यामध्ये अवलंबली आहे. यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे एकाच कीड नियंत्रणाच्या पद्धतीवर अवलंबून न राहता ज्यामध्ये प्रतिबंधात्मक काही उपाययोजना आहेत, भौतिक उपाययोजना आहेत, जैविक आणि रासायनिक कीटकनाशकांचा अशा पद्धतीचा एकत्रितपणे वापर आणि विवेकपूर्ण बुद्धीने वापर जर केला तर त्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन आपण म्हणतो.
0: अच्छा, मग आता सर धान्य साठवणुकीपूर्वी कुठली काळजी आपण घ्यायला हवी?
1: कोणतेही धान्य साठवताना त्यामध्ये मुख्य म्हणजे ज्यावेळेस आता सध्याचं उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि मे महिन्यामध्ये जास्तीत जास्त तापमान असतो, अशा तापमानामध्ये जे काय आपलं धान्य साठवून ठेवलेलं आहे असं धान्य कडक उन्हामध्ये 10 ते 12 दिवस प्रत्येकाने वाळवायला आवश्यक असते, जेणेकरून धान्यामध्ये असलेली आर्द्रता ही 13% वर नसायला, म्हणजे 10 ते 12% असली तर चालेल, ती साठवण्यासाठी योग्य आर्द्रता धान्यामध्ये असणे आवश्यक आहे. परंतु धान्य साठवण्यापूर्वी ती जागा जे काही स्टोर गेरेने आहेत, बिन आहेत, कोठ्या आहेत, ह्या स्वच्छ आणि कोरड्या ठेवाव्यात.
0: अच्छा, शेतकरी पारंपरिक पद्धतीनं कोणते उपाय करत असतात?
1: काही शेतकरी हे जे आपण म्हटलं धान्य वाळवणे, स्वच्छ करणे, गोडाऊन पूर्ण निर्जंतुकीकरण करणे, तर याशिवाय काही ज्या वनस्पतीजन्य कीटकनाशका मच्छे गुणधर्म असलेल्या वनस्पती आहेत, जसे आपल्या पारंपरिक पद्धतीने निंबोळी आहेत, निंबोळीचे पाने त्याचा पावडर वाढवून त्याचा पावडर करणे, त्याचप्रमाणे निंबोळी आहेत त्याचा सुद्धा निंबोळीची पूड हे धान्यामध्ये मिसळली तर वनस्पतीजन्याच्या उपायाचा काही प्रमाणात उपयोग होतो, जेणेकरून प्रतिबंधात्मक उपाय आणि किडींना त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हे आपल्याला उपयोगी ठरू शकतात, ह्या पारंपरिक पद्धतीमध्ये येतात.
0: अच्छा, आणि सर धुरीकरण किंवा रासायनिक उपाय आपण ज्याला म्हणू शकतो ते कधी करायला हवेत?
1: धान्य साठवणुकीमध्ये धुरीकरण ही एक महत्वाची, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फ्युमिगेशन म्हणतो आहे, आणि या फ्युमिगेशनमध्ये किंवा काही रासायनिक कीटकनाशक शिफारशी केलेले आहेत जे काही टॅबलेटच्या स्वरूपामध्ये राहतात, काही लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये पण राहतात, अशा कीटकनाशकांचा आपण वापर करतो. आणि मात्र यामध्ये धुरीकरण ज्याला फ्युमिगेशन म्हणतो थोडेसे डेंजरस आहे, म्हणजे तज्ञाकडूनच त्याचा वापर करून घेणे गरजेचे असते. ज्याला आपण रासायनिक उपाय मात्र हे आपण जेव्हा गरज पडले त्यानुसार आपल्याला वापरता येऊ शकते.
0: अच्छा सर, आता धान्य म्हटलं की उंदीर याचं व्यवस्थापन करणं आलंच, तेव्हा उंदीर नियंत्रणाची गरज काय असते आणि ती कसं करायला हवं?
1: उंदीर हा तसं पाहिलं तर अकीटक वर्गीय आहे. उंदीर हा प्राणी असा आहे की तो नुसतं धान्य खाऊनच नुकसान करतो असे नाही, परंतु त्याबरोबरच तो धान्य कोठारामध्ये असल्यामुळे त्याची विष्ठा, मलमूत्र हे सुद्धा धान्यावरती टाकतो, त्यामुळे धान्याची प्रत बिघडते आणि प्रत बिघडल्यानंतर त्यामध्ये आणखी काही टॉक्सिन सुद्धा असतात जे आपल्या आरोग्यास हानिकारक सुद्धा असू शकतात. म्हणून आपल्याला असं लक्षात आलं की उंदराला सुद्धा आपण नियंत्रण करणे गरजेचे असते. त्यासाठी उंदिरासाठी बाजारामध्ये काही उंदीर पकडण्यासाठी सापळे उपलब्ध असतात, त्याचप्रमाणे जे काही गोडाऊन असेल, स्टोरेज बिन असतील, अशा जे काही छिद्र पडलेले असतील, क्रॅक पडलेले असतील, त्या आपण बुजवणे आणि जेणेकरून जे काही छोटे छोटे छिद्र आणि क्रॅक असतील याला थोडं निर्जंतीकरण रासायनिक कीटकनाशकाचा स्प्रे

0: करून त्याचा स्प्रे जर केला तर पूर्णपणे आपली साठवणुकीची कोठी निर्जंतुकीकरण होईल आणि उंदीर सुद्धा येणार नाही. तर उंदरांना मारण्यासाठी काही झिंक फॉस्फाईट सुद्धा अवेलेबल आहेत, ज्याला मूषक नाशक सुद्धा म्हणतो. याच्या बाजारामध्ये ब्रोमॅडियालॉन नावाचे केक सुद्धा उपलब्ध आहेत. अशा वड्या आपण जिथून उंदीर येतात अशा उंदराच्या मार्गावरती त्यांच्या वड्या ठेवल्या उंदीर खाऊन ते मरू शकतो.
1: अच्छा, धान्य साठवणुकीतील किडींचे रासायनिक पद्धतीने नियंत्रण कसे करता येईल सर? आता
0: धान्य साठवणुकीतील किडींचा प्रादुर्भाव जर जास्त झाल्यास रासायनिक नियंत्रण उपायाचा वापर केला जातो.
1: अच्छा,
0: यामध्ये मात्र तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली हे करणे गरजेचे असते आणि शिफारशीत असलेल्याच वापर करावा. ज्याप्रमाणे आपण म्हटलं की साठवणूक जागेचे निर्जंतुकीकरण, धान्य भरण्यापूर्वी कोठार, गोदाम, साठवणूक भांडी स्वच्छ करून शिफारशीत कीटकनाशकाचा वापर करावा, ज्यामध्ये धुरीकरण आपण म्हटलेलं आहे या अगोदर. जर किडींचा प्रादुर्भाव जर आढळल्यास तर धान्याच्या आत ज्या काही लपलेल्या किडी असतात अशा अळ्यांचं आपल्याला नियंत्रण धुरीकरण प्रशिक्षित व्यक्तीकडून करून घ्यावे आणि रिकाम्या गोदामावर कीटकनाशकाचे जसे डेल्टा मिथ्रीनचं वगैरे आहे याचा स्प्रे जर जिथे असेल रिकामा याचा स्प्रे करावा. आणि फ्युमिगेशन जर स्प्रे केला तर फ्युमिगेशनने मात्र आपल्याला ते कोठी 24 तास तरी बंद करणे, 24 ते 3 दिवस तरी बंद करून ठेवणे, एअरटाईट कंडिशन ठेवायची आणि नंतर उघडायची, तेव्हाच आपल्याला ती पूर्णपणे निर्जंतुकीकरण झालं असं आपल्याला गृहीत धरावं लागेल.
1: अच्छा सर, धान्य साठवणुकीमध्ये जसे आपण रासायनिक उपाय जसं आपण सांगितलं सर, तसा धुरीकरणाचा सुद्धा आपण उपाय सांगितला, तर धुरीकरण नेमकं कसं करावं नियंत्रित करण्यासाठी किडींचं?
0: धुरीकरण यासाठी म्हणतो आपण काही सॉलिड फॉर्म्युलेशनमध्ये काही टॅबलेट्स अवेलेबल आहे, ज्याला आपण सेल्फास टॅबलेट म्हणतो. अशा सेल्फास टॅबलेट 2 ग्रॅम, 2.5 ग्रॅम, 12 ग्रॅम पर्यंत उपलब्ध बाजारामध्ये आहेत आणि ह्या सीआयबी रजिस्टर क्लेमने शिफारशीत पण केलेल्या आहेत. यामध्ये अॅल्युमिनियम फॉस्फाईट त्यांचं म्हणजे अॅक्च्युअल नाव असतो त्याच्यामध्ये. आणि जेव्हा ह्या गोळ्या जसं आपलं 1 टन जर धान्य असेल तर 1 टन टॅबलेटसाठी आपण अॅल्युमिनियम फॉस्फाईट 15% टॅबलेट शिफारस केलेली. ह्या मात्र ओला जो कपडा असतो अशा ओल्या कपड्यामध्ये गुंडवडून धान्याचे जे पोती असतात अशा पोत्याच्या खाली असं ठेवून द्यायचं 15%, ज्यामुळे जसे तांदुळामधील सोंडा आहे, लाल भुंगा आहे अशा सुद्धा आपल्याला यामुळे सेल्फास टॅबलेटने आपल्याला नियंत्रण करता येते. परंतु याची एक अशी खबरदारी अशी घ्यायची की धुरीकरण केल्यानंतर अशा टॅबलेट ठेवल्यानंतर 7 ते 14 दिवस किंवा 48 तास मात्र हे पूर्णपणे एअरटाईट करायचं आणि थोडं थोडं उघडून बघायचं त्याला की नाही. ह्या वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनमध्ये आहेत, जसं 77.5 फॉर्म्युलेशनची पण आहेत, ज्यामध्ये खापरा बिटल, राईस विविल, लेसर ग्रेन बोरर ह्या 6% टॅबलेटनुसार 7 ते 24 दिवसांमध्ये आपल्याला नियंत्रणात आणता येऊ शकते.
1: सर, धुरीकरण करत असताना सीआयबी लेबल क्लेमनुसार आपण त्याचा वापर कसा करायला हवा?
0: तर यामध्ये आपण जे म्हटलं आहे की सीआय लेबल क्लेमचे जे इन्सेक्टीसाइड्स आहेत, अॅल्युमिनियम फॉस्फाईडच्या टॅबलेट वेगवेगळ्या ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटच्या फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध आहेत. तर यामध्ये डोज आणि वेटिंग पिरियड आणि जे टार्गेटेड जे कीटक आहेत अशा कीटकांना नियंत्रण आणण्यासाठी आपण ज्या गोडाऊनमध्ये किंवा ज्या स्टोरेज बिनमध्ये फवारणी करतो असे रेसिड्युअल प्रिमायसेस त्याच्यामध्ये राहायला नको म्हणून त्याची खबरदारी म्हणून आपण जे जनावरांचा कोठा, राहतं घर अशा ठिकाणापासून दूर असलेले पाहिजे, लहान मुलांचा तिथे वावर नसायला नको आणि एअरटाईट कंडिशन लॉकिंग अपमध्ये ठेवलं तर ते कोणालाही त्रास होणार नाही, जनावरांच्या कोठ्याजवळ सुद्धा नसायला नको जेणेकरून त्यांच्या आरोग्यास किंवा त्यांच्यावरती काही विपरीत परिणाम होणार नाही ही खबरदारी घेणे फ्युमिगेशनच्या वेळेस किंवा रासायनिक कीटकनाशकांचा वापर करताना घेणे आवश्यक आहे.
1: अच्छा सर, आता आपण जर विचार केला की धान्य साठवणुकीचा जो व्यवस्थापन तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं बरंच नुकसान होत असतं या किडींमुळे, तर या साठवणुकीबद्दल तुम्ही त्यांना सरतेशेवटी काय संदेश द्याल सर?
0: सरतेशेवटी एकच सांगायचं आहे की धान्य उत्पादन वाढविणे जितके महत्वाचे आहे तितकेच साठवणुकीतील नुकसान टाळणे आवश्यक आहे. आणि योग्य आर्द्रता, स्वच्छता, हवाबंद साठवणूक, नियमित निरीक्षण आणि गरजेनुसार सीआयबी शिफारशीनुसार शिफारस केल्या मान्यताप्राप्त धुरीकरण यंत्रणे संपर्क करून आणि शिफारशीत केलेल्या कीटकनाशकाचा योग्य प्रमाणे वापर केल्यास योग्य साठवणूक आणि कीड व्यवस्थापन सुरक्षित धान्याचं आपल्याला करता येईल, हे त्याच्यामधलं आपल्याला एक सांगणे गरजेचे आहे.
1: अच्छा,

0: तर शेतकरी बांधवांनो, धान्य साठवणुकीतील किडींचे व्यवस्थापन या विषयावर आपण जाणून घेतलं. या विषयावर आजची ही आपल्याला माहिती दिलेली होती डॉक्टर विलास तांबे यांनी. सरस तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि या विषयाची अतिशय उपयुक्त अशी माहिती आपल्या शेतकरी बांधवांना दिली, त्याबद्दल आपल्या आकाशवाणीच्या वतीनं मी खूप खूप आभार मानते सर. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: महामंडळी आताच आपण धान्य साठवणुकीतील किडींचे व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर विलास तांबे यांची मुलाखत ऐकलीत आणि जाणून घेतलं आपल्या आजच्या या महत्वपूर्ण विषयाची माहिती.
1: शाश्वत समृद्ध आणि प्रगत शेतीचे नवे तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यासाठी
2: ऐका खास शेतकरी बांधवांसाठी असलेला कृषी मार्गदर्शक दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझं वावर.
1: यात विविध मालिकांच्या माध्यमातून जाणून घ्या सल्ले तज्ज्ञ मंडळींचे
2: आणि अनुभवाचे बोल प्रगत शेतकरी बांधवांचे.
1: तेव्हा ऐका तुमचा आपला दैनंदिन कृषी मार्गदर्शक
2: माझं घर माझं वावर कार्यक्रम आठवड्यातील मंगळवार ते गुरुवार
1: आणि शनिवार रविवार रात्री 7:30
2: कार्यक्रम माझं घर माझं वावर.
0: यानंतर आपल्या सर्वांचाच आवडता कार्यक्रम सादर करीत आहोत रामराम मंडळी श्रोत्यांच्या पत्रांना पोच. नमस्कार मंडळी, आपण सर्वच रसिक श्रोत्यांचं आजच्या रामराम मंडळी कार्यक्रमात मी रोहिणी सर्वच शेतकरी बंधू आणि भगिनींचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. मंडळी, रामराम मंडळी या कार्यक्रमात नेहमीच आपली भरभरून पत्रं आम्हाला येत असतात, तेव्हा आजच्या कार्यक्रमात सुद्धा गीताची आवड कळविणारी बरीच पत्रं आमच्याकडे आलेली आहेत आणि त्यातलीच पत्र मी तुमच्यापुढे घेऊन हजर आहे. चला तर आजच्या कार्यक्रमातलं पहिलं पत्र घेऊयात जे गीताची आवड कळविणार आहे. गुरुचौक पोफाळी तालुका उमरखेड इथनं गणेशराव लांडगे, विमलताई लांडगे, अलका लांडगे, विनायक लांडगे आणि वरुण लांडगे. सोबतच आहेत ढाणकी तालुका उमरखेड इथनं श्रीकांत डांगे, करुणा डांगे, ओमकार आणि अंजली डांगे. चला तर या सर्व श्रोत्यांनी आवड कळविलेलं हे भावगीत ऐकूयात.
3: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

रे आताचा पण गुपचूप गुपचूप या चित्रपटातलं सुरेश वाडकर यांच्या स्वरात हे भावगीत ऐकलं. यानंतर पुढलं पत्र माझ्याकडे आहे जे आहे हरिविष्णू नगर पांढरकवडा जिल्हा यवतमाळ इथनं दीपकराव देवगडकर श्रेयश देवगडकर मनोज देवगडकर लीला देवगडकर सौ मंदाताई देवगडकर मानसी वेदांती आणि समस्त देवगडकर परिवार यांचं या सर्व श्रोत्यांनी आपल्याला यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातील या सुमधुर गीताची आवड कळविलेली आहे. चला तर ऐकूया या सर्व श्रोत्यांनी आवड कळविलेलं हे गीत.

मंडळी, आता जे आपण यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातील आपल्या श्रोत्यांनी आवड कळविलेलं हे गीत ऐकलं. या गीतात स्वर होते वैशाली सामंत आणि राहुल वैद्य यांचे. या गीताबरोबरच आजचा आपला रामराम मंडळी हा श्रोत्यांच्या पत्रांना पोच देणारा कार्यक्रम आज इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा आपलीच पत्र घेऊन भेटूयात आपल्याच रामराम मंडळी या कार्यक्रमात. मंडळी, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आम्हाला पत्र लिहिण्यासाठी पत्ता लिहून घ्या. द्वारा केंद्र निदेशक कृषी आणि गृह विभाग आकाशवाणी केंद्र नागपूर 440001. तेव्हा आम्हाला पत्र नक्की पाठवा. आम्हाला आतुरतेनं वाट राहील आपल्या पत्रांची. तेव्हा मंडळी, आपल्या कार्यक्रमात आपली ही जी पत्र येत असतात तीच आपला हा कार्यक्रम सजवत असतात. तेव्हा आपली पत्र आम्हाला जरूर जरूर पाठवा आपल्या याच पत्त्यावर. तेव्हा आजच्या रामराम मंडळी कार्यक्रमात इतकंच. आणि सर्वात शेवटी मी आपणा सर्वच मंडळींना म्हणते रामराम मंडळी.

0: संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारा, महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाणारा
1: कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाचा कार्यक्रम माझा आवार माझा शिवार,
0: यात ऐका शेती आधारित विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन,
1: सोबतच शास्त्रज्ञांचं प्रगत तंत्रज्ञान,
0: जोडीला ऐका कृषी क्रांतीच्या शिलेदारांचे म्हणजेच प्रयोगशील शेतकरी बांधवांचे अनुभव,
1: फक्त आणि फक्त माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात।
0: तेव्हा ऐका महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी रात्री 7:30
2: कार्यक्रम माझा आवार माझा शिवार।
0: श्रोते हो, आताच आपण राम राम मंडळी हा श्रोत्यांच्या पत्रांना पोच देणारा कार्यक्रम ऐकलात। या कार्यक्रमाबरोबरच आजच्या आपल्या दैनंदिन कृषी मार्गदर्शक माझा घर माझा वावर या कार्यक्रमात सुद्धा इथेच रजा घेण्याची

वेळ होतीये. तेव्हा स्वस्थ रहा, मस्त रहा, हसत रहा. जीवन अनमोल आहे, त्याचं मोल जाणा. ट्यून करा 585 किलो हर्ट्स आणि ऐकत रहा तुमचाच आपला आवडता कृषी मार्गदर्शक दैनंदिन माझं घर माझं वावर हा कार्यक्रम. तोपर्यंत आता रोहिणीला दारजा. नमस्कार, शुभरात्री.

0: महिलांच्या पंखांना बळ देण्यासाठी, त्यांना आरोग्यदायी, सक्षम आणि सबळ करण्यासाठी खास महिला भगिनींचा हक्काचा कट्टा म्हणजेच कार्यक्रम ओटीवर। यात मिळते प्रेरणा महिलांना उद्योगिनी होऊन स्वतःचं विश्व निर्माण करण्याची, सोबतच जोड आरोग्य आणि कायद्याची। तेव्हा ऐका खास महिलांसाठी प्रसारित कार्यक्रम ओटीवर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी सकाळी 10:35। तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम ओटीवर।
1: आठ दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा।
2: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा।
1: आप भी जुड़िए हमारे साथ
2: विज्ञापन के जरिए,
1: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम।
2: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
1: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से।
2: फोन नंबर है 2548271
1: 2524871।
3: राधिका किती वाट बघायची, चल ना लवकर।
4: अहो हो आलेच।
5: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था रोता था।
4: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होत हो।
3: अगं ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ज OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय। या दूरचित्रवाणीचे 65 लाईव्ह चॅनल्स 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत। यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाइव्ह TV, स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध आहे।
4: अरे वा किती छान, मी पण आताच हा OTT प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सांगते।
5: न्यू रिलीजेस, बॉलिवूड की न्यू थिंग भी है। डॉगी भी है, न्यू 4G भी है।
6: प्रसार भारती है कराता भारत के हर रूप का दर्शन।

0: शाश्वत समृद्ध आणि प्रगत शेतीचे नवे तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यासाठी
1: ऐका खास शेतकरी बांधवांसाठी असलेला कृषी मार्गदर्शक दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझं वावर।
0: यात विविध मालिकांच्या माध्यमातून जाणून घ्या सल्ले तज्ञ मंडळींचे
1: आणि अनुभवाचे बोल प्रगत शेतकरी बांधवांचे।
0: तेव्हा ऐका तुमचा आपला दैनंदिन कृषी मार्गदर्शक
1: माझं घर माझं वावर कार्यक्रम आठवड्यातील मंगळवार ते गुरुवार
0: आणि शनिवार रविवार रात्री 7:30
1: कार्यक्रम माझं घर माझं वावर।
0: ग्रामीण भागातील आपले बाल मित्र मैत्रिणी वाट पाहत असतात या कार्यक्रमाची। हा त्यांचा आवडता कार्यक्रम।
1: यात अभ्यासाच्या जोडीला असतो थेट शाळेत जाऊन विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या कलागुणांना वाव
0: आणि असतो भरपूर मनोरंजन किलबिल कार्यक्रमात।
1: म्हणूनच हा कार्यक्रम आहे बाल गोपालांसाठी खास।
0: नाव त्याचं गोकुळ आणि मुलांना असते या कार्यक्रमाची आस।
1: तेव्हा एका महिन्याच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी सकाळी 10:35
0: कार्यक्रम गोकुळ।
2: नव्या आशा नव्या दिशा
0: नवी क्षितिज नव्या वाटा
3: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून आकाश
2: कला साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात
0: मांडून आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात।
3: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 kHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर शुक्रवारी संध्याकाळी 5:30
2: तर ऐकायला विसरू नका युववाणी।

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेच्या अध्यक्षांचा दावा। इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना। पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशू पांडा यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय। 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची आज एक सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलं आहे। इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र त्याचा अर्थ सर्वच कडीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं। अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला। आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे। तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे। भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे। दरम्यान इबोला या आजाराच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारतानं आज आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनकडे तातडीच्या वैद्यकीय मदतीची पहिली फेरी पाठवली। पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशू पांडा यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला। पांडा यांना 1,49,000 मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार शंभूनाथ कुर्मी यांना केवळ 40,645 मतं मिळाली। तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी मतदानाच्या 2 दिवस आधी आपण निवडणूक लढवायला इच्छुक नसल्याचं सांगत भाजपला पाठिंबा जाहीर केला होता, मात्र त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली नव्हती। माघार घेऊनही त्यांना 7,000 मतदारांनी पसंती दर्शवली। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली। यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिजं याबाबत भारत आणि अमेरिका यांच्यात सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं। मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाही देशातलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांची नवी दिल्लीत भेट घेतली। यावेळी

0: दोघांमध्ये संरक्षण, सुरक्षा आणि धोरणात्मक तंत्रज्ञान सहकार्य या विषयावर चर्चा झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हिएतनाममध्ये सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतानं आज 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं पटकावली. पुरुषांच्या ग्रीको रोमन स्पर्धेत 63 किलो वजनी गटात भारताच्या सुमित दलालनं अंतिम सामन्यात उझबेकिस्तानच्या खेळाडूचा 12-2 असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. 55 किलो वजनी गटात नीरज पटेलनं कझाकिस्तानच्या खेळाडूचा 8-0 असा आणि 87 किलो वजनी गटात रोहित बुरा यानं किर्गिस्तानच्या खेळाडूचा 9-0 असा पराभव करत कांस्य पदकं पटकावली. महिलांच्या फ्रीस्टाईल प्रकारात भारतानं आज 1 कांस्य आणि 2 रौप्य पदकं पटकावली. 50 किलो वजनी गटात भारताच्या स्वीटी हिला व्हिएतनामच्या गॉक लिन दो हिच्याकडून 7-5 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे स्वीटीला रौप्य पदक मिळालं. 59 किलो वजनी गटात नेहा सांगवान हिलाही उझबेकिस्तानच्या खेळाडूविरोधात झालेल्या सामन्यात पराभव झाल्यामुळे रौप्य पदक मिळालं. तर 55 किलो वजनी गटात अहिल्या शिंदेनं किर्गिस्तानच्या खेळाडूचा पराभव करत कांस्य पदक जिंकलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 205 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला 20 षटकात 9 गडी गमावून 175 धावाच करता आल्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा दिल्ली कॅपिटल्सच्या 7व्या षटकाखेर 157 धावा झाल्या होत्या. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत गुरिंदरवीर सिंह यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरिंदरवीर यानं 10 सेकंद 9 मिलीसेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवली. या स्पर्धेत अनिमिष कुजूर यानं दुसरं तर प्रणव प्रमोदनं तिसरं स्थान मिळवलं. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत टी के विशालनं देखील 44 सेकंद 98 मिलीसेकंदचा राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं, मात्र त्याची राष्ट्रकुल स्पर्धा पात्रता हुकली. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक आहे असं ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यात गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. नागपूर आणि गडचिरोली भागात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लॉजिस्टिक क्षेत्रातही वाढ होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक्स पार्क नागपूरच्या विकासाच्या दृष्टीनं मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
1: एक बहुत ही आधुनिक स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का लॉजिस्टिक्स पार्क आज हमारे नागपुर जिले में उद्घाटित हुआ है और निश्चित रूप से नागपुर जिले के आर्थिक विकास में एक बहुत महत्वपूर्ण भूमिका इस लॉजिस्टिक पार्क के माध्यम से उसका निर्वाह होगा, इस बारे में मेरे मन में कोई शंका नहीं है.
0: मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झाला तर इंधन खर्चात बचत होईल आणि लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. हे पार्क 105 एकर जागेत उभारलं असून यासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्राईम पॉईंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भृतहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या चार संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड

0: झाली आहे. गोवर सदृश्य आजारामुळे बांगलादेशात गेल्या 24 तासात 16 जण दगावले. या आजारानं वर्षात 528 जण मृत्यूमुखी पडले आहेत. यावर्षीच्या मार्चपासून बांगलादेशात 8600 रुग्णांना गोवराची लागण झाल्याची पुष्टी केल्याची माहिती आरोग्य सेवा महासंचालनालयानं केली आहे. रशियानं युक्रेनची राजधानी क्यूमधल्या बिला स्केरक्वा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात 2 जण ठार झाले. रशियानं ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या सहाय्यानं केलेल्या या हल्ल्यात शक्तिशाली स्वानातीत ओरेशनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर केल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेच्या अध्यक्षांचा दावा. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशू पांडा यांचा मोठ्या मतधक्केनं विजय. 23 वर्षांकालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची आज 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्यपदकांची कमाई. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या अंतर्गत आता आपण ऐकू शकाल क्रांतिवीर चाफेकर बंधू यांच्यावर पोवाडा, शाहीर विठ्ठल उमप यांच्या स्वरात, रचना आहे राम उगावकर यांची. आणि त्यानंतर ऐकू शकाल देव ज्योतिबा आला, गीतरचना छगनराव चौगुले आणि सहकारी यांच्या स्वरातील पारंपरिक गीत. सुरुवातीला क्रांतिवीर चाफेकर बंधू यांच्यावरील पोवाडा, शाहीर विठ्ठल उमप यांच्या स्वरात.

छगनराव चौगुले आणि सहकारी यांच्या स्वरातील हे पारंपरिक गीत त्याचं आपण ऐकलं. या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत गुजराती सुगम संगीत.

राजुल मेहता यांच्या स्वरातील गीतानंतर ऐकूया फाल्गुनी शेट यांच्या स्वरातील गुजराती सुगम संगीत. गीतरचना आहे नंदकुमार पाठक यांची.

असित देसाई यांच्या स्वरातील गीतरचनात आपण ऐकली. गीतरचना होती बरकत वीराणी बेफाम यांची. याबरोबरच गुजराती सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप आणि 10 अखिल भारतीय संगीतकार रविवासरीय कार्यक्रम. या अंतर्गत पंडित हरशंकर भट्टाचार्य यांचं सत्तारवादन आपण ऐकू शकाल. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. आता सुरुवातीला समाचार संध्या आणि त्यानंतर न्यूज ॲट 9.

श्रोते आपण ऐकत होतात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच अस्मिता वाहिनी आणि सिंधुदुर्गनगरी वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या 5:50. या दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभरात्री. जय हिंद.